सुप्रभात, श्रोतेहो नमस्कार. FM एंड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 15 वैशाख 1948, दिनांक 5 मे 2026, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

एफएमएन 101.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आपल्या अर्हांगिनींचा आपण अनादर करतो आहोत, त्यांना शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित करत आहोत हे जाणवलेल्या ज्योतिबा फुलेंसारख्या महात्म्यांनी, अण्णासाहेब कर्व्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. ज्ञानाच्या स्पर्शानं स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाला बहर आला. अन्नपूर्णा तरखड, कार्नेलिया सोराबजी, रखमाबाई दादाजी, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे अशी नावं म्हणजे स्त्रियांना मार्गदर्शन करणारे दीपस्तंभच होत. मुलगी, बहीण, पत्नी, माता या विविध नात्यांनी कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, संगोपनासाठी स्त्रिया कष्ट करतातच. त्यात शिक्षण असो किंवा नसो एक अंगभूत शहाणपण वापरून त्या नियोजन करतात, कष्टाचे डोंगर उभारतात, कुटुंबाला सर्वार्थाने पुढे नेतात. आजही आदिवासी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या स्त्रियांना अपार कष्ट करावे लागतात. परिस्थिती प्रतिकूल असूनही स्त्री आपल्या कर्तृत्वानं स्वतःचं आणि कुटुंबातील सर्वांचं जीवन सार्थक करते. जगण्याचा सुद्धा अधिकार नसणाऱ्या स्त्रियांना विविध क्षेत्रात शिक्षण मिळवून नाना परीने त्या आज काम करू लागल्या. स्त्रियांच्या कर्तृत्वाला सामाजिक भानाची एक झालर असते. निव्वळ स्वतःच्या यशात त्या मशगूल राहत नाहीत, इतरांसाठी हात पुढे करून आपल्या बरोबरीने अनेक प्रसंगी इतरांनी पुढे जावं म्हणूनही त्या कष्ट करतात. ताराबाई मोडक, गोदावरी परोळेकर, अनुताई वाघ, बाया कर्वे, साधनाताई आमटे कितीतरी नावं घेता येतील. अज्ञान, गरिबी, अन्याय आणि अत्याचार या चार शत्रूंशी लढाई देतच स्त्रियांना या आधुनिक काळातही जगावं लागतंय. अपंगत्वावर मात करून उत्तम नाच करणारी सुधा चंद्रन, अनाथांची आई होणारी सिंधुताई, महाराष्ट्रातली पहिली स्त्री संशोधक वैज्ञानिक म्हणून नावारूपाला आलेल्या कमला सोहनी अशा अनेक स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वानं स्वतःबरोबरच समाजाला समृद्ध केलंय. सार्वजनिक क्षेत्रात सर्वच बाबतीत आता स्त्रिया हिरिरीनी पुढे सरसावल्या, संघटना पाठबळ देत आहेत, स्त्रियांना स्वतःतल्या ऊर्जेची जाणीव झालीय. भारताच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाला त्यांनी हातभार लावलाय. तंत्रज्ञान हेही आता स्त्रियांचं क्षेत्र आहे. स्वतःची बुद्धी, जिद्द आणि चिकाटी यांनी नवनवीन क्षेत्र आता पादाक्रांत त्या करीत आहेत. अवकाशातच विलीन झालेली कल्पना चावला ही ज्योतीसारखी तळपत राहणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रात हिंदुस्थानी राष्ट्रीय संगीत, नृत्य याचे धडे गिरवणाऱ्या स्त्रियांना हिणवलं जात असे, परंतु हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुरडूकर, लता मंगेशकर यासारख्या अनेक स्त्रियांनी दर्जेदार संगीत सादर करून मागून येणाऱ्यांना वाटचाल मोकळी करून दिली. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त केले. साहित्याच्या क्षेत्रात दुर्गाबाई भागवत तळपतात. काशीबाई कानेटकर, इरावती कर्वे या लेखिकांनी साहित्य क्षेत्रात वैचारिक, भावनिक समृद्धी आणली. कौरी देशपांडे, सानिया सारख्या लेखिका याच वैचारिक धनावर वाढल्या. आज व्यवसाय, कारखाने, पर्यटन, क्रीडा, आरोग्य अशा अनेक आघाड्यांवर स्त्रिया कार्यरत आहेत. एवढंच नाही तर सत्तेतलाही आपला वाटा मिळवून त्या उत्तम प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. स्त्रियांचं कर्तृत्व बहरायला स्त्री पुरुष समानता, समान संधी, कुटुंबाचा पाठिंबा आणि सहकार्यांची आश्वासक मैत्री ह्याची नितांत गरज असते. असं वातावरण तयार करणं हीच आजची गरज आहे.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकला जयश्री गोडसे यांच्याकडून स्त्री कर्तृत्व याविषयीचे विचार. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. प्रारंभी ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेली डॉक्टर विजया खांडेकर यांची भक्तीरचना. संगीत आहे अंजली देशमुख यांचं.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमोल बावडेकर यांनी गायलेली शांता शेळके यांची भक्तिरचना. संगीत आहे शैलेंद्र देवधर यांचं.

पद्मजा फेनाने जोगळेकर यांनी गायलेली ही रचना होती संत तुकारामांची. संगीत होतं रवींद्र खासनीस यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेली संत एकनाथांची रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

भक्ती संगीत अशा कार्यक्रमात शेवटी ऐकूया किशोर देसाई यांनी गायलेली रामदास स्वामी यांची रचना. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

या रचनेबरोबरच भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात FM 101.1 MHz आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:36 होत आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला आम्ही प्रसारित करू. सकाळी 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 कार्यक्रम परिसर आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू.

सकाळी 6:55 आणि दिनविशेष आणि 7 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आणि आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आणि 7:25 आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष कार्यक्रम मालिका आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आणि सकाळी 9:30 विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 10 वाजता गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आदमी खिलोना आहे, बेटा, दिल, खिलाफ आणि सौदागर या चित्रपटातील काही निवडक गीतरचना. सकाळी 10:30 आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, भाग 23 आणि 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही अनुक्रमे प्रसारित करू. सकाळी 11 आपण ऐकू शकाल NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे तसंच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यानच्या काळात सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आम्ही प्रसारित करू. श्रोते, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बायोगॅस संयंत्राबद्दल माहिती जाणून घेऊयात. बायोगॅस हा ज्वलनशील वायू सेंद्रिय पदार्थाच्या हवा विरहित विघटनांपासून तयार होतो. बायोगॅस हे मुख्यतः मिथेन व कार्बामला वायू किंवा कार्बन डायऑक्साइड या दोन वायूचे मिश्रण आहे. मिथेनचे प्रमाण 55-70% व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण 30-45% असते. नैसर्गिकरित्या तयार होणारा बायोगॅस हवेत विरून जाण्यापूर्वी संकलित करण्यासाठी बायोगॅस संयंत्र हे मुद्दाम तयार केलेले साधन आहे. कोणत्याही प्रकारचे सेंद्रिय टाकाऊ पदार्थ जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो. उदाहरणार्थ शेण, घरातील खरकटे, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा इत्यादी या पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामधून पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते. पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जीवाणू तयार होतात आणि आम्ल तयार होते. पुढील प्रक्रियेत 5

विभिन्न प्रकारचे जीवाणू तयार होऊन मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू तयार होतात. यामध्ये मिथेनचे प्रमाण आता सांगितल्याप्रमाणे 55 ते 70% असते, तर कार्बन डायऑक्साईड हे 30 ते 45% असते. यामधील मिथेन हा ज्वलनास मदत करत असतो आणि त्याची कॅलोरीफिक व्हॅल्यू ही 4700 किलो कॅलरी इतकी असते. हा तयार झालेला वायू गॅस संग्रहक टाकीमध्ये साठवण्यात येतो व आवश्यक त्यावेळेस या गॅसचा उपयोग विविध कारणासाठी करण्यात येतो. बायोगॅस संयंत्रामधून डायजेस्ट

0: व आवश्यक त्यावेळेस या गॅसचा उपयोग विविध कारणासाठी करण्यात येतो. बायोगॅस संयंत्रामधून डायजेस्टेड स्लरीचा उपयोग हा उत्कृष्ट खत म्हणून करण्यात येतो, ज्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फेट म्हणजे एनपीके आपण ज्याला म्हणतो, ही मूलद्रव्ये FYMपेक्षा जास्त प्रमाणात असतात. बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती सक्षमतेने सुरू राहण्यास संयंत्रामध्ये अनुकूल परिस्थिती उपलब्ध असणे आवश्यक असते. परिस्थिती विभिन्न घटकांवर अवलंबून असते. यात विविध बाबी संबंधी अनुकूल परिस्थिती संयंत्रामध्ये उपलब्ध नसल्यास बायोगॅस निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो. बायोगॅस निर्मितीस तापमान, पीएच मूल्य, पूर्ण घनपदार्थाचे प्रमाण, कार्बन नायट्रोजनचे प्रमाण, धारणाकाल, भरणमात्रा, निर्वातीय व्यवस्था, जीवाणूंची संख्या किंवा विष इत्यादी घटक हे महत्वपूर्ण असतात. बायोगॅस संयंत्राचे जर आपण प्रकार बघितले तर स्थिर घुमट असलेले संयंत्र आणि तरंगती टाकी असलेले संयंत्र असे मुख्य त्याचे दोन प्रकार असतात. बायोगॅस हे एक अत्यंत उत्कृष्ट इंधन म्हणून आपण त्याला वापरू शकतो. बायोगॅस हे स्वयंपाकासाठी म्हणजे प्रमाणित बायोगॅसच्या ज्या शेगड्या आहेत त्या शेगड्या वापरून स्वयंपाकासाठी चांगल्या पद्धतीने बायोगॅसचा उपयोग आपल्याला करता येतो. त्याचप्रमाणे प्रकाश यंत्रणेसाठी सुद्धा बायोगॅस हा वापरण्यात येतो. बायोगॅसच्या दिव्यापासून 40 वॅट बल्ब एवढा प्रकाश मिळतो. एक दिवा एक तास चालवण्यासाठी 0.15 घनमीटर गॅसची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे डिझेल इंजिन चालवण्यासाठी सुद्धा बायोगॅसचा उपयोग आपण करू शकतो. डिझेल इंजिन हे 85% गॅस आणि 15% डिझेल ह्याच्यावर चालत असते. एक अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन एक तास चालवण्यासाठी 0.45 घनमीटर बायोगॅस लागतो. अशा प्रकारे बायोगॅस संयंत्र वापरून आपण ऊर्जा निर्मिती आणि शेतातील पिकांसाठी खतासाठी सुद्धा बायोगॅसचे हे संयंत्र कोरडवाहू शेतीसाठी चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता येते.
1: आता आपण ऐकला कार्यक्रम कृषी सल्ला आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि कार्यक्रम परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र सकाळचे 7:15 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. बाहेर सूर्यदेव चांगलेच कोपले आहेत. चैत्र वैशाखाचं ऊन अंगाची लाही लाही करत आहे, पण काळजी करू नका. आयुर्वेद शास्त्राने या कडक उन्हाचा सामना करण्यासाठी एक उत्तम जीवनशैली आधीच आखून दिली आहे. यालाच आपण म्हणतो ऋतुचर्या. ऋतू बदलला की वातावरणात बदल होतो, त्याचा परिणाम आपल्या शरीरातील दोषांवर म्हणजेच वात, पित्त आणि कफावर होतो. हे बदल विविध आजारांना आमंत्रण देतात, म्हणून हे बदल वेळीच ओळखून आपण आपल्या आहार विहारात योग्य ते बदल केले तर आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी होते. आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीष्म ऋतुचर्येबद्दल, पण तत्पूर्वी शरीरात काय बदल होतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ग्रीष्म हा आदान काळातील तिसरा ऋतू. आदान काळामध्ये शरीरातील ऊर्जा ही क्रमाक्रमाने कमी होत जाते. शरीरातील जलीय स्निग्धांश कमी होतो. स्निग्धांश कमी झाला की वृक्षता वाढते. त्यामुळे ग्रीष्मा अगोदर आलेल्या वसंतात जो कफ शरीरात साठवलेला असतो

0: त्याचे प्रमाण कमी होऊन शरीरात वात साठवण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर शरीराचे बल कमी होऊ लागते, अग्निमांद्य होते म्हणजेच पचन शक्ती कमी होऊ लागते, भूक कमी लागते, रुची कमी होते. या सर्वांचा परिणाम म्हणून शरीरात ऊर्जा कमी होते. या स्थितीवर मात करण्यासाठी मग काय खावे, तसेच काय करावे हे आता आपण जाणून घेऊया. भजेन मधुरम मेवान्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम, अर्थात मधुर रसाने युक्त, पचायला हलके, पुरेसा स्निग्धांश असलेले थंड द्रवस्वरूप अन्न प्रामुख्याने या ऋतूत सेवन केले पाहिजे. जुना तांदूळ, मूग, दूध, तूप, रसाला म्हणजे श्रीखंड, राग म्हणजे रायता, पानक म्हणजे विविध प्रकारची सरबत, पंचसार म्हणजेच मध, खजूर, मनुका, पालसा, खडीसाखर यापासून तयार केलेला पदार्थ, तुरट रसाचे ताजे तयार केलेले ताक, या ऋतूंमध्ये मिळणाऱ्या फळांच्या रसांची केलेली ताजी सरबत यांचा आहारामध्ये मुबलक प्रमाणात समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये माठ, तांदुळजा, फळभाज्या, भेंडी, पडवळ आवर्जून खाव्या. फळांमध्ये पिकलेला आंबा, द्राक्षे, डाळिंब, नारळ आवर्जून घ्यावे. फणस, करवंदे, जांभळे, चिंचा इत्यादी फळे येतात, त्यांचा योग्य प्रमाणात आहारात वापर करावा. पानकांमध्ये आम्रफल पानक म्हणजे केळीचं पन, धान्यक पानक तसेच उशिरादी पानक म्हणजे वाळ्याचे सरबत, हेमकिरण पानक, द्राक्षा पानक इत्यादी पानके घ्यावीत. फ्रीजमधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे. या ऋतूमध्ये तिखट, आंबट, खारट तसेच तेलकट तळलेले पदार्थ घेऊ नयेत. मद्य सेवन करणे टाळावे. लोणची, पापड इत्यादी तयार करण्याचा हा ऋतू असला तरी त्याचे सेवन मात्र या ऋतूत करणे योग्य नाही, कारण त्यामध्ये तिखट, हिंग, मिरे, पापडखार इत्यादी तीक्ष्ण आणि उष्ण गोष्टी असतात. वर्षा ऋतूमध्ये त्याचे सेवन केल्यास चालते, कारण या सर्व गोष्टी या अग्निवर्धन करणाऱ्या आहेत. या ऋतूमध्ये व्यायाम करणे टाळावे, परंतु ज्यांना नियमित व्यायामाची सवय आहे त्यांनी सुद्धा नेहमीपेक्षा कमी प्रमाणात व्यायाम करावा, तोही सकाळी लवकर करावा. कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावीत. सुती हलक्या रंगाचे कपडे वापरावेत. डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी तळपायांना रात्री काशाच्या वाटीने तूप लावावे. बाहेर जाताना छत्री किंवा चष्मा वापरणे इत्यादी उपाय करावेत. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो व उष्णतेमुळे थकवा येतो, म्हणूनच या ऋतूमध्ये दिवास्वाप म्हणजेच दिवसा झोपण्याची परवानगी दिली आहे. रात्री थंड ठिकाणी सैलसर कपडे घालून झोपावे. रात्री चंद्राच्या प्रकाशात थंड केलेले दूध, खडीसाखर घालून घ्यावे. तर श्रोते हो, या ग्रीष्म ऋतूमध्ये आहार विहार ठेवून पुढे येणाऱ्या आजारांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वर्षा ऋतूसाठी सज्ज होऊया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया पहिला भाग. गेल्या काही वर्षात निसर्गात लक्षात येण्यासारखे बदल घडतायत. या सूक्ष्म बदलाशी पृथ्वीवरचे सगळेच सजीव कळत नकळत जुळवूनही घेतात. पण आजच्या काळात वातावरणात होणारा बदल प्रमाणाबाहेर गेलाय. पृथ्वीवरचं तापमान दरवर्षी वाढवतच चाललंय. याला कारण बऱ्याच अंशी माणूसच जबाबदार आहे. विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, जीवाश्म इंधनाचा अतिवापर, कारखान्यांमधून निघणारा धूर, दूषित पाणी, शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर, वाहनांमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड, एअर कंडिशनर्स मधून निघणारा क्लोरोफ्लोरोकार्बन, प्लास्टिकचा वापर आणि आता युद्ध आणि त्यातही क्षेपणास्त्रांची भर पडलेली आहे. क्षेपणास्त्रांमुळे वातावरणात तर प्रचंड बदल होत आहेत. हवेची गुणवत्ताही खूपच खालवलेली आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे वातावरणात घातक वायूंचा मोठा पट्टा तयार झालाय. सूर्यकिरण या पट्ट्यातून आत पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. यातले काही किरण परावर्तित होतातही, पण घातक वायूंच्या पट्ट्यामुळे ते परत पृथ्वीच्या वातावरणातच राहतात. त्यामुळे वातावरण जास्त गरम होत आहे. यालाच ग्रीन

0: हाऊस इफेक्ट असं म्हणतात. जगात सर्वच ठिकाणी असं होत असल्यामुळे हेच ग्लोबल वॉर्मिंग. याशिवाय प्रचंड वारे, अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट, भूकंप, काही ठिकाणी बराच काळ टिकणारी थंडी, उन्हाळा यामुळे निसर्गाची, सृष्टीची अपरिमित हानी होतीये. या वेगाने घडणाऱ्या बदलांशी सगळे सजीव जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्यात असलेल्या आंतरिक घड्याळामुळे. म्हणूनच प्रत्येकाचं जीवनकार्य ठराविक वेळेत आणि लयीत चालू आहे. निसर्गात कितीही बदल झाले तरी तो स्वतःत बदल घडवून आणून पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करतो. शास्त्रीय परिभाषेत याला होमिओस्टॅसिस असं म्हणतात. यामुळे सृष्टीतलं ऋतुचक्र ठराविक वेळेला, ठराविक लयीत आणि ठराविक क्रमानेच येतं. वनस्पती सृष्टीही याला अपवाद नाही. वनस्पती एका जागी स्थिर असूनही आणि त्यांना डोळे नसूनही त्यांना वातावरणात आणि ऋतूत होणारे बदल कळतात. एवढंच नव्हे तर दिवस आहे की रात्र हेही त्यांना कळतं, ते त्यांच्यात असलेल्या अंतर्गत जैविक घड्याळामुळे. इंग्रजीत याला इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात, तर शास्त्रीय परिभाषेत याला सर्कॅडियन रिदम असं नाव आहे. या घड्याळाचं कार्य सुरळीत आणि नियमित चालतं ते त्यांच्यात असलेल्या वैशिष्ट्यामुळे, वनस्पतीत असलेल्या रासायनिक घटकांमुळे आणि त्यांच्यात होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे. वनस्पतींना दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधारही ओळखता येतो. हे सर्व त्यांच्यात असलेल्या विशिष्ट प्रथिनांमुळे शक्य होतं. हिरव्या रंगाच्या वनस्पतींमध्ये फायटोक्रोम या निळ्या रंगद्रव्याच्या प्रथिनाचा रेणू या घड्याळाचं काम करतो. या प्रथिनाचे दोन प्रकार आहेत. यातलं एक प्रथिन सूर्यप्रकाशातल्या फक्त तांबड्या रंगाच्या प्रकाशलहरी शोषून घेतो. या प्रथिनाला फायटोक्रोम आर असं शास्त्रीय नाव आहे. दुसऱ्या प्रकारचं प्रथिन सूर्यप्रकाशामधल्या तांबड्या रंगाच्या पलीकडच्या प्रकाशलहरी शोषून घेतो. त्याला शास्त्रज्ञांनी फायटोक्रोम PFR असं नाव दिलंय. पहिल्या प्रथिनाचं रुपांतर दुसऱ्या प्रथिनात म्हणजे फायटोक्रोम PFR मध्ये जास्त होतं. त्यामुळे वनस्पतींना दिवस चालू असल्याचं समजतं. अंधार पडायला लागला की ही रासायनिक प्रक्रिया बरोबर उलटी चालू होते. तिचा वेगही कमी होतो आणि वनस्पतींना रात्र झाल्याचं समजतं. म्हणजेच प्रकाश नसला तरी वनस्पतींना वेळ समजते. वनस्पती फक्त दिवस रात्र ओळखत नाहीत तर रात्रीची लांबीही अचूक मोजतात. याद्वारे त्यांना ऋतू बदल आणि त्यावेळी वातावरणात होणारे बदलही ओळखता येतात. दिवस आणि रात्र झालीय हे वनस्पतींना समजतं. या प्रक्रियेला शास्त्रीय परिभाषेत फोटोपिरिओडिझम असं नाव आहे. यावरच वनस्पती फुलोरा केव्हा फुलवायचा हे ठरवतात. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा पहिला भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष. आजचा सुविचार: आत्मनिष्ठेपेक्षा अन्य कुठलीही शक्ती श्रेष्ठ नाही. ऐकूयात दिनविशेष. साम्यवादी विचारसरणीचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचा आज जन्मदिन आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा आज स्मृतिदिन. ऐकूयात व्यक्तिविशेष. फुलराणी निर्जरास आनंदी आनंदगडे श्रावण माशी औदुंबर अशा उत्तमोत्तम कवितांनी आपले बालपण आनंदी आणि प्रसन्न करून आपणाला एका अनोख्या स्वप्नील दुनियेत घेऊन जाणाऱ्या बालकवींचा आज स्मृतिदिन. दिनांक 13 ऑगस्ट 1890 रोजी खानदेशातील धरणगाव येथे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म झाला. 1907 जळगाव येथे झालेल्या कविसंमेलनात अध्यक्ष डॉ कर्णाल कीर्तीकर यांच्याकडून त्यांचा बालकवी म्हणून गौरव झाला. निसर्ग आणि बालभावना आपल्या तरल स्पर्शाने चित्रित करणाऱ्या बालकवींनी संतांचा अनुवाद आणि धर्मवीर अशा सामाजिक जाणीवेच्या कविताही लिहिल्या. सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे, असा सौंदर्याचा ध्यास घेतलेला हा कवी. बालकवी जसे त्यांच्या सुंदर निसर्ग कवितांतून आपल्या मनात प्रसन्नतेचे चांदणे पसरवतात, तसेच आपल्या काही कवितांतून मनात

ते खिन्नतेची सांजही पसरवितात. इंद्रधनुष्याची शलाका आपल्या चोचीत वाहणाऱ्या या कवीला मरण मात्र अतिशय दुर्दैवीरित्या आले. दिनांक 5 मे 1918 रोजी भादली नसिराबाद येथे रेल्वे स्टेशनजवळ रूळ ओलांडताना त्यांचे अपघाती निधन झाले आणि एक फुलराणी फुलता फुलता थांबली. एक निर्जर वाहता वाहता थबकला. आता आपण ऐकला दिनविशेष आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: गुडव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार।
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड।
0: मोबाईल 94-23-87-89।
2: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड, आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड, मोबाईल 94-209-11-696।
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
5: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
6: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
5: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
7: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-1252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
8: मला जाऊ द्यान घरी।
2: श्रोत्यो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10-11 या वेळेमध्ये।
7: कार्यक्रम फोन फरमाइश।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया नितीन मुकेश आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

या गीतरचनेबरोबरच देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:08 झाले आहेत। सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता संक्षेपित करीत आहोत।

0: करू या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळात.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकशाही ही आपल्या रक्तातली संस्कार सरिता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्ता परिवर्तन. आसाम आणि पुद्दुचेरीत सत्ताधाऱ्यांनी गड राखले. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीला मोठं यश. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरता येणाराच आज खऱ्या अर्थाने साक्षर. टेकवारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय जमिनींचं हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन आणि सिडकोमार्फत निधी उभारणीस मुख्यमंत्र्यांची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. लोकशाही ही आपल्या रक्तातली संस्कार सरिता असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातल्या 5 विधानसभा निवडणुकांसह 7 पोटनिवडणुकांची मतमोजणी आणि निकाल काल जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या निवडणुकीतला विजय हा राज्यघटना तसंच घटनात्मक संस्थांचा विजय असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: लोकतंत्र हमारे लिए सिर्फ एक तंत्र नहीं है, ये हमारी रगों में दौड़ता हुआ संस्कार है, ये हमारी रगों की संस्कार सरिता है. और आज

0: सिर्फ भारत का लोकतंत्र ही नहीं जीता है, आज भारत का संविधान भी जीता है। हमारी संवैधानिक संस्थाएं जीती हैं, हमारी लोकतांत्रिक प्रक्रियाएं जीती हैं।
1: या निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। या विक्रमी मतदानात महिला वर्गाचं योगदान महत्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले। पश्चिम बंगालमध्ये 93% मतदान होणं ही ऐतिहासिक घटना असून भारतीय लोकशाहीची प्रतिमा यामुळे अधिक उज्ज्वल झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली। ते म्हणाले,
0: पश्चिम बंगाल में करीब 93% मतदान होना अपने आप में ऐतिहासिक रहा है। असम, तमिलनाडु, पुडुचेरी और केरलम में भी मतदान के नए रिकॉर्ड बने हैं। इसमें भी महिलाओं की भागीदारी बहुत अधिक रही है। ये भारतीय लोकतंत्र की सबसे उजली तस्वीर बन रही है।
1: दरम्यान या निवडणुकीत आसाम तसंच पुद्दुचेरीमध्ये सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला असून इतर राज्य मात्र सत्ताधारी पक्षांना मतदारांनी पुन्हा संधी नाकारली आहे। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली। विधानसभेच्या 294 जागांपैकी भाजपने 206 जागा जिंकल्या तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला अवघ्या 81 जागांवर समाधान मानावं लागलं। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांच्याकडून 15,105 मतांनी पराभव झाला। सुवेंदू यांचा नंदीग्राम मतदारसंघातही विजय झाला आहे। आसाममध्ये 126 जागांपैकी भाजपने 82 जिंकल्या असून काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला। तामिळनाडूमध्ये नव्याने निवडणुकीत उतरलेल्या टीव्हीके तमिळगाव वेत्री कळघम या अभिनेते विजय यांच्या पक्षाला मिळालेल्या झंझावाती जनमतामुळे सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला। टीव्हीके पक्षाला 234 पैकी 108 जागांवर विजय मिळाला तर द्रमुकला अवघ्या 59 जागा मिळाल्या। मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा सुमारे 8,800 मतांनी पराभव झाला। केरळमध्ये एकूण 140 जागांपैकी सर्वाधिक 63 जागा जिंकत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 26, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 8 तर इंडियन युनियन मुस्लिम लीगला 22 जागांवर विजय मिळाला। पुद्दुचेरीत 30 जागांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसला 12, द्रमुकला 5 तर भाजपला 4 जागा मिळाल्या। विधानसभांच्या रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं गुजरात, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे तर काँग्रेसने कर्नाटकात 1 जागा जिंकली आहे। महाराष्ट्रात बारामती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 218,869 मतं मिळाली असून त्या 218,034 मतांनी विजयी झाल्या। त्यांनी याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त केले। त्या म्हणाल्या,
2: मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकींना फेस करावं लागेल। मन खरं तर खूप भरून येतंय, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे, दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे।
1: अहमदनगर जिल्ह्यात राहुरी मतदारसंघातून भाजपचे अक्षय कर्डिले 1,12,587 मतांनी विजयी झाले। त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली। ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता वापरता येते तोच खऱ्या अर्थाने साक्षर आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुंबई इथं मंत्रालयात राज्य शासनाच्या दुसऱ्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गतीला अधिक गती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। ते म्हणाले,
3: तंत्रज्ञानाला घाबरून आपल्याला कधीच थांबता येत नाही, त्यामुळे येणारं कुठलंही टेक्नॉलॉजीचं रेव्होल्युशन हे थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही। ते अडॅप्ट करणं, त्याला सामोरं जाणं आणि टेक्नॉलॉजीचा वापर घोड्यासारखं करणं, त्याच्यावर मान ठोकून बसणं आणि आपल्या गतीला अधिक गती देणं, अशा पद्धतीनं जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करतो त्यावेळी ते तंत्रज्ञान हे आपल्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जातं।
1: 5 दिवसांच्या या टेकवारी 2.0 प्रशिक्षण उपक्रमात 6,000 कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत।

एआय एजंट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला. एआय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला तसंच कार्यक्रमाची पूर्ण माहिती त्यांनी प्रेक्षकांना दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: राज्यातल्या प्रस्तावित द्रतगती रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसंच इतर महत्वाच्या महामार्गांची रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्ग विभागातील एकूण 527 किलोमीटरच्या 9 राज्य प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात शिरूर अहिल्यानगर, अहिल्यानगर वडाळा, वडाळा छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जालना, जालना वाटूर, नांदेड नरसी देगलूर, वरोरा चंद्रपूर बामणी या चार पदरी महामार्गांचा समावेश आहे. धाराशिव जिल्हा योगासन क्रीडा संघटनेचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. 10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबाद इथं या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी हरियाणा इथं निवड चाचणी घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय जमिनींचं हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन आणि सिडकोमार्फत निधी उभारणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी बैठक काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2025-26 सुधारित अंदाजपत्रकास तसंच 2026-27 अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या पुरवणी परीक्षा तसंच श्रेणी सुधार परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना 15 मे पर्यंत नियमित शुल्कासह तर 20 मे पर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या श्री राजुरेश्वर मंदिरात 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्यांची आरास करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथले भाविक महेश ठक्कर यांनी 101 किलो तर मंदिरातील सेवेकऱ्यांनी आपल्या आमराईतील 150 किलो आंबे अर्पण केले आहेत. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात काल 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सेरेंटिका कंपनीद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकशाही ही आपल्या रक्तातली संस्कार सरिता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्ता परिवर्तन. आसाम आणि पुद्दुचेरीत सत्ताधाऱ्यांनी गड राखले. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीला मोठं यश. आणि छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय जमिनींचं हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन आणि सिडकोमार्फत निधी उभारणीस मुख्यमंत्र्यांची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत.
2: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका. श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
3: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-1252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
4: मला जाऊ द्यान घरी.
5: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये.
3: कार्यक्रम फोन फरमाइश.

शेख मेघाटस्वर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र होंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणीची प्रक्रिया नसून ती देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक धोरणांना दिशा देणारी एक महत्वपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया आहे. जनगणनेच्या माध्यमातून नागरिकांची अचूक माहिती संकलित करून शासन विविध योजना आखते आणि अंमलात आणते.

0: याच विषयी दिलखुलास कार्यक्रमात बोलण्याकरता आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्राच्या जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस सर यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचं की 1 मे पासून आपण जनगणनेची प्रक्रिया सुरू करतोय, तर या जनगणनेच्या प्रक्रियेतलं प्रारूप नेमकं कसं आहे, ही प्रक्रिया कशी पार पाडली जाणार आहे?
2: सगळ्यात महत्वाचं आपण हे समजून घेऊया की संपूर्ण भारतामध्ये ही प्रक्रिया जनगणना 2027 ची प्रक्रिया ही एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार आपण केला तर महाराष्ट्र राज्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी तारीख आपल्याला उपलब्ध झालेली आहे. जनगणनेचा पहिला टप्पा हा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पार पडणार आहे. पण जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच आपल्याला स्वगणनेचा एक विकल्प किंवा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि तो महाराष्ट्र दिनाच्या एक ऐतिहासिक दिवशी आपण त्याची सुरुवात करत आहोत महाराष्ट्रात. तर 1 मे 2026 पासून महाराष्ट्रातील सर्व जनतेला स्वतःची स्वगणना करण्याचा पर्याय हा जनगणनेच्या 155 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जनगणनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यात करत आहोत. आणि त्याच्या जर एका प्रारूप आराखड्याबद्दल बोलायचं झालं तर जनगणनेचे एकूण 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण घर यादी व घरांची गणना करतो. यामध्ये प्रामुख्याने ज्या इमारती आहेत किंवा गणना घर आहेत आणि कुटुंब आहेत यांना एक आपण क्रमबद्ध पद्धतीने क्रमांक देतो. ह्याचा हा उद्देश हा असतो की आपली जी मुख्य गणना होणार आहे 2027 मध्ये जी प्रस्तावित आहे त्या गणनेसाठी एक बिनचूक आणि तंतोतंत चौकट म्हणजे अनएम्बिग्युअस फ्रेम तयार करणं. यामध्ये कुठलीही इमारत किंवा कुठलंही गणना घर किंवा कुठलंही कुटुंब सुटू नये याची आपण यामध्ये संपूर्ण काळजी घेतो. आणि त्याच अनुषंगाने काही इमारतींबाबतची माहिती, कुटुंबांना उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती किंवा कुटुंबाने धारण केलेल्या मालमत्तांची माहिती अशी थोडी अनुषंगिक माहिती आपण ह्या पहिल्या टप्प्यात घेतो. हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आपला प्रमुख जो जनगणनेचा टप्पा आहे हा 2027 मध्ये प्रस्तावित आहे आणि त्यासाठीची अधिसूचना केंद्र शासन स्वतंत्ररित्या जाहीर करेल असं प्रस्तावित आहे.
1: बिलकुल, कारण हा सगळा एकूण प्रारूप आराखडा पाहिल्यानंतर ह्याच्यातली प्रमुख वैशिष्ट्य काय सांगता येतील की जनगणनेमधली प्रमुख वैशिष्ट्य यावेळी काय असते?
2: पहिल्यांदा आपण हे विचारात घेऊया की 2027 ची जी जनगणना आहे ही संपूर्ण डिजिटल पद्धतीने असणार. म्हणजे स्वगणनेचा हा जो पर्याय आपण सर्व जनतेला उपलब्ध करून देत आहोत यासाठी एक स्वतंत्र असं पोर्टल भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त या कार्यालयाने तयार केलेलं आहे. ते https://sec.census.gov.in या नावाच्या लिंकवरती आपल्याला ते पोर्टल उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर ह्या पोर्टलमध्ये आपल्याला लॉग इन करण्याची सुविधा ही 1 मे पासून सुरू होणार आहे आणि ती 15 दिवस, पुढील 15 दिवस म्हणजे 15 मे पर्यंत आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर सगळी स्वतःची माहिती कुटुंब सगळे स्वतः भरू शकतील ह्यासाठी ही एक पहिली डिजिटल क्रांती आपण म्हणूया. त्यानंतर 2011 जनगणनेपर्यंत प्रगणक आपले जे घरोघरी भेटी द्यायचे क्षेत्र कार्यासाठी तेव्हा ते आपल्या शेड्युल्सवरती म्हणजे पत्रकांमध्ये माहिती संकलित करायचे. पण आता 2027 जनगणनेमध्ये ही सर्व माहिती मोबाईल ॲप्लिकेशन्सच्याद्वारे म्हणजे प्रगणक स्वतःचा मोबाईल फोन वापरणार आहेत किंवा मोबाईल डिव्हाइस वापरणार आहेत ज्याला आपण BYOD म्हणतो, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस या संकल्पनेतून, आणि तो अँड्रॉइड असेल फोन किंवा iOS प्रणालीवरती आधारित असेल, या दोन्हीसाठी स्वतंत्र अशा आम्ही मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार केलेले आहेत. तर प्रगणक घरोघरी व्हिजिट करून लोकांकडून ही माहिती संकलित करतील. ही संपूर्णतः डिजिटल स्वरूपात असेल. क्षेत्र कार्यासाठी पण आमचे अनेक अधिकारी कार्यरत असतात जे त्यांच्या अधिकार क्षेत्रात काम करत असतात. मग ते संबंधित जिल्हे असतील, तालुके असतील किंवा गाव पातळीवरचे अधिकारी असतील. शहरांसाठी बोलायचं झालं तर संवैधानिक शहरं आहेत, त्यांचे वॉर्ड आहेत, असे अनेक अधिकारी जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. तर त्यांच्यासाठी एक सर्वंकष आणि एकात्मिक पोर्टल जे सेन्सस मॅनेजमेंट मॉनिटरिंग सिस्टीम या नावाचं पोर्टल विकसित करण्यात

0: आलेला आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून ह्या संपूर्ण जनगणनेचं एक सनियंत्रण हे सर्व क्षेत्रीय अधिकारी करणार आहेत. आणि जनगणना ही एवढी मोठी प्रशासकीय प्रक्रिया आहे, संपूर्ण भारताचे आपण जर विचार केला तर संपूर्ण राज्य म्हणजे 36 राज्य, जवळजवळ 780 पर्यंतचे जिल्हे आणि अनेक तहसील झाले, शहरं झाली, ह्यांची विभागणी एका प्रगणकाला छोटे छोटे घर यादी गट तयार करण्याला आपण करत असतो.
1: बरं,
0: एका प्रगणकाला साधारणतः एका महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 800 लोकसंख्या किंवा 300 गणनाघरांची गणना करणं शक्य व्हावं या दृष्टीने तो एक प्रयास असतो. तर हे घर यादी गट आपण मागच्या जनगणनेपर्यंत हे ऑफिसमध्ये बसून हातानी तयार करायचो, तर ह्यावेळेला क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपण ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे की ते HLBC पोर्टलवरती हे घर यादी गट तयार करू शकतील, जेणेकरून ते त्यांच्या डेस्कटॉपवर हे बघू शकतात की संपूर्ण क्षेत्र, त्यांच्या अधिकार क्षेत्रातील संपूर्ण क्षेत्र छोट्या छोट्या गटात विभागलं गेलेलं आहे की नाही. पर असे गट तयार करताना कुठलाही जे क्षेत्र आहे किंवा कुठलाही एरिया जो आहे ते तिथं वगळलं गेलेलं नाही आहे, किंवा कुठलंही क्षेत्र दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी समावेश केलेला नाही आहे, अशा पद्धतीने म्हणजे नो ओमिशन नो डुप्लिकेशन या प्रिन्सिपलनी ते आपण छोटे छोटे घर यादी गट तयार करत आहोत. तर असे चार प्रमुख आपण संपूर्ण जनगणनेच्या या डिजिटल क्रांतीमध्ये उत्क्रांतीमध्ये पर्याय उपलब्ध करून दिलेले.
1: बिलकुल. तर हे सगळे जेव्हा माहिती आपण संकलित करतो किंवा या वैविध्याने ती माहिती आपल्याकडे येत राहते, मग ते समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे, प्रत्येक गोष्टीची आहे, प्रत्येक धोरणांमधल्या स्थित्यंतराची आहे, विकासातल्या टप्प्यांची आहे, हे सगळं समजायला आपल्याला सोपं जातं. तर विकासामध्ये जनगणनेतली ही सगळी प्रक्रिया काय प्रमुख भूमिका बजावते असं वाटतं
0: तुम्ही बघाल तर संपूर्ण नियोजनाचा जो पाया आहे, केंद्र शासनाच्या योजना असतील, राज्य शासनाच्या योजना असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना असतील, ह्या सर्व योजनांसाठी जी पायाभूत आकडेवारी आहे ही आपल्याला जनगणनेमार्फतच मिळते. कारण ग्रामीण भागासाठी विचार करायचा झाला तर गाव पातळीवरती संपूर्ण त्या गावाची लोकसंख्या काय, 0 ते 6 या वयोगटातल्या बालकांची संख्या काय, स्त्री पुरुष वर्गीकरण असेल किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि एकूण या पद्धतीचं वर्गीकरण असेल, ही आकडेवारी आपल्याला नियोजनासाठी आवश्यक असते. तसंच शहरी भागासाठी आपल्याला संविधानिक शहरं असतील किंवा जनगणना शहरं असतील आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे जे आकडेवारीचं वर्गीकरण आहे, ही आकडेवारी केंद्र शासनाचे सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत किंवा विविध विभाग आहेत, तसेच राज्य शासनाचे विविध विभाग आहेत, हे लोककल्याणकारी योजनांची जेव्हा आखणी करतात त्याच्यासाठी ही आकडेवारी त्यांना अत्यंत उपयोगी असते. या व्यतिरिक्त मतदारसंघांची पुनर्रचना असेल किंवा पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे किंवा उज्ज्वला योजने म्हणजे स्वच्छ इंधनाची उपलब्धता करून द्यायची आहे, अशा किंवा गृहनिर्माण धोरणं असतील ती आखायची असतील, तर ह्यासाठी जनगणनेची जी आकडेवारी असते ही मूलभूत आणि पायाभूत आकडेवारी अशी मानली जाते. तर कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी सर्वात महत्वाची जी आकडेवारी आहे ती जनगणनेची असते. एक त्याचं एक आपण हे बघूया, वैशिष्ट्य बघूया. आपण जनगणना म्हणजे लोकांची गणना म्हणतो, पण आपण दोन टप्प्यात जेव्हा जनगणना करतो तेव्हा पहिल्या टप्प्यात घर यादी व घरांची गणना करतो, तर त्याच्यातून आपल्याला गृहनिर्माणाची काय स्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता काय आहे, सांडपाण्याची सोय काय आहे, शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचे प्रकार किंवा म्हणजे आपल्याला स्नानगृहाची उपलब्धता, त्याचे प्रकार, घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी स्वतंत्र किचन आहे की नाही, आणि किचन जर स्वतंत्र असेल तर मग त्यामध्ये तुम्ही कुठलं इंधन वापरता, अशा पद्धतीची आकडेवारी आपण संकलित करतो जी आपल्या दैनंदिन मूलभूत गरजांशी संबंधित असते आणि त्यासाठी ही आकडेवारी खूपच आवश्यक असते. आता जनगणनेला असं म्हटलं जातं की त्या संदर्भ दिनांकाला किंवा त्या रेफरन्स डेटला हा आकडेवारीचा एक फोटो आहे.
1: बरं,
0: म्हणजे त्यावेळेला लोकसंख्येची जी संरचना आहे, वयोगट निहाय असेल, स्त्री पुरुष प्रमाण असेल, तर त्याचा तो एक फोटो आहे. पण त्याचं वैशिष्ट्य आहे की तो फोटो आपण ह्यावेळेला समजा 1 मार्च 2027 हा जर संदर्भ दिनांक असेल तर त्या दिवशी ती आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येईल. पण नेक्स्ट मोमेंटला त्यामध्ये बदल होत असतो, कारण जन्म असेल, मृत्यू

0: असेल किंवा स्थलांतर असेल तर त्यामुळे जनगणनेची आकडेवारी ही कायम बदलत राहते. पण भारतासारख्या एवढ्या मोठ्या विशाल देशाला आपल्याला जनगणना करणं हे एक मोठं आव्हान असतं आणि त्याची आकडेवारी संकलित करून ती संस्कारित करून त्याचं प्रकाशन करणं हे पण तेवढंच मोठं आव्हान असतं. त्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपली.
1: तुम्ही एवढी विस्तृत माहिती सांगता तेवढं कळतंय की तो किती सविस्तरपणे तुम्हाला सगळी गोष्टी जमा कराव्या लागत असतील.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून अजूनही जनगणनेविषयीची माहिती पायसरांकडून आपल्याला जाणून घ्यायची आहे, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद त्यांच्यासोबत पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदय विकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही.
4: FM 101.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी गायलेली नाधव महानोर यांची गीतरचना. संगीत आहे संजय हांडे यांचं.

0: मुळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-87-89.
2: मुळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार, बावरीनगर, दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान, नांदेड. मोबाईल 94-209-11-696.
5: भावधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेली पल्लवी देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे नरेंद्र देशपांडे यांचं.

भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड मोबाइल 94209-11696
1: मुळव्याध मुतखडास यांच्या आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदना रहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार
2: संपर्क डॉक्टर

0: अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना. संगीत आहे विजय मोरे यांचं.

श्रोतो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: बातमी केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला. आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल केरळम तमिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधल्या फलता मतदारसंघात 21 मेला फेरमतदान आणि 24 तारखेला मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10

तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातल्या 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छा जननायगा कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,969 मतांनी विजयी झाले आहेत. तसंच राज्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कडिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकांमधल्या भाजपचा विजय हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं सांगत पश्चिम बंगाल आसाम पुद्दुचेरी तमिळनाडू आणि केरळमधील जनता तसंच पक्ष कार्यकर्त्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते काल संध्याकाळी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात निवडणूक निकालानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. मतदानाची विक्रमी नोंद झाल्याचं नमूद करत निवडणुकांचे सुरळीत आयोजन केल्याबद्दल भारताच्या निवडणूक आयोगाचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं मतदान कर्मचाऱ्यांचं आणि सुरक्षा दलांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. बंगालमधला भाजपाचा ऐतिहासिक विजय हा पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा त्याग संघर्ष आणि हौतात्म्याचा परिणाम आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत निर्णायक जनादेश दिल्याबद्दल केरळच्या जनतेचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील संदेशात राहुल गांधी यांनी युडीएफच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अत्यंत चिकाटीनं लढवलेल्या आणि उत्तम प्रकारे राबवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल अभिनंदन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव केल्याच्या 81व्या वर्षानिमित्त रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं येत्या 8 आणि 9 मे रोजी विजय दिनानिमित्त युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र युक्रेननं या विजय दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर ते प्रत्युत्तर देतील असा इशाराही रशियानं दिला आहे. यंदाच्या विजय दिन सोहळ्यानिमित्त आयोजित लष्करी संचलनामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रणगाडे क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांचा समावेश करण्यात येणार नाही. पश्चिम आशियातल्या युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणमधून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर काल मोठी आग लागली. गेल्या महिन्यात शस्त्रसंधी लागू झाल्यापासून संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर लक्षणीय नुकसान करणारा हा पहिला हल्ला आहे. आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण पथकं तात्काळ तैनात करण्यात आली. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुजेरा हे एक बंदर शहर असून सामुद्रधुनीचा वापर न करता तेल निर्यात करण्याच्या संयुक्त अरब अमिरातीच्या क्षमतेसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. भारत आणि जमैका हे दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी ते एकमेकांच्या जवळ आहेत आणि ग्लोबल साऊथमधील अभिमानास्पद अशी ही विकसनशील राष्ट्र आहेत असं मत परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल जमैकामधल्या सबीना पार्क क्रिकेट स्टेडियमवर नवीन डिजिटल स्कोरबोर्डच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. आनंदोत्सवाच्या खेळाच्या आणि कठीण प्रसंगी देखील भारत जमैकाच्या पाठीशी उभा राहिला आहे असंही जयशंकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्ष

अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणं, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवणं आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणं या उद्देशानं ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होऊन काल तो 77,269 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 122 अंकांनी वाढून 24,119 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील व्यापक बाजारपेठही सकारात्मक पातळीवर बंद झाली. तत्पूर्वी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल यामुळे बाजाराची सुरुवात तेजीनं झाली होती. मात्र सत्राच्या उत्तरार्धात आलेल्या नफा वसुलीमुळे निर्देशांकांनी आपली सुरुवातीची वाढ गमावली आणि अखेरीस बाजार मध्यम स्वरूपाच्या सकारात्मक पातळीवर बंद झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम तसंच तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गांगेय पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये आज दिवसभरात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचीही शक्यता आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युडीएफचा विजय, तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली हसन कमाल यांची गझल. संगीत आहे खयाम यांचं.

गझल गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदनदास यांनी गायलेली रिफत सरोश यांची गझल. संगीत आहे के पन्नालाल यांचं.

गझल की त्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया जगजीत सिंग यांनी गायलेली निदा फाजली यांची गझल. संगीत आहे ललित सेन यांचं.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम मालिका आणि सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, आता ऐकूया ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं क्रीडा संचित.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 निमित्ताने विशेष रूपक सादर करीत आहोत आकाशवाणीचं क्रीडा संचित. लेखन आणि निवेदन प्रशांत केणी, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, सादर करते राजकुमार भारती.

नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी. भारतीय क्रीडा प्रसारणाच्या इतिहासातलं एक सुवर्ण पर्व. यात महत्वाचा ठरला आकाशवाणीचा 90 वर्षांचा क्रीडा प्रवास. यावर आधारित

0: हा विशेष कार्यक्रम आकाशवाणी @90। आकाशवाणी म्हणजे भारतातील क्रीडा जगताचा पहिला लाईव्ह अनुभव। जेव्हा टीव्ही नव्हता तेव्हा रेडिओनंच भारताला जगाशी जोडलं। आज आपण एका क्लिकवर सामना पाहू शकतो, मोबाईलवर सामन्याचा आढावा घेऊ शकतो। पण एक काळ असा होता जेव्हा टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं, समाज माध्यमं नव्हती आणि त्या काळात संपूर्ण देशाला खेळांच्या रोमहर्षकतेशी जोडून ठेवणारं एकमेव माध्यम होतं, ते म्हणजे आकाशवाणी। रेडिओवरील आवाज, समालोचकांची शब्दफेक, प्रेक्षकांचा जल्लोष, स्टेडियममधील वातावरण, हे सगळं ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण सामना उभा राहत असे। आकाशवाणीनं आवाजातून चित्र निर्माण करण्याची अद्भुत ताकद भारताला दिली। क्रिकेटचं शेवटचं षटक असो, हॉकीतील निर्णायक पॅनल्टी कॉर्नर असो, फुटबॉलमधील अखेरच्या मिनिटातील गोल असो वा पेनल्टी शूटआउट, या प्रत्येक क्षणाचा थरार घराघरात पोहोचायचा फक्त आवाजाच्या माध्यमातून। गावातील चहाच्या टपरीवर, शहरातील चौकात, रेल्वे स्थानकावर, शेतातील बांधावर, दुकानात जिथे रेडिओ होता तिथे तिथे खेळ जिवंत व्हायचे। लोक काम करतानाही कान रेडिओवर असायचे। सामना सुरू असेल तर सगळ्यांची उत्सुकता वाढायची। खेळाडू दिसत नव्हते पण त्यांची कामगिरी प्रत्येकाला जाणवत होती। चेंडू दिसत नव्हता पण षटकार चौकाराचा आनंद आणि विकेटचा धक्का मनापर्यंत पोहोचत होता। आकाशवाणीनं केवळ सामने सांगितले नाहीत तर भारतात क्रीडाप्रेमाची संस्कृती रुजवली, खेळांबद्दल प्रेम निर्माण केलं, खेळाडूंना घराघरात पोहोचवलं। म्हणूनच आकाशवाणी म्हणजे भारताच्या क्रीडा इतिहासातलं सुवर्णपान आणि प्रत्येक भारतीयाच्या आठवणीतील जिवंत आवाज। वरिष्ठ क्रीडा समालोचक सचिन कुलकर्णी आकाशवाणीबाबत काय सांगतायत ते आपण ऐकूया।
1: नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, आकाशवाणी मुंबई करता अनेक रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं समालोचन केलेलं आहे। माझ्या बालपणापासूनच त्या घरामध्ये सकाळच्या कोकणी बातम्यांपासून ते 11:30 कामगार सभेपर्यंत आणि रात्री 8 11:30 असा रेडिओ पूर्णपणे सुरू असायचा आणि त्यामध्ये दिवसभराच्या या क्रिकेटच्या सामन्यांचं समालोचन ऐकणं हा माझ्या लहानपणीपासूनचा छंद होता आणि पुढे त्याची आवड निर्माण झाली। त्या आवडीतून मलाही खूप चांगली संधी की आकाशवाणी मुंबई सारखा क्रिकेट सामन्यांचं समालोचन करण्याची मिळाली। लहानपणीच्या काळामध्ये त्यावेळेला असं होतं की केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने नव्हते तर रणजी ट्रॉफीचे सामने असतील, त्याच्यानंतर दलित ट्रॉफीचा असेल, इराणी ट्रॉफीचा असेल, अशा सगळ्या देशांतर्गत क्रिकेटचं सुद्धा धावतं वर्णन आकाशवाणीवरनं प्रसारित केलं जायचं आणि त्यामुळे त्या काळामध्ये रेडिओ हा एकमेव माध्यम असल्यामुळे त्याची प्रचंड लोकप्रियता होती। तिथल्या समालोचकांची खूप लोकप्रियता होती। विनी करमळकर सर असतील, बाळगो पंडित असतील, नंतर चंद्रशेखर संत असतील, या सर्वांची मराठीमधली कॉमेंट्री असतील किंवा मग सुरेश करय्या असतील, असतील ज्योती नारायण आणि यांच्यासारखे हिंदी इंग्रजी मधले नामवंत समालोचक असतील, या सर्वांची त्या काळामध्ये आकाशवाणी समालोचक म्हणून एक खूप क्रेज होती। आणि माझ्या सुदैवाने 2003 पासून मला यांच्या सर्वांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे आकाशवाणी आणि माझं नातं हे गेल्या 25 वर्षांचं खूपच चांगलं राहिलं आहे। माझ्यासारख्या छोट्या गावामधून येऊन मी एक सहज एकदा आकाशवाणीमध्ये गेलो होतो आणि त्यांना विचारलं होतं की मला कॉमेंट्री करता येईल का, तर त्यावेळेला एक पद्धत होती, त्यावेळेला एक सिस्टीम होती, बापू नाडकर्णींच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती, ती समिती आमचं ऑडिशन ऐकायची आणि त्याच्यानंतर मग आम्हाला संधी द्यायची की नाही द्यायची हे ठरवलं जायचं आणि असं एका प्रॉपर प्रोसेस मधून जाऊन मग आकाशवाणीवरती समालोचन करण्याचा मान मिळाला, संधी मिळाली। ही छोट्या गावातनं येऊन सुद्धा खूप मोलाची गोष्ट ठरली आणि त्याचं माझ्या गावामध्ये असेल, माझ्या बरीच जिल्ह्यामध्ये असेल हे खूप कौतुक झालं अर्थातच आणि आकाशवाणीचा समालोचक म्हणून आजही या सर्व ठिकाणी ज्यावेळेला माझा उल्लेख होतो त्यावेळेला त्या उल्लेखामागे आकाशवाणीचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, आकाशवाणीचं जे काही मुलाचं सहकार्य आहे त्याचाच उल्लेख हा आवर्जून करावा लागतो। धन्यवाद।
0: आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो आहे, चौकार। धावतं समालोचन हेच आकाशवाणीचं खरं सामर्थ्य होतं। रेडिओवरून फक्त सामना सांगितला जात नव्हता,

0: तर प्रत्येक क्षण जिवंत केला जात होता. समालोचकांचा दमदार आवाज, त्यांच्या शब्दांतील वेग, भावनांतील चढ उतार आणि प्रेक्षकांच्या जल्लोषाची पार्श्वभूमी यामुळे श्रोत्यांना आपण थेट मैदानात बसलो आहोत याची अनुभूती यायची. गोलंदाज धावत येतोय, चेंडू टाकला, फलंदाजानं उत्तुंग फटका मारलाय आणि हा चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार, शानदार षटकार. या एका वाक्यानंतर हजारो घरात आनंदाची लाट उसळायची. कुणी टाळ्या वाजवायचे, कुणी उड्या मारायचे, तर कुणी शेजाऱ्यांना हाक मारून सांगायचे, षटकार लागला रे. हॉकीपट्टू चेंडू एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवतोय, पेनल्टी कॉर्नर मिळालाय, गोलरक्षक सज्ज आहे आणि हा प्रयत्न आणि हा गोल. हे ऐकतानाच हृदयाचे ठोके वाढायचे आणि भारतानं गोल केला की संपूर्ण परिसरात आनंद साजरा व्हायचा. फुटबॉलमध्ये शेवटच्या मिनिटातील आक्रमण, वेगवान पासिंग, गोलपोस्ट समोरचा संघर्ष समालोचकांच्या शब्दांतून श्रोत्यांच्या मनात थरार निर्माण करायचा. प्रत्येक चेंडू, प्रत्येक बळी, प्रत्येक गोल, प्रत्येक विजय, प्रत्येक क्षण रेडिओवरून थेट हृदयात उतरायचा. आकाशवाणीनं केवळ खेळ सांगितले नाहीत तर कल्पनाशक्तीला पंख दिले. हा असा काळ होता की लोक टीव्हीवरील आवाज बंद करून रेडिओची कॉमेंट्री ऐकायचे. आवाजातून चित्र उभं केलं जायचं आणि लाखो भारतीयांना खेळाच्या थराराशी जोडलं जायचं. म्हणूनच धावतं समालोचन हा केवळ कार्यक्रम नव्हता, तो त्या काळातील भारताचा सामूहिक उत्सव होता. खो खो संघटक मंदार देशमुख यांच्याकडून आपण जाणून घेऊया आकाशवाणीविषयी.
1: आकाशवाणीने भारतीय खेळांच्या प्रसार आणि प्रचारात फार मोठं काम केलेलं आहे. जेव्हा दूरचित्रवाणी आली नव्हती तेव्हा खो खो कबड्डी सारख्या मराठी मातीतल्या खेळांना धावत्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. मला आठवतं की खो खोच्या राष्ट्रीय स्पर्धांचं जे समालोचन होतं ते चंद्रशेखर बाळ करमरकर, प्रकाश पायगुडे यांच्या माध्यमातूनच मी धुळे इचलकरंजी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांचं समालोचन ऐकलं. त्याचबरोबर ज्या रणजी स्पर्धा होत्या त्या रणजी स्पर्धांच्या वेळेला बाळ पंडित असो, नंतर सुरेशचंद्र नाडकर्णी, वि वी करमरकर यांनी मराठीत क्रिकेटची कॉमेंट्री केली आणि लोकांपर्यंत तो खेळ पोहोचवला. की ज्या वेळेला प्रसार माध्यमांना फार बंधनं होती त्या काळात आकाशवाणी ही घराघरात पोहोचलेली होती आणि या आकाशवाणीच्या माध्यमातून खेळाडूंना सुद्धा एक फार मोठं अप्रूप असायचं की माझं नाव हे रेडिओवर सांगितलं जात आहे कॉमेंट्रीमध्ये. ती कॉमेंट्रीचं तेव्हा रेकॉर्डिंग केलं जायचं आणि आकाशवाणीने क्रीडा विश्व किंवा या माध्यमातून विविध खेळांच्या मुलाखती घेऊन खेळाडूंच्या त्या लोकांना, त्या खेळाडूंना लोकांपुढे आणून तो खेळ टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलंय. त्याचबरोबर हॉकीच्या विश्वकप किंवा हॉकीच्या ऑलिम्पिकच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्याची सुद्धा रनिंग कॉमेंट्री मला ऐकल्याचं आठवतंय. जयदेव सिंग यांच्या रसाळवाणीतनं ती कॉमेंट्री मी ऐकलेली आहे. सुशील दोषी, मुरली मनोहर मंजून यांनी हिंदीतनं ते क्रिकेटची कॉमेंट्री सांगायची की अजून सुद्धा असं वाटतंय की ते शब्द आपण अजून ऐकतोय. म्हणजे तो वि वी करमरकर, चंद्रशेखर संत असो, प्रकाश पायगुडे, बाळ पंडित असो यांनी या मराठी खेळांना वाढवण्यात किंवा मराठी खेळांना मोठं करण्यात आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं काम केलंय. त्याच्यामुळे आकाशवाणी नसती तर काय हा प्रश्न आज माझ्या पुढे उपस्थित होतोय. इतकं अनन्य साधारण महत्व आकाशवाणीचं त्या काळातल्या सगळ्याच खेळाडूंच्या किंवा समालोचन ऐकण्यात किंवा क्रीडा क्षेत्रावर जे लोक प्रेम करत होते त्या सगळ्यांच्याच आयुष्यात आकाशवाणीचं काम हे फार अतुलनीय आहे आणि ते न विसरता येण्यासारखा ठेवा आकाशवाणीने त्या काळात आम्हा सगळ्यांना दिलाय.

आकाशवाणीनं भारतातील गावागावांना क्रीडा जगताशी जोडण्याचं मोठं कार्य केलं. जिथे टीव्ही नव्हता, वर्तमानपत्र वेळेवर पोहोचत नव्हतं, तिथे रेडिओच खेळांचा एकमेव दुवा होता. क्रिकेट सामना सुरू झाला की गावच्या चौकात, चहाच्या टपरीवर, दुकानात लोक जमा

0: हॉकीचा गोल, क्रिकेटमधील विकेट, फुटबॉलचा थरार सगळं गावागावात पोहोचायचं. या समालोचनातून छोट्या शहरांतील आणि ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळाली. आपणही खेळाडू होऊ शकतो हा आत्मविश्वास वाढला. अनेक युवक मैदानावर उतरले, खेळायला सुरुवात केली आणि मोठी स्वप्न पाहू लागली. आकाशवाणीनं केवळ सामने सांगितले नाहीत तर ग्रामीण भारतातील असंख्य स्वप्नांना दिशा दिली. त्यामुळे सगळ्यांसाठी रेडिओ म्हणजे खेळ दाखवणारा अल्लाउद्दीनचा जणू दिवाच. भारताचे माजी क्रिकेटपटू यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित आता सांगतायत आकाशवाणीचं महत्व.
1: नमस्कार, मी चंद्रकांत पंडित. आकाशवाणीच्या खूपशा आठवणी माझ्याकडे आहेत. लहानपणापासून क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हापासूनचे आहेत आणि खूपदा जे मराठीमध्ये समालोचन किंवा आपण आखो देखा हाल असं आकाशवाणीवरनं ऐकायला मिळायचं तेव्हा ग्राउंडवरती काय चाललंय ह्याचा अंदाज पूर्णपणे येत होता. आणि माझ्यासारखे खूपशा क्रिकेटपटूंना लहानपणामध्ये क्रिकेट शिकण्याची जी आवड होती ते ऐकून मला आठवते शाळेमध्ये असताना कुठे बसमध्ये कॉमेंट्री ऐकत बसायचो किंवा कुठे आपण रेल्वे स्टेशनवरती ऐकत बसायचो. त्यामुळे आकाशवाणीच्या माध्यमामधून खूप काही शिकायला मिळतं. ते चांगले चांगले कॉमेंटेटर आपण म्हणतो, आपण संतगिरी होते, आपल्याकडे संत होते आणि असे काही सुरैया होते आणि असे काही कॉमेंटेटर जे आकाशवाणीच्या माध्यमातून खूपस क्रिकेट लोकांपर्यंत पोहोचवायचं. ते फक्त गावोगावामध्ये सुद्धा जायचं, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा जायचं आणि खूपस क्रिकेटचं एक वातावरण वेगळं असायचं आणि त्याच्यामध्ये मजा एक वेगळी असायची. कारण आपल्याला क्रिकेट दिसत नव्हतं पण आकाशवाणीच्या माध्यमातून तिथे काय खेळलं जात आहे त्याचा एक अंदाज लागायचा. आणि मला आठवतं भारताचा संघ जेव्हा खेळायचा, सुनील गावस्कर जेव्हा बॅटिंग करायचे त्यावेळेस ते कशा पद्धतीने बॅटिंग करतात याचा उल्लेख आकाशवाणीच्या माध्यमातून मिळायचा. त्यामुळे आकाशवाणीच्या आठवणी शाळेपासून ते क्रिकेट खेळेपर्यंत आता आपण आकाशवाणीमधून खूपसे काही समालोचन सुद्धा ऐकतो आणि ते त्याचा फायदा खूप लोकांना होतो, खेळाडूंना होतो, प्रत्येक स्पोर्ट्समध्ये याचं समावेश होतं. त्यामुळे आकाशवाणी माझ्यासाठी फार महत्वाची राहिली आहे शाळेच्या माझ्या कारकिर्दीपासून ते कॉलेजच्या कारकिर्दीपर्यंत. आणि असंच क्रिकेट आम्ही शिकत गेलो, ऐकत गेलो आणि त्याच्यामुळे एक चांगला फायदा झाला. म्हणून 90 वर्ष आकाशवाणीला पूर्ण झालेत त्यांचं मी खरोखरच अभिनंदन करतो. आणि त्यांनी खूप काही लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचवलेलं आहे हे क्रिकेट. म्हणून पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद.

0: आकाशवाणीनं केवळ खेळ सांगितला नाही तर देशाचा अभिमानही जपला. 1983 भारत विश्वविजेता झाला. कपिल देवच्या भारतीय संघानं अद्भुत अविश्वसनीय असा पराक्रम गाजवलाय. क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. हा आवाज प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरला गेला. ऑलिम्पिक असो, आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, ध्यानचंदची हॉकीवरील जादू, सुनील गावस्करचं शतक, कपिल देवची गोलंदाजीतील जादू किंवा 175 धावांची झंझावाती खेळी, सचिन तेंडुलकरचा झुंजार आविष्कार, मिल्खा सिंगचा वेग, पीटी उषाची झेप, लिएंडर पेसचा नेटवरील पराक्रम, सानिया मिर्झाचे ऐतिहासिक क्षण, मेरी कोमच्या ठोशांची गर्जना, दीपा कर्माकरची धाडसी प्रोड्युनोवा आणि भारतीय फुटबॉलची लढाऊ परंपरा, नीरज चोप्राचा सुवर्ण भाला आणि सायना सिंधूची बॅडमिंटनवरील आंतरराष्ट्रीय उंची, हे सगळे क्षण आकाशवाणीच्या आवाजातून घराघरात पोहोचले आणि इतिहास बनला. नाशिकमधील ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक नितीन मुजुमदार आकाशवाणीबाबत काय सांगतायत ते ऐकूया.
1: मी नितीन मुजुमदार, क्रीडा पत्रकार. मराठी समालोचनाबद्दल आता त्याला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, ते खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. त्याला एवढा मोठा इतिहास आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं झालं मराठी क्रिकेट समालोचन किंवा क्रीडा समालोचनाबद्दल, तर आमचं सारं लहानपण हे मराठी क्रीडा समालोचन किंवा क्रिकेट समालोचन ऐकण्यातच गेलो. आमच्या वेळेला जे प्रसिद्ध समालोचक होते ते म्हणजे व्ही करमरकर, बाळ पंडित, प्राध्यापक नाडकर्णी,

0: चंद्रशेखर सांगतो, ही सारी दिग्गज मंडळी आमच्या काळातली होती. त्यावेळेला टीव्ही सुद्धा नव्हता, टीव्ही किंवा टीव्हीची ज्या सुरुवात झाली होती असं आपण फारसं म्हणू शकतो. त्यामुळे समालोचनाला भरपूर, ज्याला हल्लीच्या म्हणजे टीआरपी म्हणतो तसं, खूप लोक जास्त संख्येने ऐकायचे. आणि मराठी समालोचन ऐकण्यातली मजा वेगळीच होती. एक टिपिकल म्हणजे मराठी शब्द वापरले जायचे जे काळाच्या ओघात मग लोकांमध्ये रूढ पण झाले. आणि त्यामुळे येणाऱ्या गमती जमती मराठी भाषेतून ऐकण्यात खूप मजा यायची. आणि लाईव्ह बऱ्याच वेळेला दिसत नसायचं, त्यामुळे तो जो एक आपण प्रत्यक्ष तिथे आहोत हा जो आभास निर्माण करण्यात समालोचन यशस्वी व्हायचंय, त्यामुळे मराठी समालोचनाची खुमारी जास्त वाढली असं मी म्हणेन. मोस्टली क्रिकेटमध्येच मराठी समालोचन आपल्याकडनं ऐकलं गेले, इतर क्रीडा स्पर्धांमध्ये त्या मनाने कमी होतं, तेव्हाही होतं, पण क्रिकेट समालोचनच खूप जास्त प्रचलित होतं लोकांमध्ये ऐकण्यात असं मी म्हणू शकेन. आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत या सगळ्या गोष्टींना मराठी समालोचनाला, ही खूप छान गोष्ट आहे. आणि त्यानिमित्त मी आकाशवाणीच्या क्रिकेट किंवा क्रीडा समालोचन करणाऱ्या विभागात मी शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद.
1: आकाशवाणीचे क्रीडा कार्यक्रम या केवळ बातम्या नव्हत्या, तर क्रीडा जगतातील दैनंदिन घडामोडी होत्या. विश्लेषण, ताज्या घडामोडी आणि तज्ज्ञांचं मत यामुळे श्रोते खेळाशी अधिकाधिक जोडले गेले. क्रीडा विश्वाच्या माध्यमातून अनेक गाजलेल्या खेळाडूंच्या मुलाखती ऐकवल्या आणि उगवत्या ताऱ्यांची स्वप्न श्रोत्यांसमोर आणली. आमच्या बातमी विभागामध्ये क्रीडा हा एक खास भाग असतो आणि त्याच्यामध्ये क्रीडा घडामोडी यांचाही आढावा दररोज घेतला जातो. भारताचे माजी कबड्डीपट्टू, प्रशिक्षक, समालोचक राजू भावसार यांनी काय सांगितलं ते ऐकूया.
2: नमस्कार, मी राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेता कबड्डी खेळाडू. आकाशवाणी, खेळ आणि मी, आमचं नातं खूप जुनं म्हणायला पाहिजे, कारण मी मूळचा आहे सांगलीचा आणि सांगलीचं आकाशवाणी स्टेशन तर खूपच प्रसिद्ध आहे. शाळेत जातानाचे ते ठराविक त्यावेळेस लागणारी गाणी किंवा इतर बातम्या किंवा वेगळ्या खेळांच्या कॉमेंट आकाशवाणीवरूनच आम्ही ऐकलेल्या. आणि नंतरचा हा प्रवास पुढे बराच लांबपर्यंत चालला. माझ्या आठवणीतली एक आकाशवाणीच्या बाबतीतली सगळ्यात मोठी किंवा लक्षात राहणारी घटना म्हणजे एकदा रत्नागिरी आकाशवाणी केंद्राने मला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं आणि इंटरव्ह्यू झाला आणि त्यांनी नंतर खूप दिवसांनी एक चेक पाठवला. 50 रुपयाचा चेक होता मी मुलाखत दिल्याबद्दलचा. तो चेक थोडीशी नावात स्पेलिंग मिस्टेक असल्यामुळे अजूनही तसाच आहे, मी अजून जमा केला नाही, पण ती एक चांगली आठवण आहे माझी आकाशवाणी बरोबर. नंतर आकाशवाणीशी बरेच प्रोग्राम करण्याच्या निमित्ताने संबंध आले. वेगवेगळे प्रोग्राम, खास करून क्रीडा विश्व, क्रीडा भारती असा काहीतरी एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यू झाले, पॅनल चर्चा झाली आणि खेळाविषयी आकाशवाणीला किती आत्मीयता आहे किंवा भारतीय खेळ कसे वाढले पाहिजेत ह्याविषयी जे वेगवेगळे कार्यक्रम झाले त्याच्यावरून म्हणजे आकाशवाणीचं भारतीय खेळांशी जोडलेला संबंध दिसून येतो. क्रिकेटची कॉमेंट्री ही सुरुवातीला आकाशवाणीवर ऐकली, नंतर ती टीव्हीवर आली, पण कबड्डीची कॉमेंट्री आकाशवाणीवर झालेली मला आठवत नाही. आमच्या खेळाची सुरुवात 1990 जेव्हा एशियन गेम्समध्ये पहिल्यांदा कबड्डीचा समावेश झाला त्यानंतर आली आणि त्यावेळेला बऱ्यापैकी टीव्ही आले होते भारतात, त्यामुळे आम्ही आकाशवाणीच्या कॉमेंट्री ऐवजी टीव्हीवरची कॉमेंट्री कबड्डीत जास्त सुरू झाली आणि त्यानंतर मग प्रो कबड्डीचा काळ सुरू झाला आणि कबड्डी वाढली. तरीही आकाशवाणीशी जे नातं जुळलंय किंवा आकाशवाणीने भारतीय खेळांना प्रमोट करण्यासाठी जे काही काही वेगवेगळे कार्यक्रम घेतात ते खूपच उल्लेखनीय आहेत. असा जर सपोर्ट मिळत राहिला आकाशवाणीकडून तर भारतीय खेळांना, खास करून कबड्डी, खो खो, मल्लखांब, आट्यापाट्या किंवा इतर अनेक खेळ आहेत जसे भारतीय, त्यांना प्रोत्साहन मिळेल. आकाशवाणीचा माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.
1: आकाशवाणीनं अनेक दिग्गजांना जवळून ऐकवलं. सुनील गावस्कर, मिताली राज, नीरज चोप्रा, त्यांच्या वाटचालीतील संघर्ष, त्यांची मेहनत आणि विजयगाथा, सगळं काही श्रोत्यांपर्यंत पोहोचलं. मैदानामागची त्यांची जिद्द लोकांना समजली. अपयशातून उभं राहण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली. त्यांच्या अनुभवांनी नव्या पिढीला दिशा दिली. आकाशवाणीमुळे खेळाडू आणि चाहत्यांचं नातं अधिक घट्ट झालं.

0: दृश्य माध्यमं आली, खाजगी वाहिन्या मोठ्या प्रमाणात आल्या आणि हे सारं सामान्य माणसापर्यंत पोहोचणं अधिक सोपं झालं. पण तरी सुद्धा आकाशवाणीची ओळख अधोरेखित आणि कायम राहिली. का? तर क्रीडा विश्वातील बारकावे, नवीन माहिती, मुलाखती हे कार्य त्यांनी अथकपणे चालू ठेवलं आणि क्रीडा रसिकांची अभिरुची ते जपत राहिले. डिजिटल मीडिया, FM रेडिओ, मोबाईल ॲप्स हे आपल्या हाती आलं आहे, पण आकाशवाणीची भूमिका अजूनही तितकीच महत्वाची आहे. मोठ्या शहरात, खेड्यापाड्यात आणि प्रवासातही रेडिओ अजूनही क्रीडा जगतातला विश्वासार्ह आवाज आहे. आता FM आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही क्रीडावार्ता सहज पोहोचते. थेट समालोचन आणि अपडेट्स श्रोत्यांना क्षणार्धात मिळतात. नेटवर्क कमी असलेल्या भागातही रेडिओ आजही उपयुक्त ठरतो. नव्या तंत्रज्ञानासोबत चालत आकाशवाणीनं आपलं महत्व कायम राखलंय. 90 वर्षांचा हा प्रवास केवळ प्रसारणाचा नाही, तर भावना, प्रेरणा आणि क्रीडाप्रेमाचा आहे. आकाशवाणीनं भारतीय क्रीडाक्षेत्राला आवाज दिला आणि त्या आवाजानं कोट्यावधी मनं एकत्रित जोडली. क्रिकेटचा जल्लोष, हॉकीचा अभिमान, फुटबॉलचा थरार प्रत्येक क्षण आकाशवाणीनं घराघरात पोहोचवला. टेलिव्हिजन आलं, डिजिटल युग आलं, तंत्रज्ञान बदललं, माध्यमं बदलली, पण आकाशवाणीचा विश्वासार्ह आवाज आजही तितकाच बुलंद आहे. नव्या भारतात क्रीडा प्रसारणाची नवी दालनं उघडली जात आहेत. मोबाईल, FM आणि डिजिटल मंचांवर नवे श्रोते जोडले जात आहेत. आकाशवाणीच्या नव्वदीचा हा टप्पा प्रेरणा, विश्वास आणि परंपरेचा मानाचा क्षण आहे. 9 दशकं क्रीडा जगताचा आवाज बनून तिनं कोट्यावधी श्रोत्यांची साथ मिळवली. ही नव्वदीची साथ सोबत पुढील पिढ्यांनाही नवीन ऊर्जा देत राहील. भारताचे माजी क्रिकेटपटू, 1983 विश्वविजेत्या संघातील खेळाडू कर्नल दिलीप वेंगसरकर आता आकाशवाणीविषयी काय सांगतायत ते ऐकूया.
1: आम्ही जेव्हा क्रिकेट सुरू केलं मुंबईसाठी 1974 मध्ये, तर तेव्हा पहिल्या वर्षी राखीव खेळाडू मध्ये मी होतो आणि आकाशवाणीवरती नेहमी मॅचेस असायच्या आणि तेव्हा मला अजून सुरेश सरया कॉमेंट्री करत होता आणि माझं नाव ऐकण्यासाठी मी ऍक्च्युअली लहानचा रेडिओ आणला होता. कारण मी होतो 15वा आणि तेव्हा सुरेशने टीम वाचून दाखवली, तेव्हा माझं नाव त्या टीम मध्ये होतं आणि ते ऐकून मला खूप बरं वाटलं. तेव्हा ते आकाशवाणीवरतीच फक्त कॉमेंट्री असायची आणि मला आणि एकच माध्यम होतं ते. तर मला आठवते की जेव्हा मुंबईसाठी मी खेळलो टेस्ट ऑफ इंडियासाठी त्या अगेन्स्ट, तर तेव्हा मी 110 रन्स केल्या होत्या आणि तेव्हा लाला अमरनाथ एक्सपर्ट कॉमेंटेटर होते. तर त्या 110 रन मध्ये मी 7 सिक्सर मारल्या होत्या, 3 बिशन सिंग बेदिल आणि 4 प्रसन्न झाला. आणि तेव्हा लाला अमरनाथ बोलले होते की ही बॅट्स लाईक कर्नल नायडू आणि तेव्हा ते कर्नल नाव नेहमी पुढे आता झालं, कारण ते कर्नल सारखी बॅटिंग करतो म्हणून, म्हणजे कर्नल नायडू सारखी. आणि ते मला अजून आठवते आणि त्याच्यानंतर आकाशवाणीवरती मी अनेक मॅचेस ऐकल्या आणि अफकोर्स क्रिकेटचा प्रसार आकाशवाणीने अप्रतिम केलेला मी एवढ्या वर्षामध्ये. तर मी त्यांना खूप शुभेच्छा देतो कारण त्यांचे 90 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यांचं योगदान खूप मोठं आहे क्रिकेटसाठी.

श्रोते हो, आकाशवाणी @90 निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं क्रीडा संचित आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन केलं होतं प्रशांत केणी यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे हिने, आणि सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीचं क्रीडा संचित हे विशेष रूपक आत्ताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
2: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही.

FM एकशे 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया आदमी खिलौना है या चित्रपटातील मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

बेटा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या स्वरातील हे गीत होतं समीर यांचं आणि संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. शोधव गीतशिल्प

या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. दिल या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या स्वरातील समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया खिलाफ या चित्रपटातील मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांच्या सुरातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

शोधो गीतशिल्प या कार्यक्रमात शेवटी ऐकूया. सौदागर या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात FM बँड 101.8 MHz आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, भाग 23.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय.

मला दुसऱ्या कशाचंच भान आहे बघ पांडुमा. ही नाचाचं काम केलं की ही पोरच नावं ठेवायला लागायची. गुणा बोलला. पांडवा मारक्या बैलागत तुमला. अरे घुमडा पाडून हवं की कसा? अरे लाद देऊन हाकलू नाहीतर हू नाचा म्हणून सांगू त्यासनी. हे बघ त्वा रुबाबात काम कर म्हणजे झालं. आता त्वा काय कायम नाचागत वागणार आहेस का? काम करताना तेवढं नाचा, मग गुणबा आहेस की रे तू? बायांचं काम करणार बाप आहे का बायाच असते ते? होय ते काम असत, खरं नसत ते खरं. पर त्याचं मन ओळखून पाडबा बोलू लागला. तिच काय आहे काय? आपण हे काम कवा केलेलं नसतं म्हणून थोडं पहिल्यांदा बिचकाय उतर रे. पुढं 8-15 दिस गेलं, एकदा खेळ झाला काम काय नाही वाटत त्याच. त्याला आणखी धीर येत गेला. धास्ती होती ती चेपू लागली, संकोच बोथट होऊ लागला आणि मग सुरात सूर चहाचे घोट घेऊ लागला. दुसऱ्याला हू नाचा म्हणून सांगाय सोपं जातं, पर अंगावर आल्यावर जीव हादरतो. जीवाला कळतंय पर वळत नाही. मन घट्ट केलं पाहिजे. पांडवानं चहा चिवड्याचे पैसे दिले. बघू रे मग, 2-4 रात्री अदुगर काम जमते का बघू, आणि मग काय करायचं ते ठरवू की मागटन बघू. म्हणा 2-4 रात्री अदुगर काम जमते का बघतो, मग काय करायचं ते ठरवू. अरे तसं करू, त्वा मनात घेतलंस तर तुला काय अवघड नाही बघ. हा मनावर मातूर घेतलं पाहिजेस. होय तुझ्या एवढे हुन्नर असलेला दुसरा कोण हाय रे इथं? त्यानं नुसतीच मान हलवली. भरभर चालताना थिट धोतर कचू लागलं आणि पावलं जवळ पडू लागली. तसाच नानाच्या खोलीवर डोकवायला गेला. खोलीत कुणीच नव्हतं. अजून जेवण करून पोरं यायची होती. रेडा फक्त बाहेर बांधलेला. गुणाला बघून त्यानं आय करून वेडवणं दाखवलं. त्याचं तिकडं ध्यानच नाही. पावसाळ्याचा भरपूर हिरवा चारा खाऊन त्याच्या अंगावर मास आल्यालं. जरा उंडारावं असं वाटत्यालं. तिनं शिपूट वर केली आणि तेवढं बोजड अंग घेऊन वासरागत 2-3 आडव्या तिडव्या उड्या मारल्या. काहीतरी जिंकल्याच्या आविर्भावात तो त्याच्याकडे बघून पुन्हा ओरडला. त्या अवस्थेतही गुणाला हसू आलं. हायला ह्यो रेडावी गमतीला आलेला दिसतोय. त्यानं नाचाचं काम करायचं कबूल केलं आणि पोरं मनोमन आनंदली. नैना शोभनाला वगाच्या नकला पाठ करायला पाठवून दिल्या. तमाशाचा पहिला खेळ होईपर्यंत नाचाची भानगड कुणी बाहेर सांगायची नाही असं शपथ घेऊन ठरलं. कोल्हापूरला तालमीला यावं असं म्हणून पांडवाकडनं सांगावा गेला. यमुनाबाईनं शाहू मिलमधनं एकदाची रजा काढून दोन्ही लिकीसह 8-10 दिवस कागलाला येऊन राहण्याची तयारी केली. आता उरुस महिन्यावर येऊन टेकला होता. पांडवा आणि गुणा एकेक रात्री जाऊन गावचं पाटील, म्युन्सिपाल्टीचा अध्यक्ष, गैबीचा उरुस करणारी मुजावर मंडळी यांना एक वर भेटून आलं. सगळ्यांच्या कानावर आपल्या तमाशाचं घालून ठेवलं. गावचीच पोरं तमाशा करणार आहेत म्हणून मंडळींना उत्साह काय फारसा वाटला नाही. पण कोल्हापूरच्या वयात आलेल्या 2 तरुण पोरी नाचणार आहेत आणि त्यांनी मेळ्यात कामं केली आहेत, नाचण्याचं शिक्षण घेतलंय, ह्याचा त्यासने आनंद झाला. त्यांच्या तमाशाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला एकदम कलाटणीच मिळाली. स्थानिक कलावंत मंडळी आहेत, त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपणच त्यांना पुढे आणायसाठी हातभार लावला पाहिजे असं कार्यकर्त्यात बोललं जायला लागलं. पांडवाला अनुकूल वारं वाहताना दिसू लागलं आणि तो दुप्पट जोमानं कामाला लागला. 4-5 दिवस बसून गुणानं वगात नाचाचा पार्ट घातला. राणीच्या रंगमहालावर पाहण्यासाठी ठेवलेल्या अर्धपुरुषाचा पार्ट त्यानं तयार केला.

हा नाचुकी राजाच्या कानावर चातुर्यानं काही गोष्टी घालून प्रधानाबरोबर तिचा असलेला संबंध उघडकीला आणतो आणि राजाला सर्वतोपरी मदत करतो. पुढे राजा त्याचा दरबारात सत्कार करून त्याला मोठं बक्षीस देतो. त्याच्या या पार्टमुळं त्याचा राणी तारामतीशी राजाशी वरचेवर संबंध येऊ लागला. बोलता बोलता तो प्रधानजीला बायकी शिव्या देई, राजाला राणीला नीतीचे ज्ञानाचे धडे देई, हवालदार शिपाई यांच्याशी त्याचा राजवाड्यात जाता येता संबंध येऊ लागल्यामुळं भरपूर विनोद निर्माण करायला जागा मिळाल्या. पार्ट तयार करून नयना शोभनाची वाट बघत तो बसला. त्यानं वाढवलेली केस तशीच ठेवली होती. कधीतरी वापरायचा पटका आता तो रोज वापरू लागला होता. रानात अर्धी कच्ची पिकं आली होती. वल्या शेंगा, वाळकं, दोडकं, वांगी, भेंड्या बावच्या रानातल्या वेलावर लगडल्या होत्या. भरघोस वैरणी रानभर पसरल्या होत्या. फडातल्या पोरांनी पुन्हा पट्टी काढली, नवी दोन तुंतुनी केली, झांजरीच्या दोन जोड्या आणल्या, पुन्हा एक ढोलकी केली. उरुस विसेक दिवसावर आल्यावर यमुनाबाई कागलात येऊन दाखल झाली. रात्रभर तालमीत सुरू झाल्या, लावण्या वग बसू लागले. नयना शोभना हुशार निघाल्या. त्यांची भाषणं अगोदरपासूनच चांगली पाठ झालेली. इतर पोरांपेक्षा त्यांच्या शब्दांची फेक, अभिनयाची चाल, हावभाव सरस आणि सहज वाटू लागले. पोरं मोहरून गेली. आपली कामं सरस कशी होतील या दृष्टीनं प्रयत्न करू लागली. रातभर उरुस होऊ लागला. वगाच्या जोडीला नयना शोभनांचा जलसा आला. पाठीमागं पोरं झांझऱ्या तुंतुनी घेऊन झुलायला लागली. गुणा हलके हलके हात करू लागला. नयना शिकवील तशा गिरक्या मारू लागला, पावलं टाकू लागला, अंगाभोवती हात वळवू लागला. पहिल्यांदा हे भलतं जड जात होतं, मन ढिलं होईना झालं होतं, कासवागत आकसून जात होतं, नाचाची उडी मनात असूनही हलकी येईना झाली होती. मर्दानी खेळातल्यासारखी पावलं दनादन पडत होती. लिजमीसारखं झटक्यानं हात वरती जात होतं. ते बघून पोरं खदखदत होती. नयना ही खो खो हसत होती. हळूहळू वातावरण हलकं हलकं होत होतं आणि त्याच्या मनावरचा दाब कमी होत होता. एका बाजूला गमतीला येऊन तो नाचल्यासारखं, बायकी हात टाकल्यासारखं, कमरत वाकल्यासारखं, फेंगड्या बायकी चालीनं पावलं टाकल्यासारखं करत होता आणि धोत्राचाच पदर घेत होता. चार पाच दिवसात त्याचा आकसलेपणा कमी झाला. मोकळ्या पावलांनी नाचू लागला. चार पवित्रे टाकता येऊ लागले. गळ्यात बारीक सूर धरू लागला. वागण्यात बायकी नखरा येऊ लागला. बायकी सुरावर हसता येऊ लागलं. हनुवटीला बॉट लावून मान वेळावत बोलता येऊ लागलं. नयनानं चार पाच दिवस गेल्यावर त्याला दुपारी तालमीसाठी यायला सांगितलं. चार पाच दिवस त्यानं कामाचा खाडा केला आणि नाच शिकायला येऊ लागला. आता हाताला हळूवार हलकेपणा येऊ लागला. पायांना ठुमकदार ताल जमू लागला. गिरकीतला धसमुसळेपणा जाऊन सहज हलकेच मारता येऊ लागले. धावत पुढे जाऊन नृत्याचा एखादा पवित्रा घेता येऊ लागला. उड्या मारताना अंगाला हलकं हलकं वाटायला लागलं. सहजपणानं मागं पुढं झुलता येऊ लागल्यालं. नयना शोभनांच्या नाचात नाच मिळवून चार दोन पावलं, चार दोन गिरक्या घेता येऊ लागल्या. मोठी गंमत वाटू लागली. नयना त्याचे हात धरून वळवताना, मानेला हात लावून डौल देताना अंतराळी तरंगल्यागत होयाचं. पोटात आनंद आनंद व्हायचा. फुलून येऊन तो काम करू लागायचा. आठ दहा दिवस कसं गेलं कळलंच नाही. शेवटच्या दिवशी रातभर रंगीत तालीम झाली. गणगवळणीपासनं सलग सुरुवात करून वगाच्या शेवटपर्यंत नेऊन भिडवलं. चार साडेचार तास कार्यक्रम झाला. बाकीचे कुणाला पोशाख नसले तरी नयना शोभना आपला मेळ्यातला पोशाख घालून मुक्त नाचल्या. वगाचा रंगच त्यांनी पालटून टाकला.

किसनानं अर्धा दिवसात राजाचा पार ठीक केला. खरं गुणानं बाजी मारली. त्याच्या कामावर पोर खुश होती. यमुनाबाई तालीम संपवून जाय निघाली. येष्टीत बसल्या बसल्या तिनं गुणाला जवळ बोलावलं. वरचीवर प्रॅक्टिस करा, काम सोडू नका. अवर रुपयावर एक आना चढच तुम्हाला काम जमतया. बघू दुसरं कोणी येऊस्तवर म्याच करीन.

0: त्याच्या जीवात बळवंकीच्या माळा उडाल्यागत झाल्या. गाडी हल्ली. नयनानं त्याच्याकडे बघत हात हलवला. त्यानंही हरकून जावा जावा असा हात केला.
1: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
2: आत्ताच आपण ऐकला आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 23. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश कीर्तने आणि सहकारी यांनी सादर केलेली लोकगीतं.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकला सुरेश कीर्तनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 MHz. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

Oh, my name is Fly. My name is Fly.

एकशे एकाहून शिक मेगाहर्ट स्वर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील आरती प्रभू यांची गीतरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मी शिवसंगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंकज उधास यांच्या स्वरातील नवाज देवबंदी यांची गझल. संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रोशन सातारकर यांनी गायलेली श्रावण गायकवाड यांची ही गीतरचना. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी गायलेला हा पोवाडा. पोवाडा आणि संगीत आहे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचं.

0: अगं पण झालं काय एवढं रडायला?
1: माझा हाल वरवास बघून सारं गाव हसतंय तुम्हासनी
0: का? त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला?

0: सुमासनी
1: मला नाहीये तुझं पटत
0: नाहीच पटायचं तुम्ही आपलं तेलाच्या बैलावानी राबून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकिसनी शेळीवानी चाला तुम्ही निघालायसा नाव नाव वाढत तुमच्या अंगाकडे बघितलं की काळीस कस झरझर तया
1: अगं अंग मोडून काम केल्या बगार पोट भरल कस कारभारने
0: असं काय लागतं आमच्या दोघांच्या पोटाला माझ्या आईबाच्या घरात हिंडून फिरून शान खाल्लं तरी सपायचं नाही एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती ते बघशिला मग
1: असं काय काय घालणार आहेस मला
0: माझ्या आईबाच्या घरात मला काय कमी हया ऐकून तरी घ्या।

0: पहिलवानी खुराक मिळाल्यावर मग काय कारभार नाही. तालमीत रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावानी डुलणार. होई पर कारभार नाही, तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी.
1: माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायला घालून वरण लात मारणारी नव माझी आई. तर हातातल्या फोडावानी चेलील तुमासनी.
0: बर तर मग चल जाऊ.
1: आता कसं बोललास बर, नवरा असावा तर असा
0: आणि बायको असावी तर अशी दो.

0: कारभार नाही, सासूच्या घरात आल्यापासून चांगलं पैलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामात न कंबार वर नाही माझी, पोटावरी राहिल्यासारखं झालंय मला. सासू तरी आरतुऱ्याशिवाय बोलव ना.
1: काहीतरीच बोलायचं, जावाला दिला कापडे धुवाया. दमा आई, अग आई, अग साबण कुठं आया?
2: नदी काठची चिखल माती लाव जा म्हणावा, साबण लावतूया. कुठल्या बॅलिशीत राहिवय हो, जावयाचं पदक आलं ह्याला.
1: आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की.
2: हे त्याच द्या तुला का मला? आई बापा संग भांडून बायकूच्या तालावर फिरणारा नवरा नवा, जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातन एकदा शंकर निगवराय आली तर एक दिस राहतात, आणि तुम्ही बसलाय असं की हरेवाळीची मुळी खाऊन.
0: काय झालं काय मामी?
2: कवा तुझं डोळं उघडतील तवा दिसल.
0: मामी तुमच्याकडे काय नाही बघा, हिच्याच अंगात तिडा आया.
2: पण तुला तो तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिकीसचं तोंड बघून आहे. लेख बघावी नांदतली आणि सून बघावी जाणतली.
0: मामी मला नाही नाही त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा.
1: मी चांद होय, माझच पाप. तुम्ही नाही म्हटलं असता तर काय उचलून आणलं असत.
2: ऐक जावया, कशी वळ्या लागली अशी आवया, नारळ ठेव आणि पड पाया, अजून तरी अक्कल येऊ दे.
0: मामी मी आता काय करू? आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते.
2: जलम देणारी माता म्हणजे समिंदर आहे समिंदर. तिच्या पोटा सार काय खपत, आईचं आतडं तकलाच असत. माई लेकराची ताटा तूट कुणी बी करू नये, माझही पोट पाणी पिकलंय बाबा.
0: मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आईच आहे, मी जातो.
2: बाबा र माझ्या वासरा तू, आता मात्र माझा जावाय शब्दच खरा. तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं, म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अगं ये घर फोडे, जा आपल्या नवऱ्या संग.
1: आई मी कवा नाही म्हटलं?
2: मला नाही तुझं गौर वाटत. सासू सासरा दीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन मायाराला येशील तेव्हा तुला माझी लेख म्हणून पोटा संग धरून आयार मायार करीन. जा
0: मामी, जातो मी.
3: श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अळावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित रोहित, अरे काय शिट्ट्या काय मारतोस आणि ते, अरे त्या कानातल्या बोंड्या ती बुच काढ बरं आधी. रोहित मी काय म्हणते,
1: काय काय काय काय काय झालं तरी काय, अगं एवढी ओरडतेस का तू सुखदा?
0: मी ओरडत नाहीये, उलट ते कानात घातलंयस ना म्हणून तू जोरात बोलतोय.
1: घे बाई, काढल्या तुझ्या भाषेतल्या त्या बोंड्या. ए बोंड्या, बोंड्या काय म्हणतेस ग? इयरप्लग म्हण, इयरप्लग किंवा इयर मफ असं म्हणू.
0: हे बघ, आता टेक्निकली त्याला काय म्हणतात ना ते महत्वाचं नाहीये, पण ते कानात घातल्यामुळे काय परिणाम होतो ते महत्वाचं आहे.
1: तू बोलत राहा, बोलत राहा,
0: तू बोलत राहा, मी दुर्लक्ष करतो असंच ना?
1: नाही ग बाई, म्हणजे तू बोल मी ऐकतोय. बोल, काय होतं या बोंड्या किंवा गुंड्यांमुळे?
0: प्रत्येक वेळेला थट्टा नको रे, तुला माहितीये ना ज्यांना कमी ऐकू येतं ती माणसं जास्त जोरात बोलतात.
1: हो चांगलंच माहितीये, आपले भाजीवाले सोपान दादा किती जोरात बोलतात ते.
0: आता भाजीवाले दादा नाही तर लोक म्हणतील ते रोहित भाऊ आहेत ना, ते किती जोरात बोलतात.
1: बरं बरं बरं, कळलं कळलं, ते जाऊ देत, नाही वापरणार या बोंड्या मी, बस ठीक आहे. अगं बोल ना, काय सांगत होतीस?
0: आज तुझ्या ऑफिसचं काय आहे, म्हणजे किती वाजता जाणार आहेस आणि परत कधी येशील?
1: आज आज दुपारी 2 मीटिंग आहेत.
0: हा,
1: बाकी कुठे बाहेर जायचं नाही फारस.
0: बरं मग असं बघ, मी ना दोन्ही वेळेचा आमटी भात करून ठेवते.
1: काय फक्त आमटी भात?
0: रोहित माझं बोलणं पूर्ण झालं नाही अजून. बी पेशंट, बी गुड लिस्नर.
1: बोल, झालो पेशंट.
0: कोणी काही पेशंट व्हायची गरज नाहीये आणि त्यासाठीच मी सकाळ संध्याकाळ शक्यतो घरी छान ताजं अन्न शिजवते.
1: अगं बाई तू महान आहेस ग, पुढे बोल.
0: नाही नाही, आपल्यात कोणी लहान नाही आणि कोणी महान नाहीये. हे बघ, मी आज दुपारी बाहेर पडेन, ते थेट रात्री 8 आसपास घरी येईन.
1: हे बघ, म्हणजे मैत्रिणींचा सिनेमाचा आणि डिनरचा भेद दिसतोय तुमचा का? तुझी लाडकी ती मावस बहीण शलाका येते?
0: शलाका येत नाहीये, सिनेमाचा भेद सुद्धा नाहीये. हा, मैत्रिणींचा प्लॅन मात्र आहे.
1: ओ, आता कोणाचा बर्थडे? अच्छा, वसुधाचा ऑक्टोबर आणि जानकीचा जानेवारी झाला की?
0: वारे वा, माझ्या मैत्रिणींचे बर्थडे तुझ्या बरे लक्षात आहेत.
1: अगं अगं अगं थांब, गैरसमज नको करून घेऊस. ऑक्टोबर मध्ये आमच्या ऑफिसच्या हरीचा वाढदिवस असतो आणि जानेवारी त्याच तारखेला आमच्या म्हणजे आपल्या शरुमामीचा, त्यामुळे आपोआप लक्षात राहतं ग.
0: मग ठीक आहे, आज कुणाचाही वाढदिवस नाही, परंतु एका महान व्यक्तीचा जन्मदिन मात्र आता या आठवड्यातच.

0: मग आजचं काय प्रयोजन? कुठे सेल वगैरे लागलाय की काय? आणि आता मध्येच कसं काय सेल लागला बुवा?
1: अरे ए पेशंट माणसा, थोडं थांब, जरा ऐक. एकावर एक वाक्य प्रश्न टाकतच जातोय.
0: ओके. ही बघ हाताची घडी आणि तोंड म्हणजे बोट तोंडावर ठेवलं. ठीक आहे.
1: हुश, आज संध्याकाळी आमच्या भिशी ग्रुपचं स्पेशल गेट टुगेदर आहे.
0: मी तोंडावरचं बोट एक मिनिट काढू का? म्हणजे टाइम प्लीज, मला एक वाक्य बोलायचंय.
1: किती रे चहाटळपणा, बोल बोल. काय वाक्य आहे? एक वाक्य.
0: नाही, म्हणजे कधी आहे हे स्पेशल जी टू जी उर्फ गेट टुगेदर? आजच ना.
1: रोहित, मी तुला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं, तुझ्या ना काही लक्षातच राहत नाही.
0: हे बघ, काही महत्वाचं असेल ना तर मी लक्षात ठेवतो, पण हे म्हणजे
1: आमचं भेटणं महत्वाचं नाही असं की काय? आणि म्हणजे ते लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाही असंच म्हणायचंय ना तुला?
0: अगं जरा थांब. आता मी तुला म्हणतोय गुड लिस्नर नको, पण साधी लिस्नर तरी हो. स्वतः सगळं बोलत सुटलीये.
1: पण सांग ना, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतोस, पण माझे कार्यक्रम, आमचे कार्यक्रम लक्षात राहत नाहीत, याचा अर्थ काय? आम्ही बिन महत्वाचे असच ना.
0: हे बघ सुखदा, आता हे बात का बतंगड होत आहे? हे बघ, मी अगदी सहज बोललो होतो ग, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतो असं अगदी जनरल वाक्य होत. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं. तरी पण अगर मैंने आपका दिल दुखाया हो तो माफ कर दीजिएगा.
1: नौटंकी करू नकोस. हा, मी काय म्हणत होते?
0: तू अजून काहीच म्हटलं नाहीयेस. मला कसं कळेल तू काय म्हणत होतीस ते? आधी सांग ना.
1: आमच्या ग्रुपवर भेटायचं ठरलंय.
0: अरे आता एवढ्यातल्या एवढे चारदा भेटलेत की तुम्ही? हा, गँगमन, आय मीन गँग वुमन्स.
1: हे बरं लक्षात ठेवलंयस तू. हा, म्हणजे हे महत्वाचं आहे की काय तुझ्या व्याख्येनुसार?
0: हे बघ, आता तू वाकड्यात शिरतेस. हा
1: बरं, आता सगळं सोपं करूया. आज आम्ही नेत्राच्या घरी भेटणार आहोत.
0: आणि यानंतर?
1: यानंतर म्हणजे आज एकदम हटके थीम आहे आमच्या भेटीची.
0: अरे वा, म्हणजे हॉटेल बदललं की काय?
1: मी तुझ्या या तिरकस बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करते
0: नेहमीप्रमाणेच.
1: हे सगळे प्रसंग म्हणजे खर तर एकमेकींना भेटण्याचं निमित्त असत रे. आम्ही भिशीचं, हळदी कुंकवाचं निमित्त करतो. तुमची आणखी काय काय निमित्त असतात तेव्हा आम्ही कुठे काही म्हणतो. हा, शेवटी भेटणं, हसणं, बोलणं महत्वाचं.
0: मान गए सुखदाजी, प्रत्येक गोष्टीचं कसं अगदी परफेक्ट लॉजिक असतं तुझ्याकडे. समोरच्यानी शंका किंवा प्रश्न विचारण्यापूर्वीच हे असं सहज कसं सांगून टाकतेस ग? बन्नाट आहे तुझं हे.
1: यात काहीही भन्नाट वगैरे नाहीये. आणि लॉजिक म्हणशील तर होय, आमच्या भिशीला सुद्धा लॉजिक आहे बरं का.
0: उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले जावे माय लॉर्ड. म्हणजे आता हेच हे तुमचं आजचं काय तर म्हणे स्पेशल भिशी सेशन, याला काय लॉजिक आहे सांग बरं.
1: आज आम्ही मैत्रिणी एकत्र भेटणार. आणि गेस कर आम्ही आज काय करणार असू. छे, तुला काही अंदाज लावताच येणार नाही.
0: चॅट ऐवजी चायनीज किंवा गुजराती थाळी ऐवजी कॉन्टिनेंटल, एवढंच ना. तुम्ही खादाण मैत्रिणी आणखी काय करणार?
1: थांबा रोहित सर, मी म्हटलं ना तुम्हाला नाही अंदाज बांधता येणार. नो गेसिंग. आजची आमची थीम आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.
0: काय हे काय मध्येच?
1: मध्येच नाहीये, म्हणजे शर्वरीने हा विषय सुचवलाय.
0: बर.
1: हा, अरे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची जयंती आहे या आठवड्यात.
0: अरे वा मस्त. पण मग म्हणजे तुम्ही काय करणार? म्हणजे एक ना बंगाली मैत्रिणी इंद्रायणी, तिला विचारूया का काय करता येईल ते?
1: नको, म्हणजे तशी काही गरज नाहीये.
0: पण रवींद्रनाथ म्हणजे बंगाली, म्हणजे कसं की?
1: रवींद्रनाथ टागोर हे बंगाली असले तरी ते संपूर्ण देशाचे गुरुदेव होते. आणि आमचं ठरलंय सगळं, त्यामुळे कोणाला काही विचारायची गरज नाही
0: राहिलं.
1: हा, आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय वैविध्यपूर्ण म्हणजे व्हरायटी गोष्टी सादर करायचं ठरवलंय.
0: इंटरेस्टिंग. काय करणार तरी काय तुम्ही? थांब, एक मिनिट. वाजले किती? बापरे 12. माझी 2 वाजता ऑनलाईन मिटिंग आहे. बोल लवकर. मला ना अगदी उत्सुकता लागली की रवींद्रनाथांवर नेमका तुम्ही काय कार्यक्रम करणार आहे.
1: रवींद्रनाथ टागोर हे फक्त कवी नव्हते तर लेखक, चित्रकार, गीतकार आणि संगीतकार सुद्धा होते.
0: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थोर विचारवंत सुद्धा होते. मला ठाऊक आहे, पुढे बोल.
1: तर त्यांच्याच पुस्तकांमधून आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी रचलेल्या बहुविध कलाकृती ह्या उपलब्ध आहेत. खर तर त्यातलंच काही सादरीकरण आम्ही करणार आहोत.
0: आणि त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेण्यासाठी शांतिनिकेतनची स्थापना केली हे तर संपूर्ण जगालाच ठाऊक आहे.
1: अगदी बरोबर. गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि नोबेल मिळणारे ते पहिले गैर युरोपीय

0: होते.
1: काय रे दादा, बेल का बंद करून ठेवली आहेस?
2: अगं बेल कशाला बंद करून ठेवेन मी, एक तास झाला वीज गेलीये.
1: ऐक काय सांगतोयस काय? अरे मी आधीच उन्हातून आले, त्यात लाईट गेले.
0: शर्वरी, पंखा चालू दिसतोय की नाही तुला? इन्व्हर्टरवर चालणारा पंखा तुझ्या सेवेला हजर आहे, सो डोंट वरी.
1: बर, हे बघ सुखदा, येताना मस्त गजरे मिळाले. आधी फ्रीज मध्ये ठेवते. हे गे बघ बघ, कसला भारी वास आहे ना.
2: वास नाही शर्वरी, सुगंध म्हणावं, सुगंध.
0: खरंच आहे, वास वेगळा, सुगंध वेगळा. याला गंध, दरवळ, सुवास, परिमळ असं काही म्हणू शकतो. फक्त वास म्हटलं की तो दर्प किंवा दुर्गंध असंही असू शकतं ना. म्हणून
2: तुझा मराठीचा अभिमान मी समजू शकतो, पण म्हणजे इंग्रजीत सुद्धा यासाठी किती शब्द आहेत बघ. ओडर, अरोमा, फ्रॅग्रन्स, रॅलिश, सेवॉर, स्मॅक.
0: ओके ओके, कळलं. तर मुद्दा आहे हे फुलांचे गजरे.
2: आता कस, आता का बस बस बस.
1: अरे दादा, सुखदाकडे शब्दांचं केवढं भांडार आहे याचा तुला अभिमान असायला हवा.
2: माझ्याकडे पण आहे.
0: जाऊ दे ग शर्वरी, घर की मुर्गी दाल बराबर. हा पण काय ग शर्वरी, काल मला सांग मुक्ता कशासाठी फोन करत होती?
1: मुक्ता ना? अगं तिला रेड क्रॉस डे च पोस्टर बनवायचं होतं.
0: अगं शाळेला सुट्टी आहे ना?
1: शाळेसाठी नाही, तर म्हणे तिच्या फ्रेंड्स मिळून वेकेशन मध्ये काही प्रोजेक्ट करणार आहेत.
0: क्या बात है.
1: हा, आपले आपलेच काही प्रोजेक्ट म्हणे, आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह वर्क करायचं असं म्हणत होत्या.
2: वा वा वा वा, शहाण बाळ येते अगदी.
1: अगदी आईवर म्हणजे अस्मादिकांवर गेलीये. तर त्यात एक प्रोजेक्ट आहे रेड क्रॉस डे ची माहिती. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिन असतो ना.
2: हो, पण तुला तरी काय माहिती आहे का याची, की धरलं गुगल बाईंना हाताशी?
0: धरलं असेल रे हाताशी, तरी काय वाईट आहे त्यात. उलट आपल्याला माहित नसलेल्या कितीतरी गोष्टींची माहिती आपण आंतरजालावरून घेऊ शकतो.
2: आंतरजाल म्हणजे इंटरनेट बर का शर्वरी बाई? आता कोण जड जड मराठी शब्द वापरते.
1: मी काय म्हणते, आता वादावादी नको. हो घेतली मी मदत गुगलची. आणि अजून एक माहिती आहे का, मला मुक्तानेच रेड क्रॉसची माहिती सांगितली. हा दिवस रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.
0: अरे वा, आणि ही सोसायटी स्थापन करण्यामागचा मुख्य हेतू होता युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि आरोग्य आणीबाणीच्या काळात जखमी झालेल्यांना मदत करणं.
1: बरोबर, आणि या वर्षीची थीम आहे कीप ह्युमॅनिटी अलाइव्ह, म्हणजेच मानवतेला जिवंत ठेवणं.
2: मानवतेला जिवंत ठेवणं वगैरे ठीक आहे ग, पण त्या अगोदर घरातल्या बिचाऱ्या उपाशी पुरुषाला जिवंत ठेवण्यासाठी काय काय करता येईल हेही बघावं म्हटलं.
1: दादा काही बोलू नको रे तू.
2: अगं शर्वरी काय सांगू तुला माझं दुःख. अगं सकाळी घेतलेल्या एका चहाच्या कपावर ग तुझा दादा.
1: आय ग
2: बघ बघ बघ केवढं रोडावलं मी गेल्या 4 तासात.
0: तिला दिसतच असेल शर्वरीला, नाही का? रोहित रोडावलाय म्हणे, मोठाच विनोद आहे हा.
1: पण दादा खरंच थोडा बारीक वाटतोयस बर का?
2: चला चला चला, मला माझ्या योग आणि आहाराच्या नव्या शेड्यूलची पावती मिळाली. पण हे सगळं सुखदामुळे शक्य झालं बर का शर्वरी?
0: शर्वरी जरा चिमटा काढ ग मला. नाही म्हणजे आज कौतुक होतंय.
1: हो,
0: किंवा चिमूट भर का होईना क्रेडिट दिलं जातंय मला.
2: काय काय काय, मी काय तुझं कौतुक करत नाही का कधी? अगं आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा तुमच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल मी सांगत असतो कायम.
1: हा हे खरंय. हा मी मोहितला सुद्धा सांगते, शीख शीख आमच्या रोहित दादाकडून काहीतरी शीख.
0: मोहित गुणी मुलगा आहे आणि त्याला कोणी काही शिकवायची गरज नाही.
2: अग्री अग्री, मोहित खरंच गुणी मुलगा आहे.
0: नशीब रोहितला माझं पटलेलं आहे काहीतरी.
1: पण योग आणि आहार की काय रे ते काय म्हणत होतास तू?
2: अगं वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी सुखदानी मला एक छान शेड्यूल आखून दिले. त्यातला एक नियम म्हणजे खाण्यासाठी सारखं सारखं तोंड हलवायचं नाही.
1: बर,
0: आणि बोलण्यासाठी सुद्धा जरा प्रमाणातच तोंड उघडायचं. पण ते सगळं मी तुला नंतर सवडीने सांगेन.
1: बर
0: रोहित, तू नाश्ता करून घे बरं आधी, नाहीतर म्हणशील बायकोने उपाशी ठेवलं मला.
2: येस येस येस, करतोच. बरं मला एक सांगा, मी तुम्हाला कुठे सोडायचंय का? हा फुकटचा शोफर सेवेशी तयार आहे.
1: अजिबात नको, मी माझी जाईन. आणि सुखदा कुठे चाललीये बरं?
0: अगं आज आमची भिशी आहे.
1: हो,
0: नेत्राकडे.

0: जमतोय आम्ही. आम्ही गेलो ना की तिच्या आई बाबांना खूप आनंद होतो.
1: आणि सुखदा बाहेर गेली ना की मला पण
0: काय काय तुलाही आनंद होतो का मी बाहेर गेल्यावरती? हा
2: ते जाऊ द्या. कोणाच्या येण्यामुळे जाण्यामुळे कोणाला आनंद होतो ते मला सांगू नका. पण उन्हातून आलेल्या आपल्या बहिणीला कशामुळे आनंद मिळेल हे कोणीच विचारत नाहीये.
1: अरे अरे अरे अरे आता तुझ्यावर काय चौरी ढाळू की वाळ्याचा पडदा लावून घेऊ तुझ्या मागे पुढे?
0: शर्वरी मी की नाही तुझ्या आवडीची एक गोष्ट फ्रीज मध्ये ठेवली बघ.
2: काय ग?
0: हातपाय धू आणि तूच फ्रीज उघडून बघ.
1: काय ग? काय फ्रीज मध्ये? काकडी किंवा कलिंगड नाहीतर ताजा ताक असेल हो ना?
0: यातलं काहीच नाही.
1: मग सांग ना मला माहिती अशी वस्तू आहे का ती?
0: आहा आधी शर्वरीला खाऊ दे मग तुला देईन.
1: अन्याय अन्याय घरातल्या एका बिचाऱ्या पुरुषावर घोर अन्याय. सुखदा अगं सांग ना काय ठेवलंय फ्रीज मध्ये?
2: सुखदा ताडगोळे. आई शपथ आणि तू मस्त सोलून ठेवलेस आणि कसले लुसलुशीत आणि पाणीदार अगदी नाजूक साजूक आहेत. गोड गोड थंडगार ताडगोळे. आहा रोहित दादा स्वर्ग सुख स्वर्ग सुख.
1: सुखदा सुखदा तू हे म्हणजे मला सांगितलं नाहीस आणि दिले पण नाहीस हे बरं नाही.
2: सुखदा मी किती खायचे बरं घातले.
1: इकडे आण इकडे आण. आम्हाला किंवा मला जरा दर्शन तरी होऊ दे त्या स्वर्ग सुखाचं. आण पाहू इकडे
2: दादा. अरे फक्त दोन चुरले ताडगोळे आता काय कलूया त्याच.
1: थांब थांब थांब तू काही करू नकोस त्याच. जे काय करायचं ते मीच करतो. आलोच मी.
0: रोहित तू इथेच बस जागेवर. शर्वरी संपवते दोन्ही ताडगोळे. मी आणेन उद्या रोहित साठी.
1: अरे अरे अरे अरे दोस्त दोस्त नार बायको बायको नार ही बायको का प्यार नार. असंच म्हणायला लागेल की नाही की ताडगोळ्यांनो हमे तुम्हारा ऐतबार नार.
2: अरे दादा रडू नको. हा घे एक तुझ्यासाठी दिला आता हशा बघू.
1: अरे अरे अरे अरे

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. तत्पूर्वी ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण वेळेशी स्पर्धा करत जगतोय. कामाचा ताण, असंतुलित आहार, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे जीवनशैलीशी निगडीत आजारांची संख्या दिवसागणिक वाढू लागली. पण हे आजार अचानक उद्भवतात तर नाही. आपण आपल्या चुकीच्या सवयींमुळे या आजारांना हळूहळू निमंत्रण देत असतो. तेव्हा श्रोते हो, जीवनशैलीशी निगडीत कोणते आजार आहेत, ते आजार होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई हे जनरल सर्जन असून 1993 पासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यावसायिक स्वास्थ्य या विषयात डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवलं असून डॉक्टर वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ऑक्युपेशनल हेल्थ फिजिशियन म्हणजेच व्यावसायिक स्वास्थ्याचे डॉक्टर म्हणून काम करत आहेत. डॉक्टर, आजच्या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. कसं आहे ना की पूर्वी संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक होतं, पण आता गेल्या काही दशकांपासून जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: त्याबद्दल सांगायचं म्हणजे पूर्वी अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता, त्यामुळे संसर्गजन्य आजार खूप होते आणि त्यांचा इलाज व्यवस्थित होऊ शकायचा नाही, रोगी दगावायचे. मग आता अँटीबायोटिकचा शोध लागला, त्यामुळे संसर्गजन्य आजाराचं निदान पण होतं लवकर आणि त्यांचा इलाज पण चांगला होतो. पण याचबरोबर आता शहरीकरण झालं, औद्योगिकरण झालं, शहरीकरणाबरोबर शहरातली गर्दी वाढली, ट्रॅफिक वाढलं आणि मग त्यामुळे जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि ही बदललेली जीवनशैली ही आरोग्याला पूरक आहे.

0: असं म्हणता येत नाही. त्यामुळे अशा जीवनशैलीमुळे कळत न कळत हे आजार सुरू झाले आणि आता या आजारांनी नंबर वन घेतलाय. म्हणजे जवळजवळ 70-80% आजार आता जीवनशैलीशी निगडीत आहेत.
1: म्हणजे सर्दी खोकला झाल्यासारखे हे आजार आहेत एकंदरीतच.
0: अगदी असंच म्हणायला हरकत नाही.
1: तर हे आजार नेमके कोणकोणते आहेत?
0: मुख्यतः आम्ही याच्यामध्ये हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजे डायबिटीस, हृदयरोग किंवा इस्केमिक हार्ट डिसीज आणि मानसिक आजार, निद्रानाश किंवा स्थूलपणा, ओबेसिटी हे आजार यामध्ये आम्ही मुख्य महत्वाचे मानतो.
1: पण याची लक्षणं नेमकी काय आहेत डॉक्टर?
0: आता नेमक्या कुठच्या आजाराची यापैकी लक्षण?
1: म्हणजे आपण म्हणतो की ब्लड प्रेशर, मधुमेह कुठेतरी सायलेंट किलर आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काही त्रास होत नाहीये, काही लक्षणं दिसत नाहीयेत, त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. ते दुर्लक्ष करणं किती महागात पडतं त्याविषयी सविस्तर सांगा.
0: तुम्ही फार चांगलं विचारलं मला, कारण हा अजून चॅलेंज मी घेतोच आहे की इतके वर्ष झाली तरी पेशंटना हे समजत नाही की आपण या आजारांकडे लक्षणं नाहीत म्हणून दुर्लक्ष नाही करता कमा. बरेचदा पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही हिस्ट्री घेताना विचारतो की तुम्हाला डायबिटीस, ब्लड प्रेशर आहे का, आणि ते सांगतात नाही. मग म्हटलं अच्छा कधी तुम्ही चेक केलंय? तर म्हणजे चेक नाही केलं. का नाही चेक केलं? तर मला लक्षणं नाहीत. तर सांगायचा मुद्दा आहे ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हे आजार हे सायलेंट किलर्स किंवा टाइम बॉम्ब सारखे आहेत आणि ते शरीर आतून पोखरत राहतात वर्षानुवर्ष. आणि जेव्हा त्यांचा उद्रेक होतो जर तेव्हा जसा एखादा बॉम्बचा विस्फोट होतो आणि त्यामुळे नुकसान होतं, त्याप्रमाणे मग शरीराचं नुकसान अकस्मात किंवा हळूहळू व्हायला लागतं. तर हे ह्या दोन्ही आजारांबद्दल जाणून घ्यायचं महत्वाची गोष्ट आहे.
1: ह्याची सुरुवातीची लक्षणं नेमकी कोणती असतात? म्हणजे डायबिटीस असेल किंवा उच्च रक्तदाब असेल.
0: आम्ही असं म्हणतो की डायबिटीस आणि उच्च रक्तदाबाचं सर्वात कॉमन लक्षण म्हणजे काही लक्षण नसणं. आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे बऱ्याच जणांना काहीच लक्षण नसतं. आणि आम्ही उलट असं म्हणतो की तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरमध्ये डोकं दुखायला लागलं, चक्कर यायला लागली, तर तुम्ही लकी आहात की तुम्ही डॉक्टरकडे ह्या वैद्यकीय सल्ल्यासाठी जाल. पण बरेचदा खूप रक्त म्हणजे रक्तदाब खूप वाढेपर्यंत पेशंटला काही लक्षणं नसतात. आणि डायबिटीसमध्ये तर काही लक्षणं नसतात. कधी कधी पेशंट आमच्याकडे प्री एम्प्लॉयमेंट चेकअपला येतो आणि त्या रुटीन चेकअपमध्ये कळतं की अरे शुगर 340 आहे आणि त्याला काहीही लक्षणं नसतात. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काही लक्षणं नसलं ही नसणं ही कॉमन लक्षण आहे.
1: पण कधी कधी अनुवंशिक पण आजार आपल्याला ते येतात, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही की आता आपल्या घरात आपल्या आईबाबांना आहे तर आपण पण त्याची योग्य वेळी चाचणी करणं गरजेचं आहे की काही आजार ते होणार आहेत आपल्याला, तर त्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे?
0: ज्यांना अनुवंशिक आजार होतात आणि ज्यांना माहिती आहे की आपल्या आई वडिलांना किंवा आईच्या लिनिएजमध्ये आजी आजोबांना काकांना किंवा वडिलांकडे आजी आजोबांना काकांना आत्यांना असा जर असेल, असा जर हे अनुवंशिक आजार असेल, तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला व्हायची शक्यता आहे, तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे. आणि जीवनशैली नियमित ठेवणं आणि सतत शुगर ब्लड प्रेशर एका अमुक वयानंतर चेक करत राहणं हे अत्यंत जरुरी आहे. म्हणजे त्यांनी न करणं म्हणजे हा एक प्रकारचा आम्ही म्हणतो गुन्हा आहे. की ज्यांना माहिती आहे की आई वडिलांना आहे म्हणजे आपल्याला व्हायची शक्यता आहे, त्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि सुरुवातीपासून काळजी घेतली तर त्यांनाही हा आजार टाळता येतो. माझं उदाहरण द्यायचं आलं तर माझ्या आई वडिलांना दोघांना डायबिटीस होता आणि दोघे इन्शुलिन घ्यायचे जवळजवळ 25 वर्ष. माझे वडील अजून इन्शुलिन घेतात, पण मी माझ्या काही जीवनशैली अशी ठेवली आहे की त्यामुळे मला अजून ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर हे झालेलं नाही.
1: डॉक्टर, पण कोणत्या वयापासून या चाचण्या केल्या गेल्या पाहिजे? जर आपल्याला कळले अनुवांशिक आजार आपल्या घरात आहेत, तर कोणत्या वयापासून चाचण्या केल्या गेल्या पाहिजे?
0: मी यात मजेने असं म्हणेन की कोणत्या वयापासून मोबाईल आपण वापरला पाहिजे ह्याला काही रिस्ट्रिक्शन नाही. मग ह्याला तरी का रिस्ट्रिक्शन ठेवायचं? तुम्ही कोणत्याही वयाला सुरू करा, 20 करा, दर वाढदिवसाला करा, 25 करा, पण मॅक्झिमम 35-35 तुम्ही एकदा तरी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर तपासलं पाहिजे. आणि ब्लड शुगर साधारण 6 महिन्यातनं एकदा, ब्लड प्रेशर महिन्यातनं एकदा तुम्ही तपासलं पाहिजे.
1: डॉक्टर, मधुमेहाचं प्रमाण ना कुठेतरी दिवसागणिक वाढते, म्हणजे लहान मुलांना देखील मधुमेह झालाय. आता आपण सर्रासपणे ही गोष्ट ऐकतोय, तर हे मधुमेहाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आपण कोणते बदल केले पाहिजेत की जेणेकरून पाल्यांनाही त्याचा त्रास नाही होणार?

0: सुरुवातच करायची झाली जीवनशैलीची, तर दिवसा आपण उठतो सकाळी, तर सकाळी हल्ली मुलं किंवा जनरली पालक वर्ग पण उशिरा उठतात, तर सकाळी 5 लवकर उठलं पाहिजे. म्हणजे मी जे आता फॉलो करतोय ते मी तुम्हाला सांगतो, सकाळी 5 उठायचं आणि 5:30 तुम्ही आउट एक्झरसाइजला गेलं पाहिजे. मी माझ्या घराजवळ जुहूचा समुद्र किनारा असल्यामुळे तिकडे धावायला जातो आणि रेग्युलर व्यायाम केला पाहिजे आणि मग नंतर रेग्युलर व्यायाम करून जे डबा दिला जातो किंवा दुपारचं जेवणातलं खाणं जे असतं त्यामध्ये हाय कॅलरी फूड देता कामा नये. आणि लहान मुलांच्या सुद्धा अगदी लहान वयातनं पार्ट्या सुरू होतात, बर्थडे पार्टी, मग केक्स चॉकलेट्स हे खाल्लं जातं आणि पिझ्झा बर्गर हे मागवलं जातं. सर्वात मोठी आत्ता जी सवय जी आमच्या लहान वयात आम्हाला नाही लागली ती म्हणजे मोबाईलचा ऍक्सेस असल्यामुळे पालकांना न विचारता लहान मुलं स्विगी झोमॅटोवर ऑर्डर करतात आणि पिझ्झा बर्गर हे या गोष्टी ऑर्डर करतात, जंक फूड खातात आणि ते पे पण करून टाकतात. आणि बरेचदा मी असं बघितलंय की ते खातात आणि त्याचे जे रॅपर्स असतात ते कुठेतरी लपवलेले असतात पुस्तकाच्या याच्यामध्ये आणि मग ते मिळतात. म्हणजे माझ्या मुलीनी एक दोनदा मला असं सांगितलेलं आहे, बाबा हे लवकर टाकून दे, आईला सांगू नको.
1: म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अन्न खाणं अपेक्षित आहे.
0: बरोबर.
1: डॉक्टर बऱ्याचदा असं म्हणतात की चला साखर बंद केली म्हणजे मधुमेह नियंत्रणात येईल असं बऱ्याच जणांना वाटतं, तर त्याविषयी काय सांगाल?
0: कसं आहे, मधुमेह झालं नसताना साखर बंद करावी किंवा आंबा खाऊ नये हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला जर मधुमेह होणारच नसेल अनुवांशिक नसल्यामुळे तर मग हे करायची गरज नाही. पण जेव्हा तुम्हाला डायबिटीसचं निदान होतं तेव्हा तुम्हाला साखर जरूर कमी केली पाहिजे. बंद करता कामा नये. लोकांना काय वाटतं साखर मधुमेहात वाढते म्हणजे साखर बंद करावी, पण एक समजायचं आहे की कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स यांचं पण रूपांतर शुगरमध्येच होतं. मग तुम्ही कार्बोहायड्रेट बंद करा. कारण तुम्ही साखर किती चहात एक चमचा, दुपारच्या चहात एक चमचा खाल, पण भात कमी करा, बटाटा कमी करा, बटाटा वडा कमी खा, पंजाबी सामोसा कमी खा, कारण यातनं शेवटी शुगरच बनत असते.
1: डॉक्टर श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण श्रोत्यांचे फोन घेऊया.
0: जरूर.
1: श्रोते, आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे आणि आजचा आपला विषय जीवनशैलीशी निगडीत आजार आणि या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. तेव्हा श्रोते, तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. नमस्कार.
2: नमस्कार, मला डॉक्टर साहेबांना विचारायचं आहे.
1: बोला.
2: की मधुमेह असताना तर साखरेला पर्याय म्हणून भुरा पावडर किंवा गोळ थोड्या प्रमाणामध्ये घेता येईल का?
0: साखरेला
1: विचारा पूर्ण प्रश्न.
0: पूर्ण प्रश्न विचार.
2: साखरेला म्हणजे मधुमेह पेशंट असणाऱ्यांना, मधुमेह असणाऱ्यांनी साखरेच्या स्वरूपामध्ये जे आहे तर साखरेच्या ऐवजी गुळ किंवा भुरा पावडर हे अल्प प्रमाणामध्ये घेता येईल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मिठाच्या बदल्यामध्ये, पांढऱ्या मिठाच्या बदल्यामध्ये सैंधव मीठ किंवा काळे मीठ हे वापरलं तर त्याचा फायदा होईल का, म्हणजे उपयोग होईल का?
0: यामध्ये मी सुरुवात गुळापासून करतो. गुळापासून साखर बनते हे तुम्हाला माहितीच आहे. गुळ ही साखरेच्या बनवण्यातली एक स्टेज आहे आणि दोन्ही उसापासून बनतं. त्यामुळे अजिबात गोड बंदच करायला पाहिजे. कारण ज्या गोड चवीचं जे काही असेल त्याची शेवटी शुगरच होते. त्यामुळे गुळ हे काही पर्याय होत नाही साखरेला. एक आणि दुसरं बुरा पावडर तर मी ऐकलेलं नाही त्यामुळे त्याबद्दल मी उत्तर देऊ शकत नाही. मीठ हे सोडियम क्लोराईड असतं. आता सैंधव किंवा तुम्ही जे दुसरं मीठ, काळं मीठ मला वाटतं म्हणालात, ते सुद्धा सोडियम क्लोराईड आहे आणि सोडियम क्लोराईडनी ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे त्याला पर्याय नाही. खारट चवीचं जे काही असेल ते त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर वाढणार कारण त्यात NaCl सोडियम क्लोराईड आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजाराचं निदान झालं की आता वेगवेगळी औषधं घ्यावी लागतील आणि त्या औषधांचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतील असे गैरसमज असतात, म्हणून बऱ्याचदा ना टाळाटाळ केली जाते.

0: तर त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी डॉक्टर आपल्याला फोन येत आहेत, ते घेऊया.
1: जरूर.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: हा बोला, आपलं नाव?
2: मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक. रुपेश गुजराती.
0: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की सरांना असं विचारायचं होतं, B12 जर कमी झालं तर त्याची काय लक्षणं, म्हणजे साधारण शक्करीने किंवा काय असू शकतं, कमी B12 का कमी होतो, ते कव्हर करण्यासाठी काय केलं पाहिजे?
1: खर तर हा आजच्या कार्यक्रमाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे, पण तरी पण तुमचं उत्तर देतो. B12 हे नर्व टॉनिक आहे, म्हणजे आपल्या ज्या संवेदना नेणाऱ्या नसा आहेत त्याचं टॉनिक आहे, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम या B12 डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो. म्हणजे संवेदना कमी होणं, नमनेस किंवा पेन, म्हणजे दुखणं, हे सगळं होऊ शकतं याच्यामुळे, B12 डेफिशियन्सीमुळे.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा, नाव आपलं?
3: सुरेश गुजर, मुक्काम कोल्ली, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतोय.
0: प्रश्न विचारा आपला.
3: माझा असा प्रश्न आहे, आता मधुमेह डायबिटीज आहे, आता हे आता कोणत्या वयापासून त्या आजाराला सुरुवात होतो?
1: Type 1 डायबिटीज हा तर अगदी लहान वयात पण सुरू होतो, ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतात. आणि Type 2 हा जो नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आहे, तो साधारण 40-45 आधी व्हायचा, पण आता अगदी 30 सुद्धा तो बघायला मिळतो, 30-35.
0: नमस्कार. आपले प्रश्न. हा नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
4: उत्तम, माधव उत्तमराव घोरपाण बोलतो नांदेडहून.
0: बरं, प्रश्न विचारा.
4: डायबिटीस हा रोग होतो, त्याला म्हणजे झाल्याच्या नंतर कसं ओळखायचं मॅडम?
0: बर,
1: काय प्रश्न होता?
0: डायबिटीस हा आजार झाल्यानंतर तो कसा ओळखायचा?
1: यामध्ये एक महत्वाचं सांगायचंय तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना, की डायबिटीसची लक्षणं असतातच असं नाही. आत्ताच आम्ही म्हटलं की डायबिटीस हा सायलेंट किलर आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला जर सांगायचीच झाली तर जेव्हा डायबिटीस खूप बळावतो तेव्हा काही लक्षणं अशी असतात की तुम्हाला संवेदना बरोबर कळत नाहीत, नंतर जखमा लवकर भरत नाहीत, नंतर आम्ही क्लासिकल ट्रायड म्हणतो, म्हणजे पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया, म्हणजे रक्तातली साखर वाढल्यामुळे युरिनद्वारे साखर एक्सक्रीट होते, त्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं, मग ताण जास्त लागते आणि भूक जास्त लागते. तर अशी ही डायबिटीसची लक्षणं आहेत, पण तेव्हा जेव्हा डायबिटीस जास्त होतो तेव्हा ही लक्षणं दिसतात.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: बोला.
3: हॅलो.
0: हॅलो, नमस्कार, प्रश्न विचारा आपला. डायबिटीसच्या रुग्णाने काय खावे आणि काय खाऊ नये?
1: डायबिटीसच्या रुग्णाने काय खावे आणि काय खाऊ नये हा चांगला प्रश्न आहे. मी तर म्हणेन खावं सगळं, पण व्यायाम करून पचवावं, योग्य जीवनशैली राखून पचवावं, पण त्यातल्या त्यात पिष्ट पदार्थ, कार्बोहायड्रेट्स हे कमी खावे, म्हणजे बटाटा कमी खावा, बटाटा ज्यात वापरला जातो असे तळलेले पदार्थ कमी खावे, भात कमी करावा, आणि सर्वच जेवणामध्ये जर वजन जास्त असेल तर सर्वच जेवणामध्ये जेवढं वजन जास्त असेल तेवढे 10-20% कमी करावं, आणि स्निग्ध पदार्थ, फॅट्स म्हणजे मिठाया, दूध, दुधाच्या मिठाया ह्या कमी कराव्या.
0: नमस्कार.
2: हॅलो, मी राजू बोलतो सिन्नरहून.
0: बोला, प्रश्न विचारा आपला.
2: माझा असा प्रश्न आहे मॅडम की दोन्ही पायावर सूज आहे, ती डायबिटीसच लक्षण असू शकेल का? कारण बाकी काही सिम्पटम जाणवत नाही, फक्त पायांवर सूज जाणवते.
0: बर,
1: जर इन्फेक्शन असेल, जंतुसंसर्ग असेल तर ते डायबिटीसचं लक्षण असू शकतं, पण अदरवाइज हे ब्लड प्रेशर, किडनीचा आजार, हृदयाचा आजार याचं लक्षण असायची शक्यता जास्त आहे.
0: डॉक्टर, थोड्या वेळापूर्वी आपण बोलत होतो की एखादा आजार झाला, म्हणजे तो हृदयरोग असू देत, मधुमेह असू देत, मग आपल्याला मेडिसिन घ्यावे लागणार, तर मेडिसिन घेतले की त्याच्या शरीरावर साईड इफेक्ट होणार, तर हे सुद्धा गैरसमज लोकांमध्ये असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, लोकांना, मला आश्चर्य असं वाटतं की लोकांना आजाराची भीती वाटत नाही, पण गोळ्या

0: मुळ्यांची भीती
1: भीती
0: वाटते.
1: वाटते.
0: आणि मी नेहमी म्हणतो की वैद्यकीय शास्त्राचा जन्म झाला आणि एवढा रिसर्च त्यात चालतो ते केवळ फायद्यासाठी आहे मनुष्य जातीच्या, नुकसानासाठी नाहीये. आणि बऱ्याच ऍसिड टेस्ट मधनं हे निघतं. आधी बरंच रिसर्च होतो, मग ॲनिमल्सवर एक्सपेरिमेंट होतात, मग ह्युमन्सवर एक्सपेरिमेंट होतात, आणि मग FDA अप्रुव्हल लागतं, त्यानंतर एखादं औषध लॉन्च होतं. त्यामुळे साईड इफेक्ट बद्दल घाबरण्याची गरज नाही, तुम्ही आजाराबद्दल घाबरा. कारण डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग, ओबेसिटी हे जीवघेणे आजार आहेत. आणि कुठचाही गोळी ही जीवघेणी साईड इफेक्ट असलेली गोळी नाही आहे. आतापर्यंत अशा गोळ्या झालेल्या नाहीत आणि कोणी करू देणार पण नाही.
1: डॉक्टर, काही दिवसापूर्वी आपण एक घटना ऐकली की शाळेत जाणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. तर इतक्या कमी वयात असं होणं यामागचं नेमकं कारण काय? कारण का हे प्रमाणही कुठेतरी वाढतंय आता.
0: हा, अशा कधी कधी गोष्टी ऐकायला येतात, हे खरं आहे. पण शाळेत जाणाऱ्या मुलीचा जर अचानक असा मृत्यू झाला असेल तर त्याला हृदयाचाच आजार, पण हृदयविकाराचा झटका नाही, त्याला सडन कार्डियक अरेस्ट असं म्हणतो आपण. म्हणजे हृदयाची गती अचानक थांबते. म्हणजे जसं एखादं मशीन एक काम करते आणि इलेक्ट्रिकचा सप्लाय बंद झाल्यावर ते अचानक थांबतं, तसं हृदयाची गती अचानक थांबते आणि त्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. त्याला कारण शोधण्याचं बरंच संशोधन चाललंय, पण असं कारण काही मिळालेलं नाही किंवा प्रेडिक्टर असा मिळाला नाही की ह्या माणसाला असा कार्डियक अरेस्ट होईल किंवा ह्याला होणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हणलं कोलेस्ट्रॉल वाढलंय असं बऱ्याचदा बोललं जातं, टेस्ट केल्या जातात, तर कुठेतरी कोलेस्ट्रॉल, ताण, चुकीचा आहार हे तीन घटक हृदयविकाराशी जोडलेले गेलेले आहेत का?
0: हो, मी आता तुमचे तीन फॅक्टर्स होते तुमच्या प्रश्नात त्याप्रमाणे उत्तर देतो. कोलेस्ट्रॉल हा म्हणजे मेद, आणि आपल्या शरीरात रक्तवाहिन्या नॅरो किंवा बारीक व्हायला लागतात, आत थर साचून, आणि ते वयाप्रमाणे प्रत्येकातच होत असतं. म्हणजे जन्मलेल्या मुलाच्या जशा रक्तवाहिन्या असतात तशा तुमच्या माझ्या आज असणार नाहीत. पण कोलेस्ट्रॉल जेव्हा शरीरात येतं, रक्तात येतं, तेव्हा हे मेद साचण्याचं किंवा अथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण फार कित्येक पटीने वाढतं, आणि त्यामुळे रक्तवाहिन्या बारीक होऊन, रक्तपुरवठा कमी होऊन, हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक म्हणजे स्ट्रोक, ज्याला आपण पक्षाघाताचा झटका म्हणतो, हे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. दुसरं, तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि काय म्हटलं,
1: ताण, चुकीचा आहार, ही सुद्धा
0: चुकीचा आहार ही कारण आहेतच. कोलेस्ट्रॉल वाढायचं कारण चुकीचा आहार, म्हणजे तुमचे पिझ्झा, बर्गर, चीज, पनीर, साखरयुक्त पेय, हा चुकीचा आहार तर आहेच, त्यामुळेच हे सगळं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं.
1: नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार, प्रश्न विचार आपला.
2: विजय कुमार स्वामी, बस्तवाड तालुका, शहर, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो ताई.
1: बोला बोला, प्रश्न विचारा.
2: सर नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की शुगरवाल्याने फळ कोणती खावेत?
0: हा चांगला प्रश्न आहे. आता जवळजवळ सगळ्याच फळांमध्ये साखर असते, पण तुम्ही संत्रा खाऊ शकता. संत्र्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप आहे, म्हणजे संत्र, मोसंब अशा प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकता, द्राक्ष, ज्यात पाण्याचं प्रमाण खूप आहे. ज्यामध्ये गर खूप आहे, म्हणजे आंबा, चिकू, केळं, ही फळं तुम्ही शक्यतो टाळावीत. पण सीझनला तुम्हाला आंबा खायचा आहे तर आंब्याची रोज एक फोड किंवा प्रत्येक जेवणाला एक फोड असा कंट्रोल तुम्ही ठेवणार असाल, चिकूची एखादी फोड, तर ते काय खायला हे नाही, मज्जाव नाही, पण ते तुम्ही पचवलं पाहिजे. पचवलं कसं पाहिजे की व्यायाम करून, आणि तुम्ही तुमची शुगर चेक करत राहिलं पाहिजे, आणि शुगर चेक करण्याने तुम्हाला कळतं की तुमचं डाएट योग्य दिशेने चाललंय की नाही.
1: नमस्कार. नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
3: हॅलो.
1: हा हॅलो, बोला, प्रश्न विचारा आपला.
3: हा, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: बरं, प्रश्न विचारला.
3: तर मला मला मानसिक आजार आहे. मला डोळ्यांचा त्रास आहे, डोळे, त्या डोळ्यांनी मला दिसायला त्रास होतो. तर मी घरी सगळं करते, करते म्हणजे जेवण दोन ते सवयी प्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे नेहमी करते म्हणून सरावप्रमाणे. जेव्हा पलीकडची म्हणजे दुसरी जी माणसं ज्या त्या बोलतात त्यावेळेला मी काय त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे, म्हणजे दिसत नाही म्हणून जे बोलतात त्यावर जरा वाईट खूप वाटतं. मला ब्लड प्रेशर आहे पण ते माझं नॉर्मल आहे म्हणजे माझ्या गोळ्या सतत चालू आहे. डायबिटीस नाहीये. आता वय माझं आहे 78.

मी सकाळी 5 वाजता उठते. 5 वाजल्यापासून माझी छोटी छोटीशी कामं आणि छोटासा असा शास्त्रीय दृष्ट्या असा व्यायाम नाही करत, पण व्यायाम हे करते, हात पाय म्हणजे सगळं जे काय प्राणायाम हे सगळं करते. जेवढं मला जमतं तेवढं मी अर्धा तास ते व्यायाम करते. संध्याकाळी चालायला जाते. हे सर मला मानसिक जो आजार आहे ना, वाईट वाटतं, त्याच्यावर मी काय हे घेतलं पाहिजे, कशावरती हे करून मी माझं स्वतःला समजून घेतलं.

0: आजार आहे ना, वाईट वाटतं, त्याच्यावर मी काय हे घेतलं पाहिजे, कशावरती हे करून मी माझं स्वतःला समजून घेतलं पाहिजे, जो त्रास आहे डोळ्यांचा तो मी कसं समजून घेतला पाहिजे ह्याच्यावरती मला जरा सांगा.
1: बर,
2: तुम्ही आता मानसिक आजाराबद्दल बोललात. मानसिक आजार हे न्यूरो ट्रान्समीटरच्या इम्बॅलन्सनी होतात आणि शरीर आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण समजलं पाहिजे तेवढं समजलेलो नाही, म्हणजे इव्हन डॉक्टरना हा भाग अजून पाहिजे तेवढा समजलेला नाहीये. आणि हा मानसिक आजार आहे तर 5 न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत, डोपामिन, नॉरॲड्रिनलिन, ॲड्रिनलिन आणि सिरोटोनिन आणि गॅबा, असे हे 5 न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत. तुम्ही मुन्नाबाई MBBS मध्ये ऐकलं असेल तर केमिकल लोचा, केमिकल लोचामुळे त्यांना असं वाटायला लागतं की गांधीजीच आपल्यासमोर आलेत. तर हे केमिकल डिस्टर्बन्स असल्यामुळे तुम्हाला मानस म्हणजे मानसरोग तज्ञांकडे जाऊन, सायकॅट्रिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे, हाच त्याला एक उपाय आहे.
1: नमस्कार. नमस्कार, हा प्रश्न विचारा आपला.
3: मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता डॉक्टर साहेबांना.
1: बोला, आपलं नाव?
3: माझं नाव विकास रायबोळे, राहणार खंडाळी तालुका अहमदपूर जिल्हा नांदेड, लातूर. सध्याला मी नांदेडपासून बोलतोय.
1: बर बर बर, प्रश्न विचारा.
3: मॅडम माझा प्रश्न असा आहे की माझे जे ताई आहेत त्यांचं पोट दुखत आणि त्यांचं तपासायला गेलं की त्यांना त्यांची अचानक किती लोक होते, हे खाणं कशामुळे होऊ शकतो बरं डॉक्टर साहेबांना हा प्रश्न.
2: परत विचाराल का, कळलं नाही मला.
1: बीपी लो, त्यांचं पोट दुखतं त्या कारणामुळे बीपी लो होतो त्यांचा, प्रश्न तुमचा व्यवस्थित कळला नाहीये.
3: कारण त्यांनी त्यांचं पोट दुखतं आणि डॉक्टरकडे तपासायला गेल्यानंतर त्यांचं बीपी लो होतं, कशामुळे होते?
1: बर,
2: मला असं वाटतं की त्यांचं पोट दुखणं आणि बीपी लो होणं याचा डायरेक्ट संबंध आहे असं खात्रीलायक रित्या सांगता येत नाही, पण असं आहे की ब्लड प्रेशर म्हणजे पोटात दुखल्यामुळे तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम प्लेमध्ये येते, म्हणजे ती कार्यरत होते आणि त्यामुळे तुमचं बीपी लो होतं, होऊ शकतं असं होत असणार.
1: नमस्कार. हॅलो.
4: नमस्कार,
1: प्रश्न विचारा आपला.
4: मी नांदे बोलतोय घाटकोपर वरून.
1: बोला बोला, प्रश्न विचारा.
4: 84 वर्ष आहे. थोड्या प्रमाणात
1: तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये, प्रश्न काय आपला?
4: नियमित काय केलं पाहिजे,
2: कशा करता, कुठच्या आजाराकरता नियमित काय केलं पाहिजे?
4: डायबिटीज बद्दल बोलतोय.
2: हा, डायबिटीज, डायबिटीज बद्दल आहारावर कंट्रोल, खाण्यावर कंट्रोल, वजन तुमच्या वयाला आणि तुमच्या उंचीला साजेसं ठेवणं, नियमित ठेवणं आणि थोडासा व्यायाम. जर तुमचे गुडघे चांगले असतील तर व्यायाम, म्हणजे एक व्यायाम म्हणजे काय, एक अर्धा तास चालणं आणि चालताना थोडं जलद चालणं, ज्याने दमछाक होईल असं चालणं, हे तुम्ही करू शकता.
1: नमस्कार.
5: हॅलो.
1: नमस्कार.
5: हॅलो,
1: प्रश्न विचारा. हॅलो.
5: हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम सिन्नरहून. माझा प्रश्न असा आहे की आता सध्या उन्हाळा आहे आणि असं सांगितलं जातं की उन्हाळ्यात ORS घ्या, ORS मध्ये शुगर पण असते आणि मीठ पण असतं, पण मग ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी याचं कंट्रोल कसे करावे, म्हणजे त्यात शुगर बी असते आणि मीठ पण असते, मग किती घ्यावे, लिंबू पाणी झालं हे झालं,
1: बरं
5: तर त्याचं प्रमाण कसं ठरावे, शुगर एकदम हाय होऊ शकते.
2: ORS मध्ये शुगर असली तरी प्रमाण खूप असतं असं नाही आणि ते पाण्यामध्ये डायल्यूट होत असतं, त्यामुळे तुम्ही ते पाण्याबरोबर नक्कीच ORS घेऊ शकता आणि ते सध्या जरुरीही आहे. आणि नुसतं पाणी पिल्याने हिमोडायल्युशन म्हणजे रक्त नुसतं पातळ होतं तसं नाही, आपल्याला शुगर आणि मिठाचं प्रमाण त्यात ठेवलंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ORS घ्याल तेव्हा एका आठवड्याला ORS घेऊन शुगर चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की शुगर एवढी वाढत नाहीये, म्हणजे तुमची भीती अनाठाई आहे असं कळेल. जर शुगर वाढत असेल तर प्रमाण कमी करा थोडंसं ORS,
1: पर्यायी लिंबू पाणी वगैरे इतर गोष्टी आपण घेऊ शकतो,
2: लिंबू पाणी घेऊ शकता, त्यात मीठ घालू शकता आणि शुगर न घालता घेऊ शकता.
1: नमस्कार.
6: नमस्कार डॉक्टर साहेबांना, माझा प्रश्न असा आहे की रक्तदाब कमी करण्यासाठी जी औषधं दिली जातात तर त्याचं म्हणजे कार्य कसं असतं आणि रक्तदाबाच्या औषधे घेतल्यामुळे डिहायड्रेशन होऊन परत ब्लड प्रेशर लो होतं काय, त्याच्यामुळे चक्कर वगैरे येते का? तर रक्तदाबावरची औषधे कोणत्या प्रकारचं काम करतात याच्याबद्दल

0: कृपा करून सांगा. धन्यवाद.
1: रक्तदाबावरची औषधं साहजिकच रक्तदाब कमी करण्यावर काम करतात. जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या केसमध्ये ओव्हर डोसेज होत आहे आणि चक्कर येते किंवा डोळ्यापुढे अंधारी येते, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं तर ते डोस कमी करतात. कधी कधी पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे उभं राहिल्यामुळे पायाकडे सगळं रक्त गेल्यामुळे रक्तदाब कमी होतो, हे जर डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर औषधाचा डोस कमी करू शकतो किंवा गोळी बदलू शकतो. असा अनेक प्रकारच्या गोळ्या आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या गोळ्यांमध्ये एक पाच पाच प्रकारचे सब टाईप्स म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. तर बराच वाईड चॉईस आहे. हे डॉक्टरांना सांगणं हा इलाज तुमच्या दृष्टीने आहे. पुढे काय करायची ही ऍक्शन डॉक्टर घेतील.
2: डॉक्टर, रक्तदाब शुगर हे याचं निदान झाल्यानंतर घरच्या घरी याचं मॉनिटरिंग करणं किती परिणामकारक असू शकतं?
1: फारच परिणामकारक अगदी. आणि आता तर हे रिव्होल्युशनरी झालेलं आहे एकदम. म्हणजे ह्या फील्डमध्ये क्रांती अशी झाली आहे की जवळजवळ आता 20 वर्षापासून ग्लुकोमीटर्स आणि अद्ययावत इलेक्ट्रॉनिक बीपी मॉनिटरिंग मशीन झाली आहे. कोविडमध्ये आपण बघितलं की घरोघरी पल्स ऑक्सिमीटर आले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर झाले. पण त्या प्रमाणात अजून ज्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर त्यांच्याकडे ग्लुकोमीटर किंवा इलेक्ट्रॉनिक बीपी मॉनिटर्स आहेत असं दिसत नाही. तर ते घ्यावेत आणि ते सेल्फ हेल्प इन्स्ट्रुमेंट आहेत, युजर फ्रेंडली आहेत. स्वतःचं स्वतः तुम्ही ब्लड शुगर एक 2 मिनिटात आणि ब्लड प्रेशर 5 मिनिटात स्वतःचं स्वतः बघू शकता. फार मोठी व्हॅल्यू आहे.
2: डॉक्टर, आता कुठेतरी मोबाईल स्क्रीन टाईम आणि या सगळ्यामुळे आपलं झोप कुठेतरी कमी होते आणि याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे, तर हे किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगाल?
1: याला मुख्य प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का? म्हणजे तुम्ही घरी पोचल्यावर मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का? काय होतं, तुम्ही एखादा ईमेल बघण्याच्या निमित्ताने मोबाईल उघडता आणि मग तुम्हाला दिसतं की ही ब्रेकिंग न्यूज आहे, मग त्या ब्रेकिंग न्यूज मध्ये असं दिसतं की हे रील चालू आहे. तर मग हे दुष्टचक्र चालूच राहतं. तर कामावर तुम्ही जेव्हा नसता, म्हणजे आता 1, 2 आणि 3 मे लागून रजा आली, तर तेव्हा तुम्ही कामावर नव्हता, 1 मेला तुम्हाला समजा 30 तारखेचे मेल बघायचे असतील, पण 2 आणि 3 ला तर काही असूच शकत नाही कारण 1 मेच वर्किंग नव्हता. मग अशा वेळेला तुम्ही मोबाईल बंद ठेवू शकता का? किंवा चालू असेल मोबाईल पण सायलेंटवर ठेवायचा आणि रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर एकदा काही मेल आहेत का बघायचं, हे करू शकता का? हे करायची शिस्त स्वतःची स्वतःला लावायला पाहिजे. आणि ही शिस्त लावणं हे खूप कठीण आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून तुम्ही लहान मुलांना यांना त्यानिमित्ताने मोबाईल बक्षीस देऊ नका, त्यांना मोबाईल वापरायला देऊ नका, तुमचा मोबाईल वापरायला देऊ नका, असं ही शिस्त लावणं जरुरी आहे.
2: म्हणजे एकंदरीत डिजिटल डिटॉक्स हा कुठेतरी आवश्यक आहे आपल्याला.
1: एकदम डिजिटल डिटॉक्स जरुरी आहे.
2: डॉक्टर, बदलत्या खाण्याच्या पद्धती आणि तासन तास एका जागी बसून काम केलं जातं, वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे स्थूलता कुठेतरी वाढतीये, तर याच्यामुळे पण बीपी शुगर हे आजार उद्भवत आहेत. मग ते वयाची 20-25 असू देत किंवा 30 असू देत किंवा वयोवृद्धही असू देत, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: कोविड नंतर वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलं आणि मग नंतर कोविड गेल्यानंतर पण हे थोडंफार चालू राहिलं. काही कंपन्यांना असं वाटलं वर्क फ्रॉम होम मध्ये फायदा आहे म्हणून त्यांनी चालू ठेवलं आणि मग नंतर कळलं की तसं काम घरनं होत नाहीये, मग त्यांनी कामगारांना सांगितलं कामावर या आणि काम करा. मग आमच्याकडे अशा विनंत्या येऊ लागल्या की मी मला हे आजार आहे, हा आजार आहे, म्हणून मी कामावर पोहोचू शकत नाही, म्हणून वर्क फ्रॉम होम द्या. म्हणजे वर्क फ्रॉम होमचं एक प्रकारे व्यसन लागलं. तर हालचाल थांबते, तुम्हाला जडत्व येतं आणि जडत्व झाल्यामुळे जॉईंट स्टिफनेस वगैरे हे सगळं होतं. आणि तुम्ही एक जे म्हणलात की जागेवरनं न उठणं, हा सगळा एक एर्गोनॉमिक्स या विषयामध्ये हा हे सगळं मोडतं. म्हणजे कॉम्प्युटरवर किंवा स्क्रीनवर एकसारखं बघत राहिल्यामुळे आय स्ट्रेन होणं, त्याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतो, नंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होणं आणि मनगटाचे आजार होणं,
2: सांधेदुखी,
1: कंबरदुखी, मानदुखी, आणि याला आम्ही क्युम्युलेटिव्ह ट्रॉमा डिसऑर्डर्स म्हणतो. म्हणजे हे एकदा मान लचकल्यावर जसं खूप दुखायला लागतं तसं नाही, वर्षानुवर्ष थोडं करून नुकसान होतं आणि मग हाडं झिजायला लागतात, कुठेतरी स्नायू झिजायला लागतात आणि मग ह्याचे जे लक्षण आहे ती दिसायला लागतात.
2: कमी वयात आपल्याला सांधेदुखी वगैरे सगळे आजार जडतात.
1: लोक लॅपटॉप घरी घेऊन जातात आणि त्याचं वजन कॅरी करतात आणि कोणी अंधेरीहून डोंबिवली, अंधेरीहून विरार असे जातात. तर लॅपटॉप मी तर म्हणतो घरीच ठेवावा, जर तुम्ही व्यवस्थित काम केलं 9 to 5 तर घरीच ठेवावा लॅपटॉप. म्हणजे ते कल्चरच राहणार नाही, एकानी लॅपटॉप नेला की कॉम्पिटिशनच्या युगात मग दुसराही घर

0: डॉक्टर, आज स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे कामाचा स्ट्रेस आला की तो कमी करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो, त्यामुळे वाढणारी ही व्यसनाधीनता किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगाल?
1: हो, व्यसनाधीनतेबद्दल मी असं सांगेन की लोकांना औषधाच्या साईड इफेक्टची भीती वाटते. मग त्यांना विचारलं, कधी कधी मला जेव्हा असे पेशंट विचारतात तेव्हा माझ्या मला बोलताना सिगरेटचा वास येतो. आणि मग मी एक असा ढोबळमानाने असा अंदाज बांधतो की हा दिवसाला 5 सिगरेट ओढत असेल, 10 सिगरेट ओढत असेल. काही लोक तर मी जेव्हा माझ्या व्हिजिटला जातो तेव्हा आमच्या कंपनीत सिगरेट ओढणं अलाउड नाही आहे, त्यामुळे ते बाहेर येऊन सिगरेट ओढत असतात. तर हे चांगलं नाही आहे, कारण जो अथेरोस्क्लेरोसिस ज्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि हृदयरोग होतो त्याचं प्रमाण जवळजवळ 10 पटीने वाढतं धूम्रपानाने. त्यामुळे ही व्यसनं टाळायलाच पाहिजेत. आणि जर तुम्हाला एवढी वाईट सवय लागली असेल तर तुम्ही हेल्प घ्या, म्हणजे काउन्सेलिंग करून घ्या, किंवा व्यसनं सोडवणारी ट्रीटमेंट आहे ती करून घ्या. पण तुम्हाला ही व्यसनं अधोगतीलाच नेणार आहेत.
0: कुठेतरी ते स्टाईल स्टेटमेंट झालंय व्यसन करणं.
1: हो, स्टाईल स्टेटमेंट झालंय. कदाचित बिझनेसमध्ये एंटरटेनमेंट करताना कॉकटेल्स अँड डिनर असं मोठ्या दिमाखात लिहिलेलं असतं. आणि कुठेतरी हे आपण ही लिगसी आपल्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांकडनं आली आहे. पण त्या हवामानाला जर मद्यपान सूट करत असेल तर आपल्या गरम हवामानाला ते सूट करत असेलच असं नाही, पण ती लिगसी आपण पुढे चालू ठेवली,
0: कुठेतरी थांबलं पाहिजे,
1: थांबलं पाहिजे.
0: डॉक्टर, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घ्यायला आवडेल की आपली जीवनशैली कितीही व्यस्त असली तरी आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या सवयी आपण अंगीकारणं गरजेचं आहे, कार्यक्रमाच्या शेवटी काय सांगाल?
1: रेग्युलर व्यायाम आणि डाएट रेग्युलर नियमित. आणि ते डाएट असं पाहिजे की आपलं वजन कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे, रात्री झोपताना वेळच्या वेळी झोपलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठाल आणि तुमच्या हातात 8 वाजायच्या आधी 3 तास राहतील, ज्यात तुम्ही तुमचा व्यायाम, मेडिटेशन, योगा, जे काही करायचं असेल ते करू शकाल.
0: डॉक्टर, बदलते जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी आज आपण बोलतोय, तर आपण जर आपल्या रोजच्या जीवनशैलीत छोटे छोटे आणि सातत्यपूर्ण आणि सकारात्मक जर बदल केले तर आपलं आरोग्य नक्कीच निरोगी राहू शकेल आणि या आजारपणापासून आपण कुठेतरी दूर राहू.
1: अर्थातच, नक्कीच.
0: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: आपलेही मनापासून धन्यवाद आम्हाला इथे बोलवण्याबद्दल.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 1 वाजत आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: 59 जागांवर विजयी झालेला जमुक पक्ष जबाबदार आणि ताकदवान विरोधी पक्षाची भूमिका निभावेल असं त्यांनी म्हटलं आहे. केरळात मतदारांनी काँग्रेस प्रणित युडीएफला संधी दिली आहे. युडीएफला 102 जागा मिळाल्या तर सत्ताधारी एलडीएफला 35 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपला प्रथमच केरळात यश मिळालंय. त्यांचे 3 उमेदवार निवडून आले. दरम्यान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पदाचा राजीनामा दिला असून नवीन सरकार स्थापनेपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
1: आसाममध्ये मतदारांनी सत्ताधारी भाजपावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपाने 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं. एनडीएचा घटक पक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेसने 12 जागा तर भाजपानं 4 जागा जिंकल्या. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छिया जननायगा कची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. काँग्रेसला 1 जागा मिळाली तर टीव्हीकेला 2 जागा मिळाल्या.
2: देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रब्बी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेल्या रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचंही फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर $125 प्रति बॅरल पर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिया म्हणाल्या. यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर 2.5% कमी होऊ शकतो तसंच महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा पश्चिम आशियातल्या देशांनी निषेध करत या हल्ल्यांमुळे प्रादेशिक अस्थैर्य निर्माण होण्याची भीती असल्याचं म्हटलं आहे. सौदी अरबचे राजपुत्र आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तसंच त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पाठिंबा दर्शवला. हा हल्ला संयुक्त अरब अमिरातीच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं इजिप्त, कतार आणि जॉर्डनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. अरब देशांच्या संघटनेच्या महासचिवांनी या हल्ल्याचा निषेध केला असून युएईला पाठिंबा दर्शवला आहे. भारतानंही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून संयुक्त अरब अमिरातीला पाठिंबा दर्शवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून विना अडथळा नौवहन होणं जागतिक स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले आहेत. आखाती भागात अमेरिका आणि इराणनं केलेल्या नव्या हल्ल्यांमुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर तणाव वाढला आहे. समुद्रधुनीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना आणि टँकर्सना जलमार्गातून जाण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं प्रोजेक्ट फ्रीडम नावाचा उपक्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आणि क्षेपणास्त्र तसंच ड्रोन लागले. यामुळे इराणच्या 6 लहान लष्करी बोटी नष्ट झाल्या असून मालवाहू जहाजांवरच्या हल्ल्यात 5 जण ठार झाले आहेत. तर इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात संयुक्त अरब अमिरातीतल्या अमेरिकेच्या लष्करी तळ असलेल्या एका तेल बंदराला आग लागली. अमेरिकेनं गेल्या महिन्यात ताब्यात घेतलेल्या इराणी जहाजावरल्या 22 पैकी 15 कर्मचाऱ्यांना मुक्त केलं आहे. इराणचं तौस्का हे

जहाज अमेरिकेनं ओमानच्या आखातात 19 एप्रिलला ताब्यात घेतलं होतं. या जहाजावर 28 कर्मचारी होते. यातल्या 6 जणांना लगेच सोडून देण्यात आलं होतं. आता 15 जणांना सोडण्यात आलं असून ते इराणला परतले आहेत, असं इराणच्या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या जहाजानं अमेरिकेच्या नाकेबंदीचं उल्लंघन केल्यामुळे जहाज जप्त केल्याचं अमेरिकेनं सांगितलं. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हनोई स्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळाला आहे. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. केरळमध्ये इनाथू इथं आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात मल्याळम अभिनेता संतोष नायर यांचा मृत्यू झाला. नायर आपल्या गाडीतून सपत्नीक प्रवास करत असताना सकाळी 6:30 सुमाराला त्यांची गाडी एका लॉरीला धडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नायर यांनी 1982 प्रदर्शित झालेल्या इथू नंगलोडे कथा या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमधून नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्या द्विपक्षीय बैठक होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सायंकाळी 7:30 सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत 1 एप्रिलपर्यंत 12.94% वाढ. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशातून निषेध. आणि आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि शहराच्या आणि राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी 2,56,000 कोटी रुपयांच्या 18 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे सुमारे 1,000 रोजगार निर्मिती होईल. तसंच गोदावरी न्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड 27,515 कोटींची गुंतवणूक करून 4,000 रोजगार निर्माण करेल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गेल्या महिन्यात घेण्यात आली. या सभेत 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. यामध्ये 5 भारतीय जनता पक्ष, 3 MIM, शिवसेना 1 तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 1 सदस्याचा समावेश आहे. या स्वीकृत सदस्यांसह आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सदस्यांची संख्या 125 झाली आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार मॅपिंगचं काम सुरू आहे. या मोहिमेत जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत 32,47,094 मतदारांपैकी 24,16,618 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे. या कार्यक्रमांतर्गत आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी यांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे 2022 या वर्षासाठीचे जलभूषण पुरस्कार जाहीर झाले.

0: मध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेनं मराठवाड्यातल्या चित्ते नदीचं पुनरुज्जीवन अभियान राबवलं. या कामामुळे नदी प्रवाहित होऊन झालेल्या जलक्रांतीमुळे 27 गावं कायमची दुष्काळमुक्त झाली. छत्रपती संभाजीनगर इथं शेक्सपियर महोत्सव पार पडला. यात लेखक अमोद जांदे यांनी स्त्रियांचे गिळलेले शब्द या विषयावर अभिवाचन केलं. एक पुस्तक एक दिवस या दुसऱ्या सत्रात कवी दासू वैद्य यांनी लेखक राजू बावीसकर यांच्याशी त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त काळ्या निळ्या रेषा या ग्रंथावर संवाद साधला. शेक्सपियरच्या जीवनावर आधारित राजहंस एव्हनचा हा अभिवाचनपर कार्यक्रम या महोत्सवात सादर झाला. तसंच मलमली तारुण्य स्वरांचे हा ज्येष्ठ गायिका स्वर्गीय आशा भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमानं शेक्सपियर महोत्सवाचा समारोप झाला. जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम पार पडले. इंटॅकच्या वतीनं सकाळी सातारा परिसरात कडेपठार खंडोबा मंदिर इथं हेरिटेज वॉक घेण्यात आला. राज्य पुरातत्व विभागातर्फे सोनेरी महल परिसरात मराठा मिलिटरी लँडस्केप छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांवर आधारित विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. शहरातलं शासकीय संग्रहालय आणि पुरातत्व विभागाच्या वतीनं शिवगान हा कार्यक्रम दिल्ली गेट परिसरात घेण्यात आला. जागतिक हिवताप दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी हिवताप निर्मूलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात भडकल गेट इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेक पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या विविध भागातून दुचाकी चारचाकी फेऱ्या काढण्यात आल्या. पुस्तकं खरेदी तसंच वाचन उपक्रमही राबवण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध स्पर्धा तसंच व्याख्यानातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेबांच्या तैलचित्राची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या मिलिंद महाविद्यालय परिसरात आणि नागसेन वनात हेरिटेज वॉक घेण्यात आला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. आणि पालघरमध्ये 44,92,200 रुपयांची ब्राऊन शुगर जप्त. पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून तिथं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पर्यवेक्षक म्हणून काम पाहतील. येत्या 9 मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना लिहिलं आहे. विजय यांची टीव्हीके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. दरम्यान एमके स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सुपूर्द केला. आसाममध्ये भाजपा तर पुदुचेरीमध्ये भाजपाचा मित्रपक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करतील. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफ यशस्वी ठरली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच

ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील, तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सहनिरीक्षक असतील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाची श्रेणी देताना आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करायला, तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंदपुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीला आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे 2026 घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे 18,12,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या 14,08,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 28% अधिक आहे. संगणक आधारित चाचणीचा विस्तार केल्यामुळे जिल्ह्यांमधल्या मूल्यांकनाच्या आधारे सीईटीची कार्यक्षमता वाढून त्यात अधिक पारदर्शकता आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहे, महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर $125 प्रति बॅरलपर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिया म्हणाल्या. यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर 20% कमी होऊ शकतो, तसंच महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रबी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेली रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचंही फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हनोईस्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळाला आहे. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधात आज बीड शहरात मोर्चा निघाला होता. सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
पालघर इथं छापा टाकून पोलिसांनी 44,92,200 रुपयांचा ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पालघरमधल्या पंडितपाडा भागात रविवारी छापा टाकला. यात 224 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली गेली. आरोपींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

चेहरा के आजरा आंखों से दिल में समा।

मंडळी, जीवनाच्या या प्रवासात आपण सगळेच काहीतरी शोधतोय. आनंद, समाधान, यश, शांतता, आणि या शोधात आपण अनेक अनुभव घेतो. काही अनुभव मनात गोड आठवणी निर्माण करतात, तर काही दिवस असे येतात जे मनाला थकवून टाकतात. तेव्हा याच थकवणाऱ्या मनाला सावरण्यासाठीचा आजचा आपला विषय आहे, वाईट दिवस वाचवणाऱ्या लहान लहान गोष्टी. हा विषय जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आणि महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा काहीच नीट घडत नाही असं वाटतं. सकाळपासूनच काहीतरी चुकतं, मन अस्वस्थ होतं आणि संध्याकाळपर्यंत आपण पूर्णपणे थकून जातो. अशा वेळी आपण अनेकदा असा विचार करतो की हा दिवस सुधारण्यासाठी काहीतरी मोठं घडायला हवं. पण खरं पाहिलं तर आपल्या दिवसाला वाचवणाऱ्या गोष्टी ह्या

फार मोठ्या नसतातच, त्या खूप छोट्या साध्या आणि सहज असतात. मंडळी, जीवनातल्या मोठ्या समस्यांपेक्षा छोट्या गोष्टींचा प्रभाव अनेकदा जास्त असतो, कारण या छोट्या गोष्टी आपल्याला थांबायला शिकवतात, श्वास घ्यायला शिकवतात आणि स्वतःशी पुन्हा जोडायलाही मदत करतात. कल्पना करा, सकाळी उठल्यानंतर काही क्षण तुम्ही शांत बसता, कोणताही आवाज नाही, कोणतीही घाई नाही, फक्त तुमचा श्वास आणि तुमचं मन. तो एक छोटासा क्षण, पण त्या क्षणात तुम्ही स्वतःला सावरण्याची ताकद मिळवता. आपण अनेकदा दिवसाची सुरुवात घाईघाईत करतो, मोबाईल पाहणं, मेसेजेस, कामाची चिंता, आणि त्यामुळे दिवस सुरू होण्यापूर्वीच मन थकलेलं असतं. पण जर आपण दिवसाची सुरुवात शांततेनं केली तर दिवसाचा सूरच बदलतो. वाईट दिवसांमध्ये आपलं मन खूप अस्थिर होतं, विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक विचार नकारात्मक वाटायला लागतो. अशा वेळी स्वतःला थोडासा वेळ देणं ही एक छोटी पण प्रभावी गोष्ट आहे. मंडळी, आपल्या भावना दुर्लक्षित करणं ही आपली सवय झाली आहे. आपण स्वतःला सांगतो काही नाही, पुढे जाऊया, पण त्या भावना आतमध्येच राहतात आणि जेव्हा त्या साचतात तेव्हा एक साधा दिवसही खूप कठीण वाटतो. म्हणूनच वाईट दिवसात स्वतःला थांबू द्या, स्वतःला जाणवू द्या की हो, आजचा दिवस कठीण आहे, कारण ही जाणीव हीच पहिली पायरी आहे. एक छोटीशी गोष्ट, ती म्हणजे आवडतं गाणं ऐकणं. संगीतामध्ये एक अद्भुत शक्ती असते, ते आपल्या मनाच्या खोल भागाला स्पर्श करतं. एखादं गाणं आपल्याला जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातं, एखादं गाणं आपल्याला प्रेरणा देतं आणि आपल्याला शांतही करतं. वाईट दिवसात एखादं आवडतं गाणं ऐकणं म्हणजे जणू स्वतःला एक लहानसा आधार देणं. तसंच स्वतःसाठी काहीतरी चांगलं करणं हेही खूप महत्वाचं आहे. एक गरम चहा, एक कप कॉफी, एखादं आवडतं पुस्तक किंवा अगदी काही क्षण खिडकीत बसून बाहेर बघणं, ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या नाहीयेत, पण त्या मनाला सांगतात की तू महत्वाची आहेस.

मित्रांनो, वाईट दिवसात आपल्याला स्वतःची जास्त गरज असते. आपण अनेकदा इतरांकडून आधार शोधतो, पण सर्वात मोठा आधार आपण स्वतःच असतो. एकांतात थोडा वेळ घालवणंही खूप उपयोगी ठरतं. त्यावेळेत आपण स्वतःशी बोलतो, स्वतःला समजावतो आणि हळूहळू मन शांत होतं. कधी कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलणंही खूप फरक निर्माण करतं. मन मोकळं केल्यावर आपल्याला हलकं वाटतं. आपल्याला जाणवतं की आपण एकटे नाही होत. यासाठीची आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. वाईट दिवसात आपण फक्त वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, पण जर आपण थोडा वेळ काढून आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार केला तर आपला दृष्टिकोन बदलू शकतो. कदाचित आजचा दिवस कठीण असेल, पण तुमच्याकडे कुटुंब आहे, मित्र आहेत, तुमचं आरोग्य उत्तम आहे. ह्या गोष्टी लहान वाटतात, पण त्या खूप मोठ्या आहेत. त्यांचा होणारा परिणाम हा प्रचंड मोठा आहे. निसर्गात काही वेळ घालवणंही वाईट दिवस बदलू शकतं. एक छोटासा फेरफटका, झाडांकडे बघणं, आकाशाकडे पाहणं, कारण निसर्ग आपल्याला शांत करतो. तो आपल्याला सांगतो की जीवन सतत चालू आहे, प्रत्येक गोष्ट बदलत असते आणि वाईट दिवसही तसाच बदलणार आहे.

एकत्र येऊन आपल्या दिवसाला वाचवतात. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे वाईट दिवस हे कायमचे नसतात, ते येतात आणि जातातही. पण त्या दिवसांमध्ये आपण स्वतःशी कसं वागतो हे खूप महत्वाचं आहे. स्वतःशी कठोर न राहता स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे. स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घेतलं पाहिजे, कारण शेवटी आपलं आयुष्य हे आपल्या सोबतच आहे. आणि जर आपण स्वतःच सोबत चांगले असू तर कोणताही दिवस फार कठीण वाटणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनीच एक छोटासा बदल करायला हरकत नाही, तो म्हणजे वाईट दिवस आला की त्याला घाबरून जाता कामा नये, त्याला स्वीकारायला हवं. त्या दिवसात आनंद देणाऱ्या लहान लहान गोष्टी शोधल्या पाहिजेत, कारण जीवन हे मोठ्या आनंदाने नाही तर आयुष्यातल्या लहान लहान क्षणांनीच सुंदर बनत असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी आपण अनेकदा परिपूर्णतेच्या मागे धावतो. आपल्याला सगळं नीट हवं असतं, सगळं आपल्या मनासारखं हवं असतं, पण जीवन तसं नसतं. कधी कधी गोष्टी चुकतात, योजना अपयशी ठरतात, आणि ते ठीकही आहे. वाईट दिवस आपल्याला शिकवतात, आपल्याला अधिक मजबूत बनवतात, आणि त्या दिवसांमध्ये या लहान गोष्टी आपल्याला उभं राहायला मदत करतात. एक हसू, एक छोटासा ब्रेक, एक शांत क्षण, एक चांगला विचार, या सगळ्या गोष्टी

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
1: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून SIT स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. 5,659 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगचे 2,000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी ते म्हणाले.
1: हमारे MSMEs और हमारे एक्सपोर्टर्स को हमारे मैन्युफैक्चरर्स को एक अगर स्ट्रांग सपोर्ट मिल जाए तो वो लोग बहुत स्ट्रांगली अपने आप को दुनिया भर में एस्टैब्लिश कर लेंगे. ये सब सोच के इस स्कीम को इतना बड़ा बनाया गया है. टोटल सपोर्ट इसमें 2,55,000 करोड़ रुपीज का टोटल सपोर्ट मिलेगा, विच इज ह्यूज, विच इज अ वेरी लार्ज नंबर. इस स्कीम में जो कॉस्ट आएगी, बिकॉज दिस विल बी बेसिकली क्रेडिट फ्रॉम द बैंकिंग सेक्टर टू द MSMEs एंड एविएशन सेक्टर.
0: चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून तिथे 8वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांमध्ये कला आणि विज्ञान शाखेची कनिष्ठ महाविद्यालय आणि एका शाळेत कला शाखेच्या 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता मिळाली. या आश्रमशाळा दुर्गम, डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागातल्या आहेत. या निर्णयारूप आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तराचे 3 अभियान

अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याला तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंद पुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचं प्रकार आढळून आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. पालघर जिल्ह्यात अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर अघोरी पूजेच्या बहाण्याने अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जनक्षोभाची दखल घेऊन कासा पोलिसांनी पोक्सोसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महिलांवर अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं. मुंबईच्या किनाऱ्याजवळ जप्त केलेल्या 3 जहाजांवर अडकलेल्या 50 खलाशांची सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याबद्दल न्यायालयाने जहाज मालकांवर ताशेरे ओढले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापेक्षा व्यावसायिक कामांना प्राधान्य देण्याची जहाज मालकांची वृत्ती असल्याची कानउघाडणीही न्यायालयानं केली. मुंबईजवळच्या समुद्रात इंधन तेल आणि डांबराची अवैध वाहतूक केल्याबद्दल या जहाजाच्या मालकांना अटक करण्यात आली होती. मात्र आपल्या अटकेनंतर जहाज मालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अतिशय कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह जहाजावर अडकून पडल्याचा दावा या खलाशांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95.29 रुपये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. आज दिवसभरात रुपयाच्या विनिमय दरात 21 पैशांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 252 अंकांची घसरण झाली आणि तो 77,018 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,033 अंकांवर बंद झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत गडचिरोली शहरात एका विद्यार्थ्यानं परीक्षा केंद्रात मोबाईल नेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं प्रश्नपत्रिका सोडवल्याचं उघड झालं आहे. या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या एका घटनेत धानोरा मार्गावरच्या एका परीक्षा केंद्रात एका विद्यार्थिनीनं जुनी प्रश्नपत्रिका जोडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून तिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघडउघड भाजपाची बाजू घेतली. तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या. या निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्य शोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोजी होईल असं सांगितलं जात आहे.

0: कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 पात्रता फेरीत भारताच्या पुरुष संघानं 10 संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा एफआरपी वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बलसागर भारत हो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 6 रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी, पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातनं झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली, सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता

0: वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: आमची चिनू मोबाईलवर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते.
0: आणि आमचा चिंटू मोबाईलवर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ॲप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
3: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं रील्स बघणं व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही.
2: छोट्यांचं मोठं विश्व.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, गॅलेक्स आय या भारतीय स्टार्टअपनं विकसित केलेला मिशन दृष्टी हा उपग्रह नुकताच अंतराळात झेपावला. स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालं. भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. तो का? मिशन दृष्टी या उपग्रहाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचा भारताला कसा उपयोग होणार आहे आणि अंतराळ क्षेत्रात खासगी स्टार्टअप्स भविष्यात काय योगदान देऊ शकतात, याबद्दल अंतराळ आणि खगोल अभ्यासक लीना बोकील यांची मुलाखत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.
1: आजच्या वृत्तविशेषमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. मॅडम, पहिला प्रश्न विचारते की गॅलेक्सी आय न विकसित केलेला हा जो मिशन दृष्टी हा उपग्रह आहे ज्याचं नुकतंच फाल्कन 9 ह्या रॉकेटवरनं प्रक्षेपण झालं, तर त्याची वैशिष्ट्ये काय सांगता येतील आपल्याला?
2: गॅलेक्सी आय म्हणजे हा स्टेट ऑफ द आर्ट किंवा अतिआधुनिक असा गॅलेक्सी आय कंपनीची जी स्टार्टअप आहे, तर त्यांनी मिशन दृष्टी जी ही केलेली आहे या मोहिमेत वेगळ्या प्रकारचा उपग्रह, म्हणजे जो ऑप्टिकल सॅटेलाइट असतो उपग्रह आणि तो आहे सिंथेटिक अपर्चर रेडार, म्हणजे एक प्रकारचा सॅटेलाइट आहे हा उपग्रह. पण तो आधी कोणी असा केलाच नव्हता. इट इज कॉल्ड इलेक्ट्रो ऑप्टिकल. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेडारची टेक्नॉलॉजी वापरतात आणि हा इमेजिंग साठी आहे सॅटेलाइट उपग्रह. आणि गॅलेक्सी ही स्पेस कंपनी स्टार्टअप किंवा खासगी कंपनी आहे. आयआयटी मद्रास मधले पास आउट झालेले इंजिनियर यांनी काढलेली नुकतीच, म्हणजे तशी ती काही खूप जुनी नाहीये कंपनी, आणि त्यांनी काढलेली ही कंपनी आहे. आणि त्यांच्या या मिशनचा गोल आहे की जिओ स्पेशियल इंटेलिजन्स आणि माहिती काढण्यासाठी इमेजिंग करायचा आणि सर्वेलन्स अँड मॉनिटरिंग, म्हणजे लँडमार्क आणि पृथ्वीवरच्या जमिनीचा आणि पाण्याचा असं या सगळ्या गोष्टींवर सर्वेलन्स किंवा वॉच ठेवणं आणि मॉनिटरिंग करायचं आणि जिओ स्पेशियल इंटेलिजन्स. तर हा आहे स्टेट ऑफ द आर्ट, म्हणजे त्याला अतिआधुनिक म्हणतो टेक्नॉलॉजी. आणि हा जो सॅटेलाइट आहे या प्रकारचा अमेरिकेत सुद्धा खूप कमी लोकांनी आता व्हेंचर केला आहे आणि भारताची तर ही पहिल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरून केलेला हा स्पेसएक्स कंपनीने, म्हणजे त्यांच्या फाल्कन 9 रॉकेटने उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. म्हणजे आपण विचार करू शकतो की ते अशा कोणत्याही साध्या प्रकारच्या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करत नाही. सो इट इज अ स्पेस लॉन्च व्हेकल रॉकेट म्हणजे फाल्कन 9, आणि त्या रॉकेटने आपल्या भारताच्या या प्रायव्हेट कंपनीच्या उपग्रहाचं लॉन्चिंग केलं. सो दिस इज अ बिग थिंग आणि ते सक्सेसफुल झालं लॉन्चिंग.

0: त्यामुळे हा खूप मोठा आज ऐतिहासिक क्षण आहे हा आपण म्हणू शकतो.
1: मॅडम, ह्या उपग्रहाबद्दल जेवढं लिहिलं जात आहे तर त्याच्यामध्ये असं बोललं जात आहे, आणि आता तुम्ही पण म्हणालात की इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर हे खूप टेक्निकल शब्द आहेत, म्हणजे त्यातले काही काही ऐकलेले असतात, काही काहींचा अर्थ आपल्याला कळत नाही. तर मला आणखी थोडं सोप्या भाषेत सांगा ना की नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे ही आणि कशासाठी वापरली जाते.
0: आपण आता असं म्हणू शकतो की हा उपग्रह स्पेसमध्ये नेऊन तोडला, ठीक आहे, आणि 4000 किलोग्रॅम म्हणजे तसा तो खूप हेवी याचा वेट आहे. आणि हे असे कम्युनिकेशन सॅटेलाइट जे असतात, म्हणजे दूरसंचार आणि टेलिकम्युनिकेशनसाठी आपण वापरतो किंवा प्रत्येक उपग्रहाचे ऍप्लिकेशन असतात, तर हा आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणजे लॉंग डिस्टन्स टेलिकम्युनिकेशनसाठी. आणि आपण म्हणू शकतो की आता 400 किलोमीटर म्हणजे लो अर्थ ऑर्बिट आहे, जिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन फिरत असतो पृथ्वीच्या भोवती. त्याच्या थोड्या खाली जर आपण हाईटवर म्हणू शकतो, जर त्यात ऑलमोस्ट त्या रेंजमध्ये इतक्या लांब आपण उपग्रह सोडतो आणि तो जेव्हा त्याच्या लेन्सने पृथ्वीकडे बघत असतो, तर त्यावेळेला निरीक्षण करत असताना त्याला इतक्या हाय रेझोल्युशनचा लेन्स लागतो, म्हणजे जसं दुर्बिणीला असतो तसा. तर ऑप्टिक्स वापरलेला आहे इथे, म्हणजे लाईट किंवा प्रकाशाचा त्या फिजिक्स ब्रांचचा वापर करून हे केलेला आहे. आणि सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तो कितीतरी पटीने अशा 100 पटीने वगैरे ऑब्जेक्टला मॅग्निफाय करतो, म्हणजे मोठा दाखवतो. आणि त्या अंतरावर म्हणजे ज्या हाईटवर आता उपग्रह तोडलेला आहे तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर जेव्हा काम करायला लागेल, त्याचं कार्य सुरू करेल, म्हणजे पृथ्वीकडे लक्ष ठेवून लँडकडे आणि पाण्याकडे बघून आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी, त्यावेळेला त्याला इतके मोठे अँटेना लागतात जर साधी ऑप्टिक टेक्नॉलॉजी वापरली तर. पण हा सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे ही एक आधुनिक अतिआधुनिक टेक्नॉलॉजी असते, रडारचा उपयोग केला जातो. तर रडार म्हणजे रेडिओ अँड डिटेक्शन अँड रेंजिंग, तर त्यामुळे ही टेक्नॉलॉजी वापरून तो त्याच्या एका छोट्या अँटेनाचा वापर करून सुद्धा कितीतरी पटीने तो मॅग्निफाय करू शकतो. या प्रकाराला म्हणजे दिस टेक्नॉलॉजी इज कॉल्ड सिंथेटिक अपर्चर रडार, ज्याला एक मेश सारखा बनवतो तो. आणि जसा दुर्बिणीचा आपण वापर करतो, म्हणजे इथे बसून एका स्टार कडे बघताना आपल्याला जितकी मोठी दुर्बीण तेवढा तो मोठा ऑब्जेक्ट, जितकी लेन्स मोठी किंवा ऑप्टिक्स आधुनिक असेल किंवा टेक्नॉलॉजी, तर तितका आपल्याला ऑब्जेक्ट स्पष्ट दिसतो. तसा आपण म्हणू शकतो वापर करून. आणि ही खाजगी कंपनी आहे आणि खरं तर हे यंग अँड डायनॅमिक सायंटिस्ट आणि इंजिनियर्स आहेत तिथे, त्यांनी ही डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज लाईक गॉड्स आय किंवा अवकाशातून तो जमिनीकडे, पृथ्वीकडे आणि भारताकडे लक्ष देईल त्यातल्या त्यात, कारण हा आपला उपग्रह आहे भारतासाठी बनवलेला. पण पाठवायला त्याला स्पेसमध्ये सोडण्यासाठी आपण इस्रोच्या रॉकेटचा वापर न करता स्पेसएक्स कंपनी, अमेरिकन ती प्रायव्हेट कंपनी आहे इलॉन मस्कची, फॅल्कॉन 9 हा ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे खूप सक्सेसफुल अनेक प्रक्षेपण केलेला असा हा रॉकेट आहे, तर त्याने आज ते लॉन्चिंग केलं.
1: मॅडम, हे काम हे नेमकं कोणत्या स्वरूपाचं असणार आहे आणि भारताला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या उपग्रहाच्या कामाचा कसा उपयोग होऊ शकतो?
0: आता आपल्याला माहिती आहे की मिलिटरी पर्पज म्हणजे डिफेन्स किंवा संरक्षण यासाठी एक प्रकारचे सॅटेलाइट असतात आणि एक असतो कमर्शियल, ज्याच्यामधून आपण खाजगी किंवा आपले टेलिकम्युनिकेशन, आपलं मोबाईल आणि असा जो टेलिकम्युनिकेशन दूरसंचार असतो तो आपण एक प्रकारचा कमर्शियल ऍप्लिकेशन करू शकतो. आणि सॅटेलाइट म्हणजे उपग्रहांचे वेगवेगळे ऍप्लिकेशन असतात, कृषी किंवा ऍग्रिकल्चरचा, मग टेली मेडिसिन किंवा डॉक्टर सर्जरी लॉंग डिस्टन्सला करतील आणि त्याचा म्हणजे ट्रेनिंग तशी त्यांना ज्युनियर डॉक्टर्सना द्यायची असेल, तर लांबून हे सगळं आपण लॉंग डिस्टन्स वर करू शकतो. तशी ऑनलाईन शाळा असते, ऑनलाईन एज्युकेशन, मग टेली एज्युकेशन, तसं टेली मेडिसिन, असे अनेक प्रकारचे उपग्रहांचे ऍप्लिकेशन असतात. तर दिस पर्टिक्युलर वन या मिशन म्हणजे मोहिमेचं ऍप्लिकेशन आहे आपण म्हणू शकतो, फॉर जिओ स्पेशियल म्हणजे पृथ्वीचा स्पेसमधून इंटेलिजन्स आणि सर्वेलन्स पृथ्वीवर म्हणजे भारताच्या आजूबाजूचं सगळं जे लँडमार्क आहे आणि आपले नेबरिंग देश आहेत तर याचा सगळ्याचा बॉर्डर्सचा वगैरे मॉनिटरिंग

0: करेल हा उपग्रह आणि सर्वेलन्स म्हणजे कोण आलं गेलं आणि या सगळ्या प्रकारचा अभ्यास निरीक्षण ऑब्झर्वेशन हे सगळं तो करून आपल्याला माहिती देणार आहे. गॅलेक्सीचा हा पहिला म्हणजे लँडमार्क आपण म्हणू शकतो उपग्रह आणि दिस इज सेंट बाय स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटने हे पाठवलेलं आहे. आणि ऑप्टोकार म्हणजे एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ज्याला ऑप्टिक्स म्हणजे विज्ञानात अनेक ब्रांचेस असतात तर ऑप्टिक्स इज वन म्हणजे प्रकाशाचा किंवा लाईटचा अभ्यास. तर ऑप्टिक्सचा वापर करून सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरून हा इलेक्ट्रो ऑप्टिकल प्रकारचा सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला हा स्टेट ऑफ दी आर्ट म्हणजे आतापर्यंत इस्रोचे किंवा अनेक इतर जे प्रायव्हेट आपले भारताचे आहेत खाजगी कंपनी स्पेस स्टार्टअप किंवा कंपनीज म्हणू शकतो आपण तर त्यांनी असं कधीच केलं नव्हतं आणि ही टेक्नॉलॉजी वापरून आता मिशन दृष्टी आणि दृष्टी म्हणजे विजन किंवा व्ह्यू म्हणजे वरती स्पेस मध्ये अवकाशात जाऊन हा उपग्रह आपल्या देशाच्या कडे लक्ष ठेवून राहील.
1: मॅडम आपण असं म्हणतोय की मिशन शक्ती हा उपग्रह हे भारताच्या अंतराळ प्रवासातलं एक मैलाचा मोठा दगड आहे तर का आपण असं म्हणतोय आणि काय आहे नेमकं ह्या पावलाचं महत्व काय आहे.
0: आता 2023 पासून न्यू स्पेस पॉलिसी जी झालेली आहे त्यामुळे आता इस्रोने अशी आता एक गाईडलाईन तयार केलेली आहे की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही आपल्या देशाची एजन्सी आहे ती फक्त कशावर फोकस करेल रॉकेट टेक्नॉलॉजी आणि त्यांचं जे कार्य आहे मेन ऑब्जेक्टिव्ह असं करत राहील आणि खाजगी ज्या स्पेस स्टार्टअप्स आहेत स्पेस कंपनी और ऑर्गनायझेशन दे विल फोकस ऑन मेकिंग अदर सॅटेलाइट म्हणजे इतर वेगवेगळ्या ऍप्लिकेशनचे उपग्रह बनवायला त्यांना संधी दिलेली आहे. म्हणजे एक गोष्ट आता महत्वाची म्हणजे आपल्या देशात टॅलेंट आहे हुशार यंगस्टर्स आहेत युवा पिढी आहे तर ते आपले इंजिनियर्स IITs किंवा इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून बाहेर पडायचे किंवा शास्त्रज्ञ व्हायचे ते बाहेर जाऊन दुसऱ्या देशांसाठी काम करायचे. पण 2023 मध्ये जेव्हा NSP आली किंवा न्यू स्पेस पॉलिसी आली त्याअंतर्गत आता गाईडलाईन्स बदललेले आहेत इतर अनेक यंगस्टर्सना युवा पिढीला संधी मिळायला लागली आहे आणि म्हणूनच आता दिवसेंदिवस नवीन एक एक ऑर्गनायझेशनचे रजिस्ट्रेशन व्हायला लागलेले आहेत म्हणजे स्पेस स्टार्टअप आणि हे कशामुळे या NSP मुळेच हे रिझल्ट दिसायला लागलेले आहेत. कारण आता आपले यंगस्टर्स बाहेरच्या देशात न जाता किंवा ब्रेन ड्रेन न होता आपल्याच देशासाठी काम करायला लागलेले आहेत. जशी की ही ऑर्गनायझेशन आहे गॅलेक्सी तसेच कायरूट आणि इतर पण आहेत बँगलोरला खूप आहेत मोठ्या प्रमाणात हैदराबादला आहेत स्पेस स्टार्टअप आणि चेन्नई आणि साऊथ इंडिया दक्षिणेकडे खरं तर हे जास्ती आहेत. मी तर म्हणते इवन इतर प्रदेशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण आम्ही एनकरेज करतो तर युवा पिढीने इथे बसूनच सोल्युशन किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह तयार करा बनवा असं आपण आता त्यांना एनकरेज करतो. आपल्या यंग सायंटिस्ट आणि इंजिनियरना आता इथे पण संधी मिळायला लागली आहे आणि त्यांना अजून ऑर्डर्स मिळतील. मग इतर फॉरेन कंपनीज पण अमेरिकन असू देत आता युरोपियन मग ते आपल्या युवाकडे येतील आणि आता सप्लायर्स म्हणजे सप्लाय करायला लागतील आपले यंगस्टर. तर ही अशी संधी आधी मिळत नव्हती. देर वॉज अ गॅप बिटवीन स्पेस अँड कॉमन मॅन आलं का लक्षात. तर हे आता आपण ही गॅप कमी आहे आणि म्हणूनच खूप नवीन अव्हेन्यूज किंवा ऑपॉर्च्युनिटी संधी तयार झालेल्या आहेत आणि नवीन दरवाजे उघडलेले आहेत आणि आपण हे आपले पॉलिसीज पण असे आहेत वी आर फ्रेंडली विथ मेनी अदर कंट्रीज. त्यामुळे नासाने निसार पण आपला उपग्रह एक मध्यंतरी मागच्या वर्षी पाठवला म्हणजे दॅट वॉज नासा अँड इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार. तर साधारण ही टेक्नॉलॉजी पण नासा इस्रोचा कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट होता. ही मोहीम अशी कोलॅबरेटिव्ह होती परंतु आता खाजगी कंपनीजना पण मल्टी डायमेन्शनल आणि अनेक प्रकारचे आता संधी मिळायला लागली आहे आणि हा एक संकेत आहे आणि दिस इज अ साईन दॅट इंडिया इज डुईंग ग्रेट आणि आपले भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर कुठेही कमी नाही आहेत. इनफॅक्ट वी आर अबाव मेनी अदर कंट्रीज आणि स्पेस फेअरिंग नेशन मध्ये आता आपला तिसरा चौथा नंबर तो आपण आहोत टॉप 5 मध्ये आणि म्हणूनच आता आपल्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्स कडे अनेक प्रकारचे इतर दुसरे देश सुद्धा आणि अनेक

0: प्रकारचे ऑर्डर्स येतील, कारण ही एक निश म्हणजे एक स्पेशलाइज सुपर स्पेशलाइज टेक्नॉलॉजी जर आपण डेव्हलप केली आणि इव्हॉल्व्ह केली किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि विकसित केली तर मग वी विल बी सेकंड टू नन. म्हणजे डॉक्टर साराभाई म्हणायचे तशी ही अशी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आणि पॉवर असेल की लोक आपल्याकडे येतील आणि आपण त्यांच्याकडे ऑर्डर मागायला नाही जाणार, आता दे विल कम टू अस. सो अशी आपली आता एक्सपर्टाईज तयार झालेली आहे. मी म्हणे
1: मॅडम खूप खूप थँक्यू,
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, मिशन दृष्टी हा उपग्रह भारताच्या अंतराळ क्षेत्राला नवी दृष्टी देईल आणि अंतराळ विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन आणि नवनिर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्समुळे या क्षेत्राला गती मिळेल यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत लेखन आणि समन्वय अंकिता आपटे, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि इंटरनेटद्वारे न्यूज ऑन AIR या ऍप्लिकेशनवर हे आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: त्याचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरणे आणि त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास दिसतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांच्या वाढ, उत्पादन तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घामग्रंथी नसल्यामुळे त्यांना घाम येत नाही. याचा विपरीत परिणाम म्हणून कोंबडी उन्हाळ्यात स्वतःच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकत नाहीत. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणे अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमान यापेक्षा दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेले की शारीरिक तापमान कमी करण्याकरता तोंडावाटे श्वासोश्वास घ्यावा लागतो. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांचा धापा टाकत असताना शारीरिक उष्णता तोंडावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळण्यास अडचण निर्माण होते. थापा टाकण्याची वारंवारता वाढल्यास शरीरातील पाण्याचे नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असल्यास ते कोंबड्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी सोयीस्कर असते. 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान कोंबड्यांना त्रासदायक नसते, परंतु त्यांचे खाद्य सेवन घटते. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस गेल्यास खाद्य सेवन घटून उष्णतेचा त्रास होण्यास सुरू होतो. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणे गरजेचे असते. व्यवस्थापनात योग्य ते बदल न केल्यास आणि वातावरणातील तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्यास उष्माघात तीव्र होतो. त्यामुळे कोंबड्या मृत्यूमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. उष्माघाताची लक्षणे: उष्णतेच्या तणावामुळे धापा टाकण्याचे प्रमाण वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अंतर्गत अवयवामधून रक्त त्वचेकडे सरकते, ज्यामुळे स्नायूंचा रंग अस्पष्ट होतो. मंदपणा व सुस्ती येते आणि एका ठिकाणी पडून राहतात. पाणी पिण्याचे प्रमाण 3 ते 4 पट वाढते व खाद्य सेवनाचे प्रमाण वेगाने घटते. पिण्याच्या पाण्याचे तापमान जास्त असल्यास कोंबड्या पाणी किंवा कमी पितात, त्यामुळे उष्माघाताचा त्रास अधिक जाणवतो. काही कोंबड्यांचे पाय लटपटतात व चक्कर येऊन खाली कोसळतात. कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्यू दरात वाढ होते. शरीरातील अतिउष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाईल. कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्याने गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनियाचे प्रमाण वाढते. अति उष्ण तापमानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रोगास बळी पडण्याची शक्यता असते. कोंबड्यांचे खाद्याचे मांस अंड्यात रूपांतर करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे परिणामी उत्पादन कमी मिळते. याबरोबरच उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकवित आहोत जमिनीची पेरणीपूर्व मशागत याविषयी डॉक्टर मधुकर क्षीरसागर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपण शेती करत असतो. मंडळी, जेव्हा आपण शेतीमध्ये होणारे जे प्रयोग आहेत हे करताना आपल्याला बरेच धोकेही सहन करावे लागतात. त्याचं कारण असं आहे की कोणत्या जमिनीमध्ये कोणतं पीक आपलं चांगलं येऊ शकतं हे जर आपल्याला लक्षात नाही आलं तर नक्कीच आपल्याला धोका बसू शकतो, असं म्हणायला काहीच हरकत नाही. मंडळी, जर आपली जमीन जी आहे कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे आपल्याला लक्षात नाही आलं, आणि आपण आपल्या मनानं जर समजा कोणत्याही पिकाची लागवड केली तर ते पीक त्या जमिनीमध्ये व्यवस्थित येईल का नाही हे काहीही सांगता येत नाही. परंतु मंडळी, जर आपण आपल्या पिकासाठी योग्य जमिनीची जर निवड केली आणि ते आपल्याला माहिती जर झालं तर आपली शेती जी आहे निश्चितच फायद्याची ठरू शकते आणि आपल्याला जो होणारा धोका आहे तोही टाळला जाऊ शकतो. मंडळी, आपण शेती करताना वेगवेगळी पिकं

0: असताना वेगवेगळी जमीन आपल्याला लागते हे तर आपल्यालाही माहितच आहे. परंतु मंडळी, आपल्या त्या जमिनीला आपण निवडलेल्या पिकासाठी मशागत कशा कशा प्रकारे करावी लागते, आपली जमीन कशा प्रकारे तयार करावी लागते याबद्दलही आपला विचार होणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मंडळी, यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये पेरणीपूर्व जमिनीची मशागत कशी केली पाहिजे आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माजी प्राचार्य आणि सध्याचे प्रगतिशील शेतकरी डॉक्टर मधुकर क्षीरसागर सर. डॉक्टर क्षीरसागर सर हे आयुर्वेद महाविद्यालय नांदेड इथं प्राचार्य म्हणून त्यांनी आपली सेवाही दिलेली आहे आणि सध्याला प्रगतिशील शेतकरी म्हणून शेती सुद्धा करतायत. आणि नुसती शेतीच करत नाही तर प्रगतिशील शेतकरी म्हणून सर नावारूपाला आलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे शेती सुद्धा करतात. त्यांचं शेतीचे पिकं जर पाहिली तर आपणही निश्चितच अवाक होऊन जाल असं म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, आज आपण सरांकडून निश्चितच हे जाणून घेणार आहोत की कोणत्या पिकासाठी जमीन कशी पाहिजे आणि त्या जमिनीची मशागत आपण कशी केली पाहिजे, अर्थात पेरणीपूर्व जमीन मशागत याविषयी आज आपण सरांशी बातचीत करणार आहोत. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर मधुकर क्षीरसागर सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, सध्याला उन्हाळी हंगाम सुरू आहे. उन्हाळी हंगाम संपला की लागलीच आपला खरीप हंगाम सुरू होणार आहे. बरेच शेतकरी बांधवांनी जे आहे आपले पिकं कोणती कोणती घेतली पाहिजे, कोणती कोणती पिकं आपल्याला घेणं योग्य ठरेल, आपली जमीन कशी आहे, या जमिनीत कसं पीक घेतलं पाहिजे, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांसमोर आ वासून उभे आहेत. तेव्हा सर, आज आपण आपल्या या मुलाखतीमधून आपल्या येणारा जो खरीप हंगाम आहे या खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व आपल्या जमिनीची मशागत कशी करावी लागेल याबद्दल आज आपण निश्चित सरांकडून जाणून घेऊयात. सर, आजचा जो आपला विषय ठेवलेला आहे पेरणीपूर्व जमिनीची मशागत, सर मला तुम्हाला प्रश्न सुरुवातीला असा विचारायचा आहे की शेतकरी बांधव जे आहेत वेगवेगळी पिकं घेत असतात, तर कोणत्या कोणत्या पिकासाठी जमीन कशा कशा प्रकारची लागते सर, याबद्दल अगोदर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा.
1: मित्र, आपला नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोऱ्यात असल्यामुळे विशेषतः मराठवाड्यामध्ये जमीन ही उत्कृष्ट काळी भारीची जमीन आहे. नदीकाठचा परिसर जास्त आहे आणि इतरही भागामध्ये जिथे जमीन काळीची आणि निचऱ्याची जमीन आहे तिथे केळी, हळद आणि ऊस अत्यंत चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आणि बाकी जे खडकाळ जमिनी आहेत तिथे पाणी जास्त लागतं ऊसाला सुद्धा. किंवा तर नियोजनबद्ध तुम्ही असे शेवटी आपल्याला भाव ठरवावा लागतो. भाव किती मिळतो, कसा मिळतो, त्याच्यावर आपल्या पिकाची योजना असते. सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला नियोजन करावं लागतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीनातून आपण मग पण कमीत कमी दुसऱ्या तुलनात्मक दृष्ट्या केलं तर हमखास येणारं पीक हे ऊसच आहे. आणि त्या तत्पूर्वी आता ऊसाच्या पूर्वी आपण साधारणतः 9व्या 10व्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये करतो. मग त्यापूर्वी आपल्याला चांगल्या जमिनीमध्ये सोयाबीन आणि तूर हे घ्यावं लागतं. आणि त्याचे करण्यासाठी जमीन मशागत अतिशय आवश्यकता असते. शेवटी जमिनीची मशागत करणे जसं मनाची मशागत करतो आपण मानवाच्या दृष्टीतून, तसंच शरीराची मनाची मशागत केली तर सगळं स्वास्थ्य चांगलं राहील. तसंच जमिनीचं स्वास्थ्य राहण्यासाठी पाण्याचं नियोजनबद्ध करून वखर पाळ्या बैलाच्या जरी नसले तर यांत्रिक करण्यातून नवीन नवीन यंत्र नवीन नवीन निघालेले आहेत. त्याचे मोगडा करा, रोटावेटर करा आणि धुमिसी करून करून त्याला धूप म्हणजे उष्णता भरपूर मिळते. जेवढ्या लवकर तुम्ही करसाल तेवढा आपल्याला फायदा होईल.
0: म्हणजे सर, आता उन्हाळी पिकं समजा निघाली तर उन्हाळी पिकं निघाल्याबरोबर आपल्याला रोटावेटर किंवा नांगरणी करणं गरजेचं आहे, नाही का? आणि नांगरणी केल्यानंतर आपली जमीन जी आहे तापली पाहिजे, हे की नाही? जमीन तापल्याशिवाय कोणतंही पीक जे आहे व्यवस्थित येत नाही, त्यासाठी जमिनीचं तापणं हे खूप महत्वाचा भाग
1: आहे. महत्वाचं
0: आहे की नाही? खूप छान सर. रोटावेटर अर्थात नांगरणी वगैरे झाल्याच्या नंतर बरं सर, पुढचा मला प्रश्न करायचा आहे. अगोदर तुम्ही म्हणाला होतात की आपला जो गोदावरीचा पट्टा आहे हा गाळाचा भाग आहे, परंतु आपली ही मुलाखत ऐकणारे शेतकरी बांधव जे आहेत हे काही गोदावरीच्याच पट्ट्यातले नाही आहेत. भरपूर नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपली श्रोते आहेत. तर आता तुम्ही सांगितलं सुद्धा खडकाळ जर जमीन असेल तर कशा कशा प्रकारे करावं लागतं. तर सर, इतरही शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असतात, काळ्या मातीची असते, चोपन जमीन असते, खडकाळ असते, तर या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये वेगवेगळी मशागत करून कोणती कोणती पिकं आपल्याला घेता येतील?
1: पाण्याची सोय असेल तर अनेक पर्याय आहेत. म्हणजे भाजीपाला आहे,

0: त्याच्यानंतर आता आम्ही चर्चा केल्याप्रमाणे बाकीच्या जमिनीमध्ये आपण आता बरेचसे पिकं अशी काही उपेक्षित राहिलीत काही, उदाहरणार्थ एरंड आहे, अंबाडी आहे, मका आणि गोड मका आणि साधी मका सुद्धा लावू शकतो आपण, त्याच्यात सुद्धा पर्याय आपल्याला आहे ऊसाला म्हणायला. पण सर्वसामान्यतः कापूस, तूर हे शेतीची ज्याला मशागत म्हणतो आपण खऱ्या अर्थाने, आणि सगळ्या दृष्टीतून श्रीमंत ज्याला म्हणतो श्रीमंत शेती करायची आपल्याला जमिनीला भूमी मातीला जर श्रीमंत करायचं असेल तर तूर कापूस ह्या द्विदल धान्याशिवाय पर्याय नाही.
1: छान सर, आपल्या भागामध्ये अर्थात नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्येही आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगामामध्ये कापूसही घेतलं जातं, सोयाबीनही घेतलं जातं, तुरीचं पीक सुद्धा घेतलं जातं आणि ज्वारीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं. तर सर, ही पिकं जेव्हा आपण या पिकांचा विचार करतो तेव्हा माती परीक्षण किती महत्वाचं आहे? बरं, माती परीक्षण करून पीक घेणं ठीक राहील का, काय आवश्यकता नाही आहे काही?
0: खरं म्हणजे आता तांत्रिकदृष्ट्या ज्याला म्हणतो आपण सैद्धांतिक दृष्ट्या माती परीक्षण करणं आवश्यक आहे. कारण एका सर्वेमध्ये माझ्या वाचण्यात आहे प्रत्येक 2.5 एकर मध्ये जमिनीचा भाग वेगळा असतो, 1 हेक्टर मध्ये विशेषतः, आणि दुसरी जमीन लागली दुसरी बाजूला की त्याच्यात काही बदल घडून येतात. ह्या तशाच प्रकारचं नियोजन सुद्धा पाण्याच्यामुळे सुद्धा काही जमीन चिबाडी होऊन चाललेली आहेत. जास्त पाणी देणं जमिनीला योग्य नाही. आणि माझ्या वाचण्यात आहे 1 लाख हेक्टर पाण्यामध्ये जमिनीमध्ये 1 हेक्टर जमीन दरवर्षी मरून चालली, म्हणजे मृतवत जिबाडी म्हणतात त्याला, तर मृतवत म्हणजे तिथे काहीच उत्पन्न निघत नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण जे शेवटी कसं आहे प्रॅक्टिकल फार महत्वाचं असते. आणि शेतकऱ्याचं नियोजन तुम्ही आता सरांनी तुम्ही विचारल्याप्रमाणे खडकाळ जमिनीमध्ये कोणतं पीक घ्यायला पाहिजे आणि तपासणी करणं अतिशय महत्वाचं आहे, तज्ञांकडून माहिती घेतली पाहिजे. एनपीकेचं तत्व, झिंक, मिनरल्स किती आहेत, म्हणजे मुख्य प्रायमरी आणि मेडिटरी जे काही अन्नद्रव्ये आहेत, मुख्य भाग जे असतात, मध्य असतात, साधारण असतात, ह्यामध्ये पोषक घटक कोणते आहेत. विनाकारण अंधपणाने, अंधश्रद्धेने, तुम्ही अज्ञानामुळे खताची जास्त मात्रा दिली म्हणजे जास्त पीक येत नाही, जमिनीची मशागत चांगली होत नाही.
1: खूप छान सर. सर, आता आपण सांगितल्याप्रमाणे सर जर तज्ञांकडून आपण माती परीक्षण करून जर घेतलं तर निश्चितच या माती परीक्षणामधून आपल्या जमिनीची माती कशा प्रकारची आहे आणि त्या मातीमध्ये कोणतं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं हे निश्चितच आपल्याला समजू शकतं. समजा त्यासाठी तज्ञांकडून माती परीक्षण करणं हे खूप आवश्यक आहे, नाही का? खूप छान. बरं सर, आता ही आपण जमिनीची पेरणीपूर्व जी मशागत आहे केल्या जाते तर सर याच्यामध्ये शेणखत आहे, सेंद्रिय खत आहे, यांचा काय रोल आहे, यांचा हे कसं काम करतात? बरं,
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे आता सेंद्रिय शेताकडेच शेतीकडेच वळायला पाहिजे आपण सर्वसामान्य लोकांनी, आणि विशेषतः आम्ही सुद्धा. आता सांगितले मी मागच्या याच्यामध्ये किंवा पाचट म्हणा, केळीचे कंदाळे म्हणा, ते कुठले आम्ही एका साईडला त्याचं बाजूला करून एका साईडला ठेवतो, आम्ही जाळून टाकत नाही. त्याचा उद्देश काय एकच आहे की त्याचे सेंद्रिय पद्धतीने आपण जर त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे आणि त्याचं संवर्धन होतं, शेतीचं मातीचं संवर्धन होतं. शेवटी सुरुवातीची माती जी आहे 4 इंच 3 इंच आणि 6 इंचापर्यंतच माती महत्वाची असते. आतमधले तर तेवढं घटक पिकाला मिळू शकत नाहीत. तर ह्या अनुषंगाने आपण सेंद्रिय शेतीकडे सगळ्यांनीच वळायला पाहिजे.
1: छान सर, आपण पेरणीपूर्व जमिनीची मशागत या विषयावर चर्चा करत असताना पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. समजा शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्व मशागत केली, जमीन पेरणीसाठी तयार केली, तर सर बियाणं खरेदी करताना काळजी काय काय घ्यावी लागेल बरं शेतकरी बांधवांना?
0: हे फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि ऑथोराइज्ड डीलरशिप म्हणतात ना, ऑथोराइज म्हणजे अधिकृत विक्रेते, त्यांच्याकडूनच बियाणे घ्यायला पाहिजे खात्रीपूर्वक ज्याला आपण म्हणतो. आणि त्या बियाण्याच्या त्या खात्रीपूर्वक जर नसेल तर आपल्याला म्हणजे धोका होऊ शकतो किंवा पिकामध्ये थोडी अनियमितता येऊ शकते, इरेग्युलरिटी येत असल्यामुळे मग पिकाचं उत्पादन सुद्धा कमी होतं. म्हणून खरं म्हणजे ते अभ्यासपूर्णच काम करायला पाहिजे आणि अधिकृत विक्रेत्याकडून कुठल्याही त्यांच्याकडून पिकाचे घ्यायला पाहिजे आपण.
1: खूप छान सर. सर, आता हे बियाण्याबद्दल झालं. सर, शेतीला उपयुक्त असणारे अजूनही बरेच काही घटक आहेत. आता बियाण्याबद्दल आपण सांगितलं, त्यासोबतच खत आहे, त्यासोबतच पेस्टिसाईड अर्थात औषधी पण आहेत, कीटकनाशकं आहेत.

0: याबद्दल शेतकरी बांधवांना काय सांगणार सर?
1: ते आता खरं म्हणजे इन्सेक्टीसाइड्स जे आहेत नवीन निघालेले, त्याचा प्रमाणात वापर जर केला तर फायदा आहे, परंतु तुम्ही जास्तीत जास्त ताग म्हणतो ते
0: द्यायचा म्हणतो,
1: हा ते द्यायचा म्हणतो, तर ह्याचं थोडस सेंद्रिय खत जे तयार होतात किंवा शेणखत त्यातल्या त्यात, शेणखताचं जर मिळालं तर फारच चांगलं. शेणखत जर जमिनीने झालं तर त्याचं लाईफ वाढू शकतं आणि पिकाचे उत्पादन भरमसाठ वाढू शकतं. म्हणजे थोडक्यात काय एकंदर

0: पाणीत असलेलंच बियाणं वापरणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच सेंद्रिय खताचा वापर करणं देखील खूप महत्त्वाचं आहे असं देखील सरांनी सांगितलं. सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. आताच आपण जमिनीची पेरणीपूर्व मशागत याविषयी डॉक्टर मधुकर क्षीरसागर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: अगं पण झालं काय एवढं रडायला?
1: माझा हाल वनवास बघून सारे गाव हसते तुम्हासनी.
0: का त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला?
1: कवा कळायचं तरी तुम्हासनी?
0: मला नाहीये तुझं पटत.
1: नाहीच पटायचं. तुम्ही आपलं तेलाच्या बैलावानी राबून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकिसनी शेळीवानी चारा. तुम्ही निघालायसा नाव नाव वाढत. तुमच्या अंगाकडे बघितलं कि काळीस कस झरझरत.
0: अगं अंग मोडून काम केल्या बगार पोट भरल कसं कारभारने?
1: असं काय लागतं आमच्या दोघांच्या पोटाला? माझ्या आईबाच्या घरात हिंडून फिरून शान खाल्लं तरी सपायचं नाही. एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती या ते बघशिला मग.
0: असं काय काय घालणार आहेस मला?
1: माझ्या आईबाच्या घरात मला काय कमी आया? ऐकून तरी घ्या
2: कारभारी जरा.

0: पहिलवानी खुराक मिळाल्यावर मग काय कारभार नाही. तालमीत रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावानी डुलणार. होई पर कारभार नाही, तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी.
1: माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायला घालून वानन लात मारणारी नव माझी आई, तर हातातल्या फोडावानी झेलील तुमासनी.
0: बर तर मग चल जाऊ.
1: आता कसं बोललास बर, नवरा असावा तर असा
0: आणि बायको असावी तर अशी. दोघ

0: कारभार नाही, सासूच्या घरात आल्यापासून चांगलं पैलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामातन कंबार वर नाही माझी, पोटावरी राहिल्यासारखं झालंय मला. सासू तरी आरतुऱ्याशिवाय बोलव ना.
1: काहीतरीच बोलायचं, जावाला दिला कापड धुवाया. दमा आई, अगे आई, अगं साबण कुठं आया?
2: नदी काची चिखल माती लावजा म्हणावा, साबण लावतुया. कुठल्या बॅलिशीत राहिवाय हो, जावयाचं पदक आलं ह्याला.
1: आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की.
2: ए त्याच भ्या तुला का मला, आई बापा संग भांडून बायकूच्या ताला फिरणारा नवरा नवा, जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातन एकदा शंकर निगवराय आली तर एक दिस राहतात, आणि तुम्ही बसलाय असं की हरियाळीची मुळी खाऊन.
0: काय झालं काय मामी?
2: कवा तुझं डोळं उघडतील तवा दिसल.
0: मामी तुमच्याकडे काय नाही बघा.

0: हिच्याच अंगात तिडा आया.
1: मग तुला तो तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिखीच तोंड बघू नये. लेख बघावी नांत्याली आणि सून बघावी जाणत्याली.
0: मामी मला नाही ना त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा.
2: मी चांद होय माझच पाप तुम्ही नाही म्हटलं असता तर काय उचलून आणलं असत.
1: ऐक जावया कशी वळ्या लागली अशी आवया. नारळ ठेव आणि पड पाया. अजून तरी अक्कल येऊ दे.
0: मामी मी आता काय करू? आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते.
1: जलम देणारी माता म्हणजे समिंदर आहे. समिंदर तिच्या पोटा सार काय खपत. आईचं आतडं तकलाच असत. माई लेकराची ताटा तूट कुणी भी करू नये. माझही पोट पाणी पिकले बाबा.
0: मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आई थायचा. मी जातो.
1: बाबा र माझ्या वासरा तू. आता मात्र माझा जावा शब्दच खरा. तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अगं ये घर फोडे जा आपल्या नवऱ्या संग.
2: आई मी कवा नाही म्हटलं.
1: मला नाही तुझं गौड वाटत. सासू सासरा दीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन मायाराला असील तेव्हा तुला माझी लेख म्हणून पोटासंग धरून आयार मायार करीन. जा
0: मामी जातो मी.

आणि याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गुडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार.

आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। आता रात्रीचे 8 वाजत आहेत। सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम। हे कार्यक्रम रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकू शकाल।

त्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांती निकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो रे.

0: बलसागर भारत हो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्या डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो। याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत।
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर। माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं।
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
3: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
1: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ॲप्स त्याला जमतात।
4: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय।
1: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला।
5: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताची डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं, पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात।
4: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया।
3: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
4: छोट्यांचं मोठं विश्व।
6: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
6: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8:00।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
6: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

0: राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
1: 5,659 करोड़ रुपए का ये प्रोजेक्ट है जिसके 3 कंपोनेंट्स है. पहला कंपोनेंट रिसर्च, दूसरा प्रोडक्शन की टेक्नोलॉजीज को बढ़ाना और तीसरा न्यू एज फाइबर्स के लिए किसानों को प्रोत्साहित करना. ये प्रधानमंत्री जी का विजन है 5F, फार्म से फाइबर बनाना, फाइबर से फैक्ट्री में जाना, फैक्ट्री से फैशन, फैशन से फॉरेन शोर्स तक कॉटन का पूरी सप्लाई चेन को मेंटेन करना. कस्तूरी कॉटन, इसकी प्रॉपर मार्केट में स्थापना करवाना, ये भी इस मिशन का पार्ट है.
0: या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रोसेसिंगचे 2,000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन उत्पादकता वाढवणं आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर प्राधान्य दिलं जाणार आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,00 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव म्हणाले. चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळानं MSME, बिगर MSME आणि विमान कंपन्यांसाठी एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेला पण आज मान्यता दिली. याअंतर्गत MSME कर्ज घेताना कुठलंही तारण द्यावं लागणार नाही, तर इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज रकमेच्या केवळ 10% तारण देण्याची गरज असेल. गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघडउघड भाजपाची बाजू घेतली. तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे. यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या. निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्यशोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोजी होईल असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपनं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मानसी हे सहनिरीक्षक

असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाच्या आमदारांनी अभिनेता जोसेफ थलपती यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. चेन्नईजवळ झालेल्या पक्षाच्या बैठकीत आज ही निवड झाली. दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पराभव स्वीकारून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मजबूत विरोधी पक्ष म्हणून द्रमुक काम करेल असं स्टॅलिन म्हणाले. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांची आज बैठक झाली. यात आमदार ए नमस्तीशियम यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपाच्या चार आमदारांसह एलजेके पक्षाचे आणि अपक्ष आमदारही उपस्थित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी पी रामलिंगम आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. कोलकात्याचे पोलीस उपआयुक्त शांतनू सिन्हा बिश्वास यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं लुकआउट नोटीस जारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या दोन प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीनं बिश्वास यांना नोटीस पाठवली होती. त्यावर बिश्वास यांनी उत्तर दिलं नाही तसंच ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले नाहीत. बिश्वास देश सोडून जाण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात असल्यानं ईडीनं त्यांना लुकआउट नोटीस जारी केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरधर्मीय विवाह केला म्हणून पारशी महिलेला धर्मातून बहिष्कृत करणं हे प्रथमदर्शनी भेदभाव करणारं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. संविधानानुसार नागरिकांना आवडीच्या धर्माचं पालन करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि लग्नामुळे तो काढून घेता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पारशी महिलेनं हिंदू पुरुषाशी लग्न केल्याच्या संदर्भात न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे. स्पॅम कॉलचा फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर असल्याचं ट्रू कॉलर या अप्लिकेशन्सनं केलेल्या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. स्पॅमचा सर्वाधिक फटका बसलेल्यांच्या यादीत इंडोनेशिया अव्वल स्थानावर असून त्यानंतर चिली, व्हिएतनाम आणि ब्राझील या देशांचा क्रमांक येतो. ट्रू कॉलरने जागतिक पातळीवरच्या आपल्या 50 कोटी युजर्सच्या डेटावर आधारित सर्वेक्षणाचं विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार भारतात एका व्यक्तीला दिवसभरात येणाऱ्या कॉलपैकी 66% कॉल हे स्पॅम असतात. त्यापैकी विक्री आणि टेलिमार्केटिंग प्रकारच्या कॉल्सची संख्या 36% तर वित्तीय सेवाधारित कॉल्सची संख्या 18% असल्याचं या सर्वेक्षणात आढळलं आहे. स्पॅम कॉलमधून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण 12% आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांचं आज भारत दौऱ्यावर आगमन झालं. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नवी दिल्लीत त्यांचं स्वागत केलं. दिल्लीत जाण्यापूर्वी तो लाम यांनी बोधगया इथं जाऊन महाबोधी मंदिरात प्रार्थना केली. तिथल्या व्हिएतनामी मठालाही त्यांनी भेट दिली. व्हिएतनामच्या अध्यक्षांचं उद्या राष्ट्रपती भवनात पारंपरिक पद्धतीनं स्वागत होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून ते चर्चा करतील. भारत व्हिएतनाम राजनैतिक संबंधांना 10 वर्ष पूर्ण होत असताना तो लाम यांची ही पहिलीच भेट उभय देशादरम्यानच्या संबंधांसाठी लाभदायक ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. चीनच्या हुनान प्रांतातल्या एका फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत 61 जण जखमी झाले आहेत. चांगशा या ग्रामीण भागातल्या शहरात असलेल्या हुशेंग फटाका कारखान्यात आज दुपारी हा स्फोट झाला. रोमानियाचे प्रधानमंत्री इली बोलोजान यांचं सरकार आज कोसळलं. संसदेत अविश्वास ठराव जिंकू न शकल्यानं त्यांचं सरकार पडलं असून त्यामुळे रोमानियात अस्थिर राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. रोमानियातील आर्थिक कपातीच्या विरोधात सरकारमध्ये सहभागी असलेल्या द सोशल डेमोक्रॅटिक पार्टीनं गेल्या महिन्यात सरकारचा पाठिंबा काढून विरोधी पक्षाशी हातमिळवणी करत हा अविश्वास ठराव मांडला होता. आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 8 षटकात 3 बाद 52 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी

यांचा नकार. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ नेता निवडीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. आणि चीनमध्ये फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.